ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

ज्ञानेश्वर महाराज या अभंगामधून जीविचा जीवलग मायबा पांडुरंग याचं रूप पाहिल्यानंतर जो मनामध्ये आनंद झाला तो आनंद सखीजवळ बोलून प्रगट करत आहेत. आपला आनंद सुद्धा बोलून प्रगट झाल्याशिवाय त्याचं समाधान प्राप्त

प्राप्त होते, पण प्राप्त झाल्या कारणाने त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. बरं का, वस्तू अमोल असावी आणि त्याचं मोलही आपल्याला कळावं, याच्यासारखा आनंद नाही. माऊली म्हणतात की हा पांडुरंग भेटला, त्याचं नाव विठ्ठल आहे, आम्ही माधव म्हणतो, पण हा भेटला म्हणून सोपं आहे असं समजू नका. याच्याकरता युगन युग आम्ही तपश्चर्या केलेली आहे, बहुत सुकृताची जोडी आहे.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, श्रोते हो, आरोग्य मंत्रा हा आपला कार्यक्रम असतो. आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी. आपल्याला जर कुठले आजार असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात. आणि आपण एकूणच जर जागृत झालात तर निश्चितच आपल्याला प्रिकॉशन काही घेता येतील आणि त्या आजारांपासून दूर राहता येईल. अशा पद्धतीचा आपला हा कार्यक्रम असतो आरोग्य मंत्रा. आणि श्रोते हो, आज आपण आरोग्य मंत्रा या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला जर काही हाडांचे आजार होत असतील किंवा कधी ना कधी कुठे ना कुठे तरी आपला ऍक्सिडेंट होतो किंवा ऍक्सिडेंट झालेला पाहतो आणि त्यावेळेस बरेच आपल्याला फ्रॅक्चर झालेलं दिसतं किंवा बऱ्याच वेळेस हात पाय कुठेतरी असे तुटलेले दिसतात आणि मग त्या ठिकाणाहून पुढे आपण कशा पद्धतीनं आपली ट्रीटमेंट घ्यायची काही नाही आणि बरीचशी अशी काळजी त्याच्या पाठीमागे येते. त्याला सोडून जे आता प्रामुख्यानं आजार आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे गुडघ्यांचे आजार असतात बऱ्याच जणांना. बऱ्याच जणांना मणक्यांचे आजार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संधिवात आहे. पुन्हा त्याच्यानंतर स्पाईनच्या रिलेटेड मणक्याच्या संदर्भामधला मी आता विषय बोललास त्या पद्धतीने आजार असतात. तर एकूणच या सर्व विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांना. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि नुकतंच त्यांनी धाराशिव इथे सुयश आर्थोकेअर क्लिनिक म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं एक क्लिनिक सुरू केलेलं आहे जे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी आहे. डॉक्टर सुयश इंगळे हे MBBS आणि MS आर्थोपेडिकमध्ये आहेत. तसेच त्यांची जे पोस्ट डिग्री झालेली आहे ती FIJR मुंबई हे नेमकं काय ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि FIMISS अशी पण त्यांची एक अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. तर तो पण नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. ते कन्सल्टंट आहेत ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून ते सध्या धाराशिवमध्ये आणि धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी ते उपलब्ध आहेत. आणि सुयश आर्थोकेअर क्लिनिकमध्ये त्यांच्याकडे सध्या ज्या आता उपलब्ध सुविधा आहेत त्या याप्रमाणे आहेत की ते फ्रॅक्चर आणि ऍक्सिडेंटवर उपचार करतात. मणक्याचे इंजेक्शन आणि ऑपरेशन यावरही ते एक्सपर्ट आहेत. दुर्बिणीद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया असेल, सांधा प्रत्यारोपण सुविधा असेल, संधिवात उपचार, फिजिओथेरपी आणि बोन आहे आपल्या तर त्याच्या आजाराच्या संदर्भामध्ये डॉक्टर सुयश इंगळे हे आता सेवा देण्यासाठी धाराशिवमध्ये उपलब्ध आहेत. आणि एकूणच डॉक्टर सुयश इंगळे हे नेमके आपल्या धाराशिवमध्ये कसे आले, ते धाराशिवचेच कसे आहेत आणि एकूण त्यांच्या लाईफची जर्नी ही पण आपण समजून घेणार आहोत. तेव्हा डॉक्टर सुयश इंगळे, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
5: नमस्कार.
4: जसं आत्ता एक मी इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही धाराशिवमध्ये आलात आणि सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहात पण तुम्ही स्वतःचं एक क्लिनिक पण सुरू केलेलं आहे. तर आत्ता मी आता एवढा सगळा तुमचा अभ्यासक्रम, तुम्हाला मिळालेल्या डिग्र्या पण मी सध्या सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून दाखवल्या. तर सर्वात अगोदर तर हे सांगा की तुम्ही कुठले आहात आणि धाराशिवमध्ये तुम्ही सेवा कशी सुरू केली.
5: नमस्कार मित्रांनो, मी धाराशिवचाच आहे. माझं तसं मूळ गाव तेर, सो तिथलाच धाराशिवचा राहिला असल्यामुळे मला शिक्षण इथेच झालं धाराशिवमध्ये. त्यानंतर मी इथे धाराशिवकरांना आत्ता सेवा देण्यासाठी माझा पूर्ण अभ्यासक्रम, त्यानंतर डिग्री, त्यानंतरचा माझा पुढच्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाईनचं पूर्ण काम करून सगळं करून आता धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी आलेलो आहे. तसा मी इथलाच राहण्याचा मूळचा असल्यामुळे मला इथल्या लोकांना सेवा देण्याचा अगोदरपासूनची इच्छा होती. तर ती आता इच्छा माझी आणि धाराशिवकरांना चांगल्या प्रतीची आणि चांगली सुविधा मिळेल यासाठी मी इथे धाराशिवमध्ये आलेलो आहे.
4: अच्छा, डॉक्टर सुयजी, आता जसं तुम्ही मूळतः तेरचे राहणारे धाराशिवमध्ये, तुम्ही आता सर्व इथल्या धाराशिवकरांना सेवा देत आहात, तर सर्वात प्रथम एक तर सांगा, जसं आम्ही प्रत्येक डॉक्टरना हे विचारतो की याची सुरुवातच नेमकी कशी, तर हाडांचे आपण तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे नेमकं काय, आणि हाडांचे कुठले कुठले असे प्रकार असतात की ज्या प्रकारामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला प्रायमरी फेजमध्ये उपचार करणं किंवा काळजी घेणं गरजेचं असतं.
5: बरोबर. हाडाचे असे काही आजार असतात ज्यांना आपण काही प्रमाणामध्ये पहिल्यांदा जर काळजी घेतली तर पुढे आपण ते वाढणार नाहीत. त्यामध्ये पहिली गोष्ट असते हाडांची ठिसूळता. हाडांची ठिसूळता म्हणजे जसं वय वाढेल, आता अगोदर 50 ते 60 वर्षानंतर आपल्याला हाडाचे आजार किंवा हे सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्या आता आपल्या लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा बाकीच्या गोष्टींमुळे अराउंड आता 40 ते 50 किंवा त्याच्या अगोदरही आपल्याला हाडाचे आजार चालू होतात. त्यामध्ये हाडाची ठिसूळता, हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचे आता जास्त प्रमाणात चालू झालंय, कारण आपण जे अगोदर काम करायचो किंवा वर्क जास्त प्रमाणात व्हायचं ते आता बैठे काम चालू झाल्यामुळे काम कमी होत आहे. तर कॅल्शियमचं जेवढं आपल्याला उपलब्ध असेल किंवा आपल्याला काम केल्यामुळे हाडामध्ये जाणारं कॅल्शियम असेल ते आता काही प्रमाणामध्ये कमी झालंय. त्यामुळे हाडाचे आजार आजकाल पूर्ण सगळ्यांमध्ये, माणसांमध्ये आणि बायकांमध्ये दोघांमध्ये जास्त प्रमाणात आता वाढायला लागलेले आहेत.
4: अच्छा, म्हणजे एकूणच हाडांचा जो आजार आहे तो अगोदर जसं सर्दी वगैरे कॉमन झाली किंवा हिवताप सीझन बदलल्यानंतर कॉमन आला, असे जे काही सर्वसामान्य आजार होते, पण हाडांचे आजार क्वचितच व्हायचे, ते आता कॉमन झाले,
5: कॉमन झालेले आहेत.
4: अच्छा अच्छा, तर आपण सुरुवातच अशी करूयात की हाडांचं कॅल्शियम कमी होणं असं जे तुम्ही म्हटलं ते नेमकं काय असतं आणि त्याचे मूळतः कारण काय असू शकतं?
5: बरं, हाडांचं कॅल्शियम म्हणजे आपण जे जेवण करतो किंवा मग खाण्यामध्ये आपलं पूर्ण सकस आहार असतो त्या आहारातून येणारं कॅल्शियम असतं ते आपल्या रक्ताद्वारे आपल्या हाडांमध्ये जातं आणि तिथे त्या हाडांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे साठतं आणि त्याच्यामुळे हाडाची ताकद वाढली जाते. ठीक आहे, आता मोठे मोठे हाडातले असतील, मांडीचा हाड असेल किंवा हातातले हाड असतील किंवा मणक्याचे हाड असतील, याच्यामध्ये हाडाचं कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे. पण आता जसं आपण काम कमी असल्यामुळे किंवा बाकीच्या याच्यामुळे ते कॅल्शियम आपल्याला शरीराला भेटत नाही, त्या प्रमाणामुळे आपलं ते शरीरातलं रक्तातलं कॅल्शियम बोन मध्ये जाण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात. त्याच्यामुळे जे हाडाचं दुखणं आहे ते लवकर चालू होतं आणि ते आताच्या प्रत्येक लहान ते 20 ते 30 वर्षापासून ते 40 ते 50 वर्षामध्ये प्रत्येकामध्ये कधी ना कधी येतंय असं सर्वसामान्य जनतेत आपल्याला आता तरी दिसतंय.
4: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचं म्हणताय तुम्ही, आता बैठे काम असेल किंवा हे, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्गवारी करता येऊ शकलं का? जसं तर तुम्ही महिला आणि पुरुष असं तर दोन्ही कॅटेगरीमध्ये सांगितलं, पण आपण वयोमानाप्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर समजा आता लहान मुलं असतात जे की समजा पहिली दुसरी पाचवीला जाणारे, 10वीपर्यंत जाणारे समजूयात, जे आता महाविद्यालयीन युवक वर्ग आहे तो युवक वर्ग, मग तो ठीक 20-25 वर्षाचा, तुम्ही 40-50 वर्षाचा तर असं म्हटलेलाच आहात, तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला काही कॅल्शियम डिफिशियन्सी दिसून येते तो अनुवंशिक आहे की केवळ आहार आणि आपल्या जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे असं काही विषय होतो?
5: नाही, अशी अशी डिफिशियन्सी आपल्याला लहान मुलांमध्ये पण कधीतरी दिसते किंवा मग जे 14 ते 15 जे वय वाढण्याचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये कधी कधी दिसते. त्यामध्ये एक जास्त मोठा फॅक्टर असतो की आपल्याला कॅल्शियम तयार करण्यासाठी जे शरीरातले जीवनसत्व आहेत व्हिटॅमिन डी म्हणतो आपल्याला, ते आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जास्त प्रमाणात भेटतं, ते कमी भेटत असेल तर त्याच्यामुळे आपलं कॅल्शियम जरी भेटलं तरी ते पूर्ण आपल्या शरीरात प्रक्रिया होण्याचा कार्यक्रम व्हिटॅमिन डी मुळे होतो. ते व्हिटॅमिन डी आपल्याला कधी कधी शरीरात कमी दिसतं, तर 20 वर्षाच्या खाली जर असेल शरीर कॅल्शियमचं तर हे जास्त प्रमाणात असू शकतं. त्यानंतर आपल्याला जातं की कधी कधी अनुवंशिक काही आजार आहेत, त्या अनुवंशिक आजारामुळे व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होत नाही, त्यावेळेस हे प्रमाणात आजार दिसू शकतात. 20 ते 40 वर्षांमध्ये जास्त करून आपण जे आपल्याला पाहिजे असतं तेवढं कॅल्शियम आपल्याला शरीरात भेटत नाही, त्याच्यामुळे ते होतात. आणि 40 नंतर आपलं शरीर त्या कॅल्शियमची प्रक्रिया करण्याचं प्रमाणच कमी करतं, त्याच्यामुळे आपल्याला कधी होत नाही. याच प्रमाणात आपण आता वर्गवारी करताना बघितलं पुरुष आणि महिला, तर महिलांना 40 ते 50 वर्षांनंतर ज्यावेळेस आपले चेंजेस चालू होतात त्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण त्यांच्या ह्याच्यातलं कमी होतं आणि त्याच्यामध्ये सांध्याची ठिसूळता किंवा हाडाची ठिसूळता त्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये वर्गवारीनुसार करता येतील.
4: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं जे प्रमाण आहे जे की तुम्ही आता ज्या वर्गवारीमध्ये सांगितलं कमी होण्याचं, त्याच्यात व्हिटॅमिन डी चा रोल तुम्ही एक खूप मोठा सांगितला जो की कोवळ्या उन्हामध्ये मिळतो असं तुम्ही म्हटलेला, तर बऱ्याच वेळेस असं असतं की व्हिटॅमिनच्या बऱ्याचशा टॅबलेट किंवा असं बरंच उपलब्ध झालेलं आहे, तर तुम्ही असं काही सजेस्ट करता की फक्त टॅबलेट खाणं हे, कारण जो आपला जुना काळ होता तो थोडस सकाळी लवकर झोपेतून उठणं, पुन्हा थोडस एक्सरसाइज करणं, हे करणं असा बराचसा विषय असायचा, आता तो कमी प्रमाणात दिसतो असं.
5: बरोबर आहे. आपल्याला अगोदर ज्या वेळेस जे सकाळी सांगायचे जुने लोक की सकाळी लवकर उठा, त्यानंतर व्यायाम करा, त्यानंतर तुमचा कार्य म्हणजे दिनचर्या आपली चालू करा, ते आता उलट होऊन आपण रात्री जास्त जागतो आणि सकाळी लवकर उशिरा उठतो, त्यामुळे जे सकाळचं कोवळ्या उन्हातून आपल्याला जे मिळणारे व्हिटॅमिन डी आहे ते प्रमाण भरपूर कमी झालंय. मग त्यासाठी नंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि व्हिटॅमिन डीचा टॅबलेट घेतो, कॅल्शियमचा टॅबलेट घेतो, पण ते शेवटी होऊन त्या गोळ्यात झाल्या, गोळ्यातून भेटणार आणि आपल्याला नैसर्गिक भेटणार, ह्या दोन गोष्टींमध्ये आपण कधीच एकत्रपणे हे करू शकत नाही, एकत्र त्यांना बघूच शकत नाही. नैसर्गिक ते नैसर्गिकच आहे, गोळ्यांनी आपल्याला त्याचे साईड इफेक्टही होतात मग त्या गोळ्यांच्या पुढे जाऊन, हा एक प्रश्न असतो. त्यामुळे स्वतःहून येऊन कोणीतरी सांगता येतं त्यावेळेस आपण फक्त गोळ्या देण्यापेक्षा त्यांना दिनक्रम बदला, सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम चालू करा, ह्या गोष्टी आपण नक्कीच सांगू शकतो.
4: अच्छा अच्छा. तर आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक म्हणून सह्याद्री हॉस्पिटल समोर आहे, डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी. आणि आज ते आपल्याला या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांविषयी एक जनरल चर्चा करत आहोत, आपण अजून स्पेसिफिक चर्चा करणारच आहोत. पण डॉक्टर सुयश, आता जसं तुम्ही कॅल्शियमची कमी या पद्धतीनं एक विषय सांगितला, मग त्याला लागूनच एक पुन्हा अजून थोडासा विषय येतो, तो म्हणजे गुडघ्यामधले आजार. म्हणजे आता मोस्ट ऑफ द टाइम आम्ही पण आता रेडिओच्या माध्यमातून समजा जाहिराती करताना किंवा आमच्या हातामध्ये ज्यावेळेस कधी एखादं पॉम्पलेट लिफलेट येतं किंवा कॉमनली ज्यावेळेस लोक बोलतात अहो गुडघ्यामध्ये खूप त्रास व्हायला, आम्हाला चालताना फिरताना कटकट आवाज येतोय गुडघ्यामध्ये, किंवा एकदा बसलं तर उठता येत नाहीये, अशा बरेचसे प्रॉब्लेम गुडघ्याविषयी सांगतात. आणि अर्थात हे गुडघ्याचे जे प्रॉब्लेम असतात ते काय फक्त ऍक्सिडेंटमधूनच झालेले असतात असा भाग नाहीये, जे कॉमन लाईफ आहे ज्यांचा आयुष्यामध्ये कधी ऍक्सिडेंट पण झालेला नाहीये ते सुद्धा म्हणतात की गुडघ्याचा त्रास आहे. ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याविषयी तर आपल्याला चर्चा पुढे करायचीच आहे, पण मूळतः असं आपल्याला कानावर बरंच येतं आणि खास करून जे तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऐकायला येतं की आम्हाला गुडघ्यामध्ये दुखायला लागलं, तर ते नेमकं काय सांगा.
5: आता आपण याच्या तरी वर्गवारी करू शकतो. गुडघ्याचा आजार हा कॉमन झालाय, म्हणजे दर 3 माणसांमध्ये एका माणसाला गुडघ्याचा आजार कंटिन्युअसली चालू आहेच. त्याबद्दल आपण बोलताना असं बोलू शकतो की गुडघ्याचा आजार हा स्पेसिफिक फक्त गुडघ्याचा म्हणता येत नाही, त्याच्या आजूबाजूला असणारे स्नायूंचे आजार त्यात वर्गवारी करता येते. त्यासोबत आपण जर ऍथलीट असतील जे रोजचे पळण्याचे किंवा जास्त त्यांचं वर्क आहे त्यांच्यामध्ये गुडघ्याचे आजार कॉमन होतात. त्यानंतर वयोमानानुसार आपण ज्यावेळेस 30 ते 40 वर्षांनुसार जातो त्यावेळेस गुडघ्यांचे आजार जास्त वाढतात, कारण की इतक्या वर्ष गुडघ्याची जी वाटी असते त्यांची झीज व्हायला चालू होते. हा एक वर्गवारी करता येते. त्यासोबत जर जास्त खेळण्यामध्ये लिगामेंटचे किंवा जर असे तुटले असतील तर त्यामध्ये गुडघ्याचे आजार त्यामध्येही मोडतात. अशा प्रकारे आपल्याला गुडघ्याचे आजार काही न होता जे रेग्युलर मध्ये चालू असणारे गुडघ्याचे आजार आहेत ते या ह्याच्यात आपल्याला एकत्रित करता येतील. त्यामध्ये जसं तुम्ही म्हणतात तसं आपल्याला कधी कटकट आवाज येतो, कधी कधी काही न होता नाही हळूच कधी गुडघ्याचं दुखणं चालू होतं. या गुडघ्याच्या आपल्या जे काम असतं थोडासा आराम देणं गुडघ्याला, ह्या गोष्टी आता भरपूर ज्या साध्या जीवनामध्ये होत होत्या त्या आता धावपळीचं जीवन झालं, आपल्याला कंटिन्युअसली काम करावं लागतं, दिवसभर काम असतं, त्यामध्ये हे आजार वाढलेले असतात. याची कारणही आपण बघू शकतो की अगोदर जेवढे आपण शरीराला जेवढा व्यायाम करायचो तेवढा व्यायाम आता होत नाही, आपण फक्त काम आणि काम करत राहतो, त्यामुळे शरीरातले जे व्यायाम झाल्यामुळे जे स्नायू ताकदवर होतात ते ताकद आता स्नायूंची कमी होते, त्यामुळे पूर्ण त्याचं वजन असेल ते फक्त गुडघ्यावर येतं आणि आता पूर्ण शरीराचं वजन 1/3 ते 2/3 वजन फक्त एक गुडघा हा जॉईंट आहे तो पेलतो. त्यामुळे तेवढ्या गुडघ्यावर वजन कंटिन्युअसली असेल तर गुडघा कधी ना कधी आपल्या पूर्ण याच्यात दुखायला चालूच होतं. असा हा गुडघ्याचा आजार आता भरपूर कॉमन प्रमाणात झालेला आहे.
4: अच्छा, आता हे तुम्ही आजार झालेला हा तर सांगितलं आपण, तुम्ही कामामुळे म्हणतायत. कामं दोन तीन प्रकारचे आहेत. सध्या आपण जर असं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एक कामाचा प्रकार आहे तो म्हणजे ऑफिशियल काम, म्हणजे एका खुर्चीवर बसून आहेत आणि दिवसभर ते कॉम्प्युटरवर असेल, क्लेरिकल असेल, व्हॉटएव्हर मे बी असेल, पण ते बसून काम करतायत. दुसरा कामाचा प्रकार आहे जे की शेतकरी किंवा शेतमजूर किंवा जे बाकीच्या आता धावत पळत काम करतायत, फळ विक्रेते असणारे ते काम करणारे आहेत. तर अशा पद्धतीनं जर विचार विचार करायला गेला म्हणजे आपण साध्या एका किराणा दुकान जरी पाहिलं तर मालक हा गादीवर बसलेला असणार आहे पण तो बसून काम करतोय आणि जे बाकीचे लोक आहेत ते लेबर्स आहेत ते समजा ते दुकानामध्ये फिरून काम करतात मग दोघंही काम करतायत दोघांमध्येही गुडघ्याचा प्रकार जर आढळत असेल दुखण्याचा तर नेमका कसं त्याला समजायचं मग
5: आता आपण तेच विचारायला गेलं तर जे बैठे काम करतात आणि जे आपले पूर्ण हार्डवर्क करतात बरोबर जर दुखण्याचं प्रमाण जर बघायला गेलं तर बसून जे जे खातात म्हणजे की
4: त्यांना जास्त
5: त्यांना जास्त आहे कारण की त्यांचं त्या प्रमाणामध्ये त्यांचं शरीर तेवढं काम करत नाहीये आणि जे शरीर काम करतंय दिवसभर त्यामध्ये आपल्याला त्यामुळे त्या शरीराला तेवढी काम करण्याची ताकद येते ताकदेमुळेही त्या लोकांमध्ये गुडघ्याचं दुखण्याचं प्रमाण भरपूर कमी ह्याच्यात असतं या गोष्टी आपल्याला प्रमुख ते जाणवतात अशा
4: अच्छा अच्छा म्हणजे जास्त गुडघ्यावर जो ताण पडणार आहे ते जे बैठे काम करणार आहेत त्यांच्या गुडघ्यावर जास्त ताण पडणार मग याच्यामध्ये आणखीन एक विषय येतो तो म्हणजे गुडघ्यावर ताण पडण्याचा तो म्हणजे वजनाचा काही प्रकार आहे का
5: जसं आता आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस बाकी वजन थोडस कमी प्रमाणात असतं पण आपण बैठे काम करतो आपल्या जेवणाच्या ज्या सगळ्या सवयी बदललेल्या आहेत त्या सगळ्यांमुळे वजन वाढलेलं आहे वजनाचं आपलं आता सांगितलं तसं 60-70% आपलं वजन पूर्ण गुडघ्याच पेल तर मग ते गुडघ्यावर वजन जास्त असल्यामुळे आणि कंटिन्युअसली आपण त्या प्रक्रियेतून जात असल्यामुळे गुडघा हा दुखायलाच लागतो त्याच्यात वजनाचं भरपूर जास्त प्रमाणात आपल्याला आढळत वजन हा एक फॅक्टर भरपूर आहे
4: अच्छा तर ज्याला आपण नी जॉईंट असं म्हणतो किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतो आणि आपल्या बाकी काही बोलीभाषेमध्ये गुडघ्यातलं पाणी कमी झालं गुडघ्याच्या वाट्या बदलावं लागतील असा जो एक प्रकार कानावर येतो तर तो नेमका कसा असतो काय असतो आणि असा जर नी जॉईंट रिप्लेसमेंट असेल तर त्याला काय डायरेक्टच ऑपरेशन करायचं हाच पहिला पर्याय असू शकतो का काय असू शकतो
5: नाही नी जॉईंट रिप्लेसमेंट हा आपल्याला सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणता येईल कारण की पहिल्यांदा आपण गुडघे दुखी चालू झाल्यानंतर ती कशामुळे आहे हे पहिल्यांदा तपासून बघतो ते तपासण्यासाठी आपण गुडघ्याचे एक्सरे करतो गुडघ्याच्या एक्सरे मध्ये आपल्याला गुडघ्याच्या दोन गुडघ्यांच्या हाडामधली जागा किती प्रमाणात कमी झाली हे कळतं एक्सरे मध्ये एक्सरे मुळे आपण मग त्यानंतरच्या स्टेज असतात 1, 2, 3, 4 त्यामध्ये स्टेज मध्ये पहिल्या दोन स्टेज मध्ये आपण जसे लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो वजन कमी करा सांगू शकतो चालायला जावा सांगू शकतो याच्यामुळे आपले स्नायू ताकदवर होतात वजन कमी होतं याच्यामुळे गुडघ्याचं दुखणं कमी होतं नंतरच्या स्टेजमध्ये आपण त्यांना गोळ्या औषधांनी ते दुखणं किती प्रमाणात कमी येतं हे बघू शकतो त्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण कधी गुडघ्यामध्ये जर वरून काही आवरण घालून किंवा नी कॅप्स घालून हे कमी होतंय का हा ट्रायल देतो त्यानंतरच्या स्टेजमध्ये जर गुडघ्यामध्ये जर इंजेक्शन दिलं ज्यावेळेस आपण पाणी कमी होतं किंवा ह्या गोष्टी म्हणतो तर ते काही इंजेक्शनमुळे किती प्रमाणामध्ये गुडघ्याचं दुखणं कमी होतंय या सगळ्या गोष्टी बोलतो आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये शेवटी कशामुळेच फरक पडत नसेल आणि गुडघ्याची वाटी तितकीच खराब झाली असेल तर मग त्यासाठी आपण नी रिप्लेसमेंट हा शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघतो
4: अच्छा अच्छा बरं आता हे काहीच होऊ नये आणि आता मला गुडघ्यामध्ये त्रास होतोय गुडघ्यामध्ये दुखतंय असं प्राथमिक दृष्ट्या लक्षात आलं की आपण काय करायचं मग ते दुखणं सहन करायचं म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणायच्या एकतर गुडघा दुखायला द्या म्हणजे की सेल्फ मेडिकेशनचा हा भाग येतो मी प्रत्येक डॉक्टरांना हा प्रश्न विचारतो सेल्फ मेडिकेशनचा तर मेडिकलमध्ये जायचं गोळी घ्यायचं एक पेन कमी होतात किंवा कुठलं तर ऑइल घेऊन गुडघ्याला चोळायचं किंवा मग एखादी जशी क्रीम मिळते ती क्रीम मिळून गुडघ्याला चोळली की आपलं गुडघा दुखणं थांबतं मग आपलं थांबलं असं समजायचं का
5: नाही थांबलं असं नाही आपलं दुखणं कमी झालं असं समजू शकतो पण जोपर्यंत आपल्याला ते कारण शोधून त्यासाठी उपचार करत नाही तोपर्यंत ते तात्पुरता आजारासाठीच हे झालं आपण ज्यावेळेस मेडिकलमध्ये जातो स्वतः आपण गुगलवर सर्च करतो आता तर की कशामुळे झालंय आणि त्यासाठी आपण पुढे जाऊन स्वतःच गोळ्या घेतो तसं न करण्यापेक्षा त्याचं कारण काय हे बघून त्याच्यासाठीचा योग्य उपचार काय हे प्राथमिकरित्या सापडणं गरजेचं आहे असं मला वाटतं
4: आणि कोमॉर्बिडिटी पण काय असू शकते इतर आजार पण असू शकतात त्याच्यामुळे जर ते औषध घेतले तर कदाचित इतर आजारांना स्वतः असू शकतो
5: हो तर ते कारण की आपण ज्यावेळेस बघतो की गुडघ्याचं किंवा प्रत्येक दुखणं कमी करण्यासाठी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस रेग्युलरली आपल्याला दिले जाणाऱ्या गोळ्या मेडिकलमधून अशा असतात की पेन किलर असतं बरोबर पेन किलरचा सगळ्यात जास्त साईड इफेक्ट होतो किडनीवर आपल्या तर किडनी खराब होण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात म्हणजे वाढलेलं आहे आता कारण की आपण कंटिन्युअसली काही गोष्टी घेत जातो जसं पेन किलर दुसरी गोष्ट झाली स्टिरॉइड्स स्टिरॉइड्समुळे आपल्या शरीरावर वजन वाढणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वाढायला लागतात दुखणं कमी तात्पुरतं होतं ते बंद नाही होत त्याचं कारण न सापडता आपण फक्त तात्पुरतं बंद करण्याचं त्याच्यामध्ये घेतो, तसं न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेऊन त्याचे योग्य ट्रीटमेंट घेणं भरपूर गरजेचं आहे.
4: आणि हे जर सुरुवातीलाच केलं तर पुढचे मेजर गोष्टी थांबू शकतात.
5: म्हणजे ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पाळल्या, जे योग्य व्यायाम करायला सांगितलेले केले, आपली दिनचर्या थोडीशी बदलली, तर यामुळे पुढे जो वाढणारा प्रकार आहे गुडघेदुखीचा किंवा जॉईंट रिप्लेसमेंट लागेलच प्रत्येकाच्या मध्ये, ते भरपूर प्रमाणात कमी होतं.
4: अच्छा, तर हे झालं गुडघ्यांच्या आजारांच्या विषयी. आपल्याला आणखीन थोडस डॉक्टर साहेबांशी बोलायचंच आहे. आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यासोबत सुयश ऑर्थो केअर क्लिनिक म्हणून त्यांचं सह्याद्री हॉस्पिटल समोर डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी एक क्लिनिक आहे. आणि त्यांनी MBBS MS ऑर्थोपेडिक मध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर FIGR केलेलं आहे मुंबई इथून आणि FIMISS असा एक त्यांचा आहे. कन्सल्टंट ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तर आता ह्यासोबत आणखीन एक आजार येतो तो म्हणजे जो मेजरली जाणवतो आणि जे खऱ्या अर्थानं खूप खर्चिक पण असतं आणि त्रासदायक पण असतं, त्याच्या वेदना पण खूप जास्त असतात, तो म्हणजे मणक्याचा आजार आहे. तर ते मणक्याच्या आजाराचं पण सांगा.
5: येस, मणक्याचा आजार आपल्याला बोलता येईल की मणके, जास्त करून हे बोलीभाषेमध्ये असं बोलतात की मणके सरकले, दुसरं असतं गादी सरकली, तिसरं असतं सियाटिका म्हणतो त्याला, चौथं असतं
4: स्लीप डिस्क
5: असं म्हणतो. या सगळ्या ह्या बोलीभाषेतल्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला एक या सगळ्यांचं कारण असतं की मणक्याची जी झीज झाली आहे ते, त्यामध्ये आपण मगाशी बोलतो तसं मणक्यामध्ये किंवा मणक्याची ठिसूळता येते, त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं. दुसरी गोष्ट असते जे मणक्यामध्ये जी गादी असते ती जास्त भार उचलल्यामुळे किंवा या गोष्टींमुळे आपली नसेवर दाब करते, तिथून जाणारी आपली नव्ज असतात ज्या गुडघ्याला सप्लाय करतात ते असतं. नंतर त्यानंतर आपण म्हणतो की कंबर दुखायला लागते. कंबर दुखी म्हणजे तिथल्या आजूबाजूचे स्नायू ओढल्यामुळे का त्यांच्यावर ताण आल्यामुळे ते चालू होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या कंबर दुखणं असं म्हणून एकत आपण त्यांना संबोधतो.
4: अच्छा अच्छा, मग हे जे स्पाईनचे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले याचे कारण काय असू शकतील? तुम्ही तर जसं ठिसूळपणा वगैरे सांगितलं, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळी झोपेतून उठतो, म्हणजे झोप ही तर सगळ्यात महत्वाची जी काही स्पाईनवरच टेकलेली आहे, तर झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत आणि झोपेचा पूर्ण कालावधी, तर याच्यामध्ये नेमकं काय काय असतं ज्याच्यामुळे आपल्याला असे स्पाईन्सचे किंवा मणक्याचे आजार होऊ शकतात?
5: हो, तर झोपेतून उठल्यापासून जसं तुम्ही सांगताय झोप, झोपेमध्ये झोपतो कसं, ते आपण काम करतो कसं आणि काम किती प्रमाणात करतो या सगळ्यांमुळे स्पाईनवर फरक पडतो. त्याच्यामध्ये आपण उठल्यापासून बघितलं तर सकाळचे व्यायाम किंवा सकाळचं चालणं, त्यानंतर आपण जे काम करतो, त्यानंतर आपण जे वजन उचलतो, या सगळ्या गोष्टींमुळे मणक्यावर परिणाम पडायला चालू होतात. त्यानंतर आपण जे जेवण करतो त्यामध्ये आपल्याला काय काय आहार येतात, त्यानंतर आपण दिवसभरात जे काम करतो, त्यानंतर रात्रीचे व्यायाम असतील किंवा रात्रीचे जे आपली बसण्याची किंवा दिवसभरातही बसण्याची पोश्चर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पूर्णपणे त्या मणक्यावर ताण येतो किंवा मणक्याच्या ज्या गोष्टी असतात त्या बदलतात. त्याच्यामध्ये मणक्याचा आपला जो कणा असतो त्याचा एक कर्व असतो, तो कधी कधी जास्त बसल्यामुळे तो कर्व निघून जातो आणि मणका आपला स्ट्रेट होतो, त्याच्यामुळे मणका दुखायला चालू होतो. कधी कधी आपण पुढे वाकून जास्त प्रमाणात वजन उचलतो, त्याच्यामुळे मणक्याचे जे झालेले आजूबाजूचे स्नायू थकलेले असतात त्यामुळे ते स्नायू तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे स्लिप डिस्कचा आजार चालू होतो. जसं मी सांगितलं तसं हाडांची ठिसूळता असते त्यामुळे बोन पेन असतं, त्याच्यामुळे ते मणक्याचे आजार चालू होतात. जसं जसं वय वाढतं कधी कधी आपले हाडं ठिसूळ झाल्यामुळे तिथला मणका एकमेकांवर जोडलेले असतात, ते जोडलेले मणके एकमेकांवरून सरकायला लागतात, त्यामुळे मणक्यातून जी आपल्या पायात जाणारी नस आहे ती दबल्यामुळे पायाचं दुखणंही आपल्याला चालू होतं, अशा प्रमाणात मणक्याचे दुखणे आपल्याला चालू होतं.
4: अच्छा, याच्यात जर डॉक्टर सुयजी आपण जर समजा विचार करायचा म्हटलं तर आपण एक दोन जर मेजर गोष्टीवर जर विचार केला स्पाईनशी रिलेटेड, तर एक तर म्हणजे जे बसून काम आहे, कारण आपण मेजरली जर पाहिलं आता ऑफिसेसमध्ये

0: पुढे वाकून आपण कणा वाकून किंवा असं पुढे बाग काढून बसतो. आपला तो प्रश्न येतो त्यामध्ये बाग काढून बसल्यामुळे जे मनक्याचे अगोदर आपले नैसर्गिक कर्ज आहेत ते निघून जातात. त्यामुळे आपण ते दुखणं भरपूर चालू होतं. एकाच जागेवर बसून आपण 3-4 तास 4-5 तास काम करतो. त्या कामामध्ये आपल्याला पहिल्यांदा जाणवत नाही पण असं कंटिन्युअसली 4-6 महिन्यांनंतर आपल्याला तो त्रास भरपूर चालू होतो. तिसरं प्रमाण असतं की आपण ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग करताना आपण असेच बसलेले असतो, बैठे काम करतो. त्यावेळेस आपला तिथेही बाक तयार होतो. त्या बाकेमुळे आपल्याला ते स्नायूचे आणि मनक्याचे दुखण्याचे प्रमाण चालू होतं. त्यासोबत आपण मोबाईल बघत असतो. मोबाईल बघताना
1: मान तर आता इतका मेजर इश्यू आहे की मोबाईलमध्ये तासन तास रील मध्ये असं मान वाकून बघून कसं निघून जातात.
0: तेच मान तिथेही मानेचाही कर असतो जो नैसर्गिक तोही आता जसं जसं आपण खाली वाकून काम करतो मोबाईल बघत राहतो त्यामुळे तिथेही मानेचे दुखणं चालू होतं. त्यामध्ये मानेचा कर कमी झाल्यामुळे किंवा स्नायू आखडल्यामुळे हे दुखणं चालू होतं आणि हे कंटिन्युअसली राहतं. मग त्यासाठी आपल्याला घेण्याची काळजी असते. आपण अर्धा ते एक तास काम केल्यानंतर थोडंसं उठून चालणं, थोडंसं रिलॅक्स होणं, त्यानंतर थोडस मानेचे व्यायाम करणं किंवा कमरेचे व्यायाम करणं दिवसभरात, ह्या गोष्टी इथे कामाला येऊ शकतात. त्यासोबत दुसरा मुद्दा आपण बोलतोय की झोपताना झोपायचं कसं किंवा हे गादीवर झोपतो आणि आपली गादी खराब होते असंही प्रमाण येत आहे. तर तसा न विचार करता आपण जे नॉर्मल पोश्चर वापरतो त्या पोश्चर मध्ये झोपणं, जास्त मऊ प्रमाणातही नसावं आणि जास्त कडकही गादी
1: नसावी. जमिनीवर आता बरेच जण असं म्हणतात की गादीवर झोपून पाठ खूप दुखायली म्हणून बरेच जण जमिनीवरच झोपतात.
0: हो तसंही येतं. तर जास्तही मऊ गादी न बघता आपल्याला कम्फर्टेबल आपण आहेत त्या ह्याच्यात आणि जास्तही फक्त फरशीवर किंवा याच्यावर न झोपता थोडीशी कडक असलेली गादी युज करणं, कुठल्याही हायफाय गोष्टी न करता ज्या साध्या गोष्टी आहेत त्यांनी, जास्त मोठ्या उशी न वापरणं त्यामुळे मनक्याचे किंवा मानेचे आजार तयार होतात. तर ह्या गोष्टी टाळता आल्या तर आपल्याला मोठ्या प्रमाणातले आजार टाळता येतात. असं
1: अच्छा अच्छा. आणि जे आपण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहतो की बऱ्याचशा अशा गाद्या आहेत, ऑर्थोपेडिक गाद्या आहेत, याची किंमत एवढी लाख आहे, त्याची एवढी आहे, असं काही तुम्ही त्याला काय असं सजेशन देऊ शकता किंवा काय?
0: नाही, अशा प्रमाणात कुठल्याही हायफाय गोष्टी मी आता जसं सांगतो, हायफाय जे फक्त ऑर्थो डॉक्टर किंवा याच्या हे करणं करता आपण जे नॉर्मल अगोदरपासून वापरतोय उशी न वापरता जास्त करून साध्या गाद्यावर झोपलं आणि कंटिन्युअसली नॉर्मल पोश्चर मध्ये झोपलं तर या गोष्टींची गरजही पडत नाही आणि एवढा आपला पैसाही खर्च होत नाही.
1: अच्छा अच्छा. तर आता हे झालं स्पाईनच्या संदर्भात जे की तुम्ही बाय नॅचरली झोपणं बसणं असं म्हणतात. जसा वजनाचा एक नेहमी प्रकार येतो गुडघ्यावर प्रॉब्लेम होतो, तसं जर समजा शरीराचं वजन वाढलेलं असेल तर स्पाईनला प्रॉब्लेम होतो.
0: हो नक्कीच होतं. जसं मी म्हणलं आपलं गुडघा 60-70% आपलं वजन पेलतं तसंच आपलं मन काही अराउंड 50% आपलं जे वजन आहे पोटाचं असेल किंवा शरीराचं असेल ते वजन पेलतो. त्यामध्ये जसं जसं वजन वाढतं तसं तसं त्या मनक्यावरचंही प्रेशर वाढतं. तर जसं प्रेशर वाढतं तिथले स्नायू दुखायचे किंवा मग स्नायू कमकुवत होतात कारण की वजन आपलं स्नायूचं वाढत नाही ते आपलं फॅट वाढतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे मग ते वजन आपल्याला स्नायू कमकुवत करण्यासाठी हे होतं, पुढे जाऊन अफेक्ट होतं. तर त्या वजनाचा नेहमीच मनक्यावर परिणाम पडतो. तसंच आपण ज्यावेळेस बसतो बैठे कामामध्ये आपलं नेहमीच वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे आपण पुढे बाग करून नेहमी बसायला लागतो त्यामुळे मनक्याचे आजार चालू होतात.
1: अच्छा. तर डॉक्टर साहेब मी आणखीन एक हा प्रश्न विचारणार आहे. आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थो केअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. डॉक्टर सुयशजी जसं मी आत्ता म्हणत होतो की हे स्पाईनचा विषय झाला सगळा झाला, आम्ही सध्या एक आता रील्स पाहतोय तर आता रील्स पाहू नका असं बरेच जण डॉक्टर म्हणतात की असं वाकून, म्हणजे त्या रील्स मध्येच आम्ही असं पाहतोय की मोबाईल असा धरून पहा रील्स, म्हणजे जेणेकरून तुमच्या मानेवर किंवा स्पाईनवर ताण पडणार नाही असे रील्स पाहतो. आणि काही रील्स असे पाहतोय की ज्याच्यामध्ये स्वतः डॉक्टर आहेत असे म्हणणारे ते वेगवेगळ्या प्रकारे हाडं मोडतात. म्हणजे त्यांनी तो माईक लावलेला असतो आणि ते हाडं मोडलेला आवाज येतो की असं थोडस पाठीला काहीतरी धरतात असं करतात म्हणजे आणि ते हाडं मोडलेला थोडक्यात आवाज येतो. तर हे जे रील्स पाहतो काय नेमकं त्याचा काय विषय असू शकतो?
0: ओके. आता जसं म्हणतो की पहिला प्रश्न होता की आपण जो मोबाईल खाली बघून धरतो तोच जर आपण मोबाईल आपल्या डोळ्यांच्या ज्या आहे पॅरलल लेवलला धरला तर आपली मान खाली वाकत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात

0: जे मणक्याचं दुखणं आहेत, मानेच्या मणक्याचं दुखणं येतं ते कमी येईल. पण मग आपण किती वेळ बघणार असं आणि कितीच रील्स बघणार? आपण तासन तास जर बघत असेल तर तो डोळ्यालाही परिणाम करतो आणि आपल्या पूर्णच मणक्यालाही आणि शरीरालाही परिणाम करणार. तर जास्त तो मोबाईल बघणं टाळणं हेच त्यासाठी उपाय आहे. जेवढा गरजेचं आहे तेवढा मान खाली न वाकवता बघावा. दुसरं जसं आपण बघतोय आता की जे हाडं मोडणारे डॉक्टर आहेत किंवा मग जसे असेल कायरो प्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला, ठीक, तर मग त्यामध्ये त्याचा किती प्रमाणात फरक पडतो याच्यापेक्षा हा तात्पुरता फरक आहे.
1: अच्छा.
0: पण त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन किंवा त्याच्यामुळे होणारे सांध्याचे आजार ते पुढे वाढून जास्त वाढू शकतात. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तात्पुरतं थोडस चांगलं वाटावं याच्यासाठी हाडं मोडून घेणं हे चुकीची पद्धत आहे असं. त्यापेक्षा मग आपण स्वतः व्यायाम करावे, व्यायामामध्ये स्ट्रेचिंग करावी, रिलॅक्स व्हावं, नॉर्मल योगासनं करावी, याच्यामुळे जे हाडं मोडण्याचं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या लागतात त्या भरपूर प्रमाणात कमी होतील.
1: अच्छा. पण ते इझी आहे, थोडस लवकर रिलीफ मिळतो म्हणून त्याच्याकडे लोक जास्त वळतात?
0: हो, नक्कीच वळतात. आपण ज्या आपल्याला समोर दिसतात आपल्याला लवकर त्याच्यामुळे बरं वाटतं अशा गोष्टींकडे आपण लवकर जातो आणि आपलं दैनंदिन जीवन बदलण्याच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भरपूर अवघड अशा वाटतात त्या गोष्टी आपण अवॉइड करतो किंवा टाळतो. पण त्याचा आपला लॉंग टर्म परिणाम बघितला तर त्याच्यामुळे भरपूर धोकादायक परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा. तर जसं तुम्ही व्यायामाचं आणि योगासनाचं नाव काढलं म्हणून तो प्रश्न लगेचच विचारतो डोक्यात चालू आहे म्हणून. एक तर आजकाल बऱ्याचशा जिम निघालेले आहेत, फिटनेस क्लब असं नावाचे प्रकार निघालेले आहेत, पुन्हा त्याच्यानंतर योगासनं असं म्हणता तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्याला कोणाला असा आजार असणार आहे, मी पर्टिक्युलर आजार म्हणतो, जे यंग जनरेशन जात आहे ठीक आहे, त्यांच्या सहन करण्याची ताकद आहे, ते सगळे करतायत, पण जे समजा थोडंसं त्यांचं एज झालेलं आहे किंवा बऱ्याच आता रील्स किंवा चित्रपट पाहून ज्यांना थोडस आपलं फिट असायला पाहिजे बॉडी असं ज्यांना वाटतं, पण ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे मेनली, स्पाईनचा त्रास आहे, असं बसून काम करण्याची पद्धत आहे, तर त्यांनी नेमका तुमचा त्यांना काय सल्ला असणार आहे की त्यांनी अगोदर थोडस स्वतःचं चेकअप करावं की गेलं की लगेच डम्बेल्स वेटलिफ्टिंग असं काहीतरी करावं?
0: नाही, तसं तर कोणीच करू नये. आपलं शरीराचं वजन हेच आपल्यासाठी पहिला तर धोकादायक असू शकतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण जायला चालू करतोय वय हा फॅक्टर न बघता आपली आत्ताची शरीराची काय ठेवण आहे ते बघावी. त्यांच्या प्रॉपर ट्रेनर्सकडून पहिल्यांदा बघावं की आपल्याला स्टार्टिंगला कुठले कुठले वजन उचलू शकतो, आपण किती प्रमाणात अगोदर व्यायाम केलेले आहेत आणि आपल्याला किती जमतात. आलं आणि 20-30 किलो उचललं तर लगेच 8 दिवसात कोणाचंही बॉडी बनत नाही किंवा कोणालाही चांगलं बनत नाही. तर पहिल्यांदा आपण जे नॉर्मल स्ट्रेचिंग म्हणतो किंवा मग लहान प्रमाणातली योगासनं असतील, नॉर्मल आसनं असतील, हे करावी. पण या सगळ्याच्या अगोदर नॉर्मल चालायला जावं, अर्धा एक तास चालावं, त्याच्यामुळे जे शरीरात होणारे बदल आहेत ते चांगल्या प्रमाणात करावेत. जेवढं शरीर त्यानंतर केपेबल होईल त्यानंतर मग थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन आपण व्यायाम करायला चालू करू शकतो, जिम मध्ये चालू करू शकतो किंवा योगासनं चालू करू शकतो. पण ते तज्ञांच्या सल्ल्यानं आणि त्या दृष्टीनेच करावेत.
1: म्हणजे ज्यांना जाणवतं की माझ्या स्पाईन मध्ये, पाठीमध्ये, मानेमध्ये किंवा गुडघ्यामध्ये पेन आहेत किंवा कुठेतर माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, आपल्याला ऍक्सिडेंट हा तर खरं मोठा विषय, पण तसं काही झालं असतं तर योग्य आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ह्या सगळ्या गोष्टी करा.
0: नक्कीच.
1: अच्छा. तर डॉक्टर सुयेजी, आणखीन एक आता याच्यामध्ये विषय येतो तो म्हणजे कॉमनली कानावर येतो तो म्हणजे संधिवात. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की संधिवात संधिवात होतोय म्हणून, तर ते संधिवात म्हणजे नेमकं काय, हा एक प्रकार येतो. आणि खास करून आणखीन एक संधिवाताला धरून म्हणा किंवा तो प्रश्न असा एक कॉमन येतो तो म्हणजे असा असतो की आभाळ आलं आणि आमचे गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, किंवा जिथं कधी ऍक्सिडेंटमध्ये पडलेलो आहेत, मुक्का मार लागलेला आहे, ते दुखतंय. आणि संधिवात असणारे पण म्हणतात की आभाळ आले आणि दुखणं, याचा काय संबंध आहे का?
0: हा, तसं बोलायला गेलं तर संधिवात हा आजार वेगळ्या प्रकारात होतो. संधिवात म्हणजे आपण त्याला वयामध्ये कधी पकडू शकत नाही, ते त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस ऑफ एनी जॉईंट असं बोलतो. संधिवातामध्ये आपले वेगवेगळे 4-5 प्रकारचे संधिवात असतात. तर संधिवात हा आजार मुख्य प्रामुख्याने जसं वय वाढेल 40-50 वर्षांनंतर जास्त प्रमाणात दिसायला लागतो. त्यामध्ये पहिल्या गोष्टी अशा असतात की संधिवातामध्ये कधी कधी जसं आभाळ आलं किंवा जास्त थंडी वाजून आली, थंडी वाढली की संधिवात चालू होतं. तर ह्या गोष्टी जसं नक्की अशा काही कुठे प्रूव्हन नाहीयेत किंवा मग कुठल्या गोष्टी अशा ऑपरेशन नंतर तिथलं दुखायला लागतं. तर मग संधिवात हा जर असेल किंवा मग तसे असतील छोटे बोट दुखायला लागतात, सकाळी जास्त होतं त्यानंतर दिवसभर काम केल्यानंतर हा आजार कमी होतो. तर अशी काही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जाऊन आपण संधिवाताच्या तपासण्या करणं, कारण की हा रक्तातून जाणारा आजार आहे जो आपल्या छोट्या छोट्या सांध्यांपर्यंत जातो आणि ते सांधे दुखायला लागतात, सांध्यांना सूज यायला लागते, त्यानंतर हे सांधे वाकडे व्हायला लागतात पुढच्या स्टेजेसमध्ये जाऊन. तर हे होण्याच्या अगोदर आपण जर तो चेक केला आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेतली तर ती महत्वाची राहील.
1: अच्छा, आणि हा संधिवाताचा जो प्रकार आहे तो वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो की कोणालाही होऊ शकतो?
0: नाही, तो कोणालाही होऊ शकतो. त्याच्यात जे चार पाच प्रकार मी आता सांगितले त्यामधले दोन तीन प्रकार असतात, जसे अँकलोसिस, स्पॉन्डलोसिस किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस, हे आहेत ते आपल्याला कुठल्याही संधिवाता म्हणजे वयामध्ये कुठल्याही वयामध्ये दिसायला येतात. तेच जर पुढे जाऊन आपण विचार केला की रुमेटॉइड असतील किंवा आर्थरायटिस ऑफ जॉईंट असेल जो आपण नॉर्मल गुडघ्याचा संधिवात बनतो, तो आपल्याला जास्त करून 40-50 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात दिसायला चालू होतो.
1: अच्छा, आणि हा अनुवंशिक आहे कसा आहे?
0: नाही, हा अनुवंशिक काही प्रमाणामध्ये अनुवंशिक आहे, जे अँकलॉजिंग स्पॉन्डलायसिस आपण म्हणतो तो अनुवंशिक प्रमाणामध्ये जास्त मोडला जातो. पण जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जसं जसं वय वाढेल किंवा मग काही रुमॅटॉइड फॅक्टर नावाचा एक घटक असतो तो घटक वाढल्यामुळे आपल्याला तो शरीरामध्ये दिसायला लागतो.
1: अच्छा, मग असं जर समजा काही संधिवात झाला तर एक तर ठीक आहे डॉक्टरांकडे जाणं, पण त्याच्यासाठी काय असं दैनंदिन आपल्या जीवनामध्ये काय असं फरक करावा लागतो का लाईफस्टाईलच्या दृष्टिकोनातून?
0: लाईफस्टाईल ही प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक आजारामध्ये कामालाच येते नक्कीच.
1: अच्छा,
0: तर संधिवात असेल तर आपण जे नॉर्मल सकाळी उठल्यानंतर जे कामाला डायरेक्टली लागतो ते न करता पहिल्यांदा प्रत्येक सांध्याचे व्यायाम करणं, नॉर्मल रिलॅक्स होणं किंवा स्ट्रेचिंग करणं, सकाळचे कामाला जायच्या अगोदर स्वतःच्या दिनचर्येमध्ये व्यायाम ही गोष्ट घालणं, याच्यामुळे जे वाढण्याचं प्रमाण आहे संधिवात हेही कमी होतं आणि जो जर स्टार्टिंगमध्ये चालू झाला असेल तर तोही मोठ्या प्रमाणात कमी होतो. जसं आपण कंटिन्युअस लाईफस्टाईलमध्ये काम करायला लागतो एकदा केलं की तर 2-3 तास किंवा अर्धा एक तास काम झाल्यानंतर थोडंसं थांबून थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर तर दुखण्याचं प्रमाण आणि तो वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती भरपूर प्रमाणात कमी होते.
1: अच्छा, तर आणखीन एक डॉक्टर सुहेजी असा विचार येतो म्हणजे एक कानावर शब्द पडत होता हाडाच्या संदर्भामध्ये किंवा असा, तो म्हणजे लहानपणी म्हणा किंवा आमच्या लहानपणी म्हणा असा एक म्हणजे अरे काय मुडदुसासारखा बसला असं म्हणायचे, कारण तुला का मुडदुस बिडदुस झाला का, जरा उठून जरा खेळ ना किंवा असं काहीतरी बाहेर जाणार असा जरा असा का बसून राहिला असा, तर हा मुडदूस हा शब्द येतो नेमका तो असा हाडाच्या आजारांशी रिलेटेड आहे का नेमका कसा?
0: तर मुडदूस हा शब्दच मी आता काही दिवसात ऐकला, कारण की हा मराठी शब्द आहे आणि हा भरपूर बोली भाषेतला आहे. आपण त्याला सायन्समध्ये किंवा ऑर्थोपेडिक भाषेत त्याला रिकेट्स असं म्हणतो. तर रिकेट्स म्हणजे जसं वयाच्या लहानपणी मेन असतं की कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असायला पाहिजे, ते कॅल्शियमचं प्रमाण 90-80% जर कमी असेल तर आपले हाडं ठिसूळ असतात आणि हाडं वाकडे होतात. ठीक आहे, मग वाकडे होऊन आपले जे नॉर्मल जसे लहान मुलांचे वय वाढतं तसं त्यांचं पोश्चर वाढतं, जसं ताट राहण्याची किंवा चालण्याची क्षमता वाढते, तर ह्या मुडदूस आजारामध्ये ती क्षमता कमी असते.
1: अच्छा,
0: पाय वाकडे दिसतात, हात वाकडे दिसतात, कॅल्शियम कमी असतं, याचेही भरपूर प्रकार आहेत, 2-3 प्रकार, त्यात अनुवंशिक असतो, दुसरा असतो पहिल्यापासून आपल्याला जे कॅल्शियम भेटायला पाहिजे ते भेटलं नाही, नंतर असतो काही गोष्टींमध्ये जसं आपल्याला दुधामधून कॅल्शियम भेटतं आईच्या, ते दुधामधून कॅल्शियम दूध न पिल्यामुळे भेटू नाही शकत, ह्या गोष्टींमुळे हा मुडदूस आजार चालू होतो किंवा असतो.
1: मग आता हे जे तुम्ही मुडदूस आजार म्हटलात किंवा हे म्हटलात हे लहानपणी, मग ह्याच्यावर काही त्यावेळेस उपचार करणं आवश्यक असतं कसं असतं नेमकं?
0: हो,
1: आणि हे म्हणजे मुडदूस आजारच म्हटला तर तो पूर्ण म्हणजे बरा होऊ शकतो?
0: हो, हा आजारच म्हणतो तर प्रत्येक आजारावर शेवटी औषध ते आहेच. तर मग लवकर जेवढ्या लवकर आपल्याला समजतंय किंवा आईला जाणवतंय की आपल्या मुलामध्ये वाढण्याची किंवा नॉर्मल मुलापेक्षा आपला मुलगा कधीतरी वेगळा वाटतोय, त्यावेळेस डॉक्टरांकडे जाऊन तो का आहे आणि त्याचे कारणं काय आहेत हे बघणं, त्याच्यासाठीच्या स्पेसिफिक रक्ताच्या तपासण्या करून घेणं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन हे बघणं, त्याच्या तो का आजार आहे हे बघितल्यानंतर तो त्याच्यासाठीची योग्य ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असेल कॅल्शियम असेल किंवा मग सलाईनद्वारेचे औषधं घ्यायला पाहिजेत ते घेणं, नंतर लहान मुलांमध्ये आपण मगाशी बोललो तसं सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांना जास्त वेळ बसवणं, ह्या गोष्टी केल्यामुळे हा आजार काही प्रमाणात आटोक्यात येतो. जे वाढत्या वयामध्ये जे वाकडे झालेले पाय किंवा हात असतात तेही भरून येतात, पण योग्य वेळेस जाऊन योग्य ट्रीटमेंट घेणं हे नक्कीच गरजेचं आहे या आजारामध्ये.
1: अच्छा, आता हे आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस बोलतोय आपण मुळातच कॅल्शियम कमी हाडांमध्ये इथून सुरुवात केली होती बोलण्याची, आता मुर्दूसवर येऊन थांबलेलो आहेत, तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातून कॅल्शियम हा शब्द बाहेर जात नाहीये. तर कॅल्शियम हा जर भाग असेल, जसा आजकाल आपण जिममध्ये गेलो किंवा कुठे गेलो तर प्रोटीनची डिफिशियन्सी असं बरेच जण म्हणतात, किंवा थकवा खूप जाणवतो म्हणजे B12 व्हिटॅमिन कमी आहे असं पण बरेच जण म्हणतात, तशा पद्धतीनं कॅल्शियम कमी आहे मग हे कसं समजायचं की माझ्यामध्ये कॅल्शियम कमी आहे का उगीच मनानं जाऊन जसं प्रोटीन खायचं म्हणून काहीतरी घेणं तसं मला द्या कॅल्शियमच्या गोळ्या द्या कॅल्शियम कमी आहे असं म्हणणं असं काय असू शकतं का?
0: नाही, नक्कीच नाही. आपण जसं म्हणतो आता की व्हिटॅमिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, किंवा मग आपल्याला थकवा लवकर जाणवतोय, प्रोटीन कमी आहे, हे फक्त आपल्याला वाटतं म्हणून कधी गोळ्या घेऊ नका डॉक्टरकडे जाऊन. जर आपल्याला थकवा जाणवत असेल रेग्युलरच्या कामात, आपण जे अगोदर 2-4 वर्ष अगोदर जर 100% काम करू शकत असेल ते 60% आलंय, 70% आपण थकायला लागतो, जास्त हाडाचं दुखणं वाढतंय म्हणजे आपण मसल पेन करता माझा हाड दुखायला लागते सगळ्या शरीरातले.
1: ह्याच्यातलं डिफरेंशिएशन कसं करायचं मसल पेन आणि हाडाचं?
0: मसल पेन म्हणजे आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपले हात म्हणजे मसलवर ताण येतोय असं होतं, पण जे आतून वाटतंय की आपले हाड दुखत आहेत इथं हात लावल्यानंतर, हाडावर हात लावल्यानंतर ते दुखायला लागतं.
1: अच्छा, ओके.
0: जर असं वाटत असेल तर ते हाडाचं दुखणं झालं. आपण जास्त चाललोय तर मनका दुखायला लागतो जास्त वेळ, किंवा मग उगच उभारल्यानंतर आपले गुडघे किंवा मग टास दुखायला लागते, अशा वेळेस आपण ते हाडाचं दुखणं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्याला वाटायला लागते, पण ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला रक्त तपासण्या करून कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 प्रमाण किती आहे हे बघायला पाहिजे, आणि हे सगळं प्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला गोळ्या घेणं हे गरजेचं आहे.
1: अच्छा अच्छा, तर आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. तर डॉक्टर साहेब, आता खरं तर सगळ्यात मोठा विषय आहे खरं तर याच्यावर आपण जेवढी चर्चा करू तेवढी कमी आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी दृष्टीसमोर येतात, तो म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट हा एक असा विषय झालेला आहे, सध्या आपल्याकडे 4 लेन झालेली आहे, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, वाहतुकीचे नियम पाळा म्हणून दररोज जाहिरातींचं बंबार्डमेंट चालू आहे, सगळ्या सोशल मीडियापासून सगळ्या मीडियावर सांगितलं जातं की बाबा तुम्ही ऍक्सिडेंटपासून वाचण्यासाठी ह्या ह्या नियमांचं फॉलो करा. अगोदर सिंगल रोड होता त्यावेळेस ऍक्सिडेंट होते म्हणून ओरड होते, पण आता 4 लेन झाल्यामुळे तेवढे वाहनांचे प्रकार पण वाढलेले आहेत, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा म्हणजे त्या ऍक्सिडेंटचा आपल्यावर परिणाम होणार आहे ते आपण सांगू शकत, म्हणजे हात तुटेल पाय तुटेल का डोकं फुटेल हे सांगता येत नाही. तर अशा पद्धतीमध्ये सगळ्यात मेजरली जर समोर कुठल्या गोष्टी येत असेल तर ते हाडांचं तुटणं किंवा पायाचं तुटणं असेल काही असेल, तर असा जर विषय काय होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला अगोदर कसं सांगू शकता ते सांगा की ऍक्सिडेंट आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम ते वाचण्यासाठी काय करावं लागेल हे तर सगळ्या गोष्टी माहितीच आहेत लोकांना, पण ऍक्सिडेंटची नेमकी काय भूमिका असते ते सांगा.
0: ऍक्सिडेंट हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छोटस हाड तुटण्यापासून ते आपल्या पोटामध्ये इजा होणं, त्यासोबत फ्रॅक्चर होणं, ते जीव जाणं, इथपर्यंत हा आजार मोठा आजार म्हणताच येणार नाही, ते घटना आहे. घटना आहे ती घटना कशी होते हे पेक्षा आपल्याला ते झाल्यावर काय करणं आणि त्याच्यासाठी प्राथमिक उपचार ते लगेच आपल्याला हॉस्पिटलला नेण्यासाठीच्या गोष्टी ह्या गोष्टींवर आपण जास्त फोकस करू, कारण की जी एखादी गोष्ट झाली आहे ती न थांबवता त्यासाठी पुढच्या गोष्टी काय करता येतील लगेच त्यासाठी. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यावर एक असतं की फ्रॅक्चर होऊ शकतं, हाड तुटू शकतं, कुठले असेल म्हणजे शरीरातलं कुठले हाड तुटेल त्यापासून ते जखम झाल्यामुळे रक्तस्राव होणं, तो रक्तस्रावामुळे रक्त जाणं या गोष्टी होऊ शकतात. तर प्राथमिक दृष्ट्या ॲम्ब्युलन्सला झालेला लगेच फोन करणं, जे काही लोक असतील बघणारे त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन करणं, ॲम्ब्युलन्स आल्यावर त्या माणसाला तिथून थोडस बाजूला घेऊन थोडशा एका सेफ जागेवर तिथपर्यंत पोहोचवणं, तो त्याची आत्ताची तात्पुरती प्राथमिक पाहणी करून तो बोलतोय नाही बोलतोय, दुखतोय कुठं, जिथून रक्तस्राव होतोय तिथलं तो रक्तस्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यासोबत जर त्याला अनकॉन्शियस असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलला पोहोचवणं, जर अशा गोष्टींमध्ये मनके किंवा जे स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर असण्याचे जास्त चान्स असतात तर त्याच्या दृष्टीने त्याला जास्त हालचाल त्याची न करणं, एकाच जागी त्याला ठेवून तसंच स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, जर पोटात इजा झाली असेल त्याला जास्त अनकॉन्शियस असेल तर त्याची काळजी घेणं, जर कुठून जास्त हातातून किंवा पायातून रक्त येत असेल, जर तिथे माती असेल तर ते थोडंसं बाजूला करून त्याची काळजी घेणं, जास्त रक्त जात असेल त्याच्यावर काहीतरी लावून किंवा त्याला कपड्याने बांधून ते रक्तस्त्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. तिथून अॅम्ब्युलन्सला बोलवल्यानंतर त्या अॅम्ब्युलन्स येईल, त्यांना मदत करून तिथून त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. त्यात जी एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाल्यावर गाडीमध्ये कोणी अडकलेलं असू शकतं, तर लोकांना बोलून एकट्यानेच काही न करता लोकांना बोलून सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्या गोष्टीतून बाहेर काढणं, या गोष्टी प्राथमिक आणि प्रायमरी लेवलला केलेल्या चांगल्या असतात.
1: अच्छा, तर जसं आपण एक उदाहरण दाखल जर घ्यायचं म्हटलं तर ठीक आहे, फोर व्हीलर हा एक प्रकार वेगळा आहे, टू व्हीलर वेगळा आहे. जनरली टू व्हीलरवर जाताना समजा कोणी स्लिप होऊन पडलेला आहे, हाताला पायाला लागलेला आहे किंवा असं काहीतरी विषय झालेला आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीनं पण काय काळजी घ्यावी किंवा आजूबाजूच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, हाडाच्या दृष्टिकोनातून मी मेजरली विचारतो, जर समजा असं काही फ्रॅक्चर झालेलं लक्षात येत असेल.
0: हो, जर आपल्याला वाटत असेल की आता टू व्हीलरवरून पडलोय आपण, थोडंसं खरचटलंय, पण आपण ते खरचटलंय तर मग ठीक आहे, कशाला त्याचा जास्त विचार करायचा, थोडं वरूनच आहे, असाही विषय होतो. पण कधी कधी जर जास्त सूज आली असेल, ज्यावेळेस आपण हाडाच्या दृष्टीने एखादं हाड फ्रॅक्चर होतं त्यावेळेस तिथले रक्तवाहिन्या तुटतात, हाड तुटतं, त्याच्यामुळे तिथे सूज मोठ्या प्रमाणात यायला चालू होते. जर अशी सूज दिसत असेल तर त्याला फक्त काहीतरी वरून खरचटलंय किंवा काही लागलंय, थोडंसं होतंय, चालल्यानंतर थोडंसं मुरगळाय पाय, काही नाही चालून जातं, अशा गोष्टी न करता जर सूज वाटत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन त्या भागाचा स्पेसिफिक एक्सरे काढून बघितलं तर आपल्याला लवकर निदान होतं की हे फ्रॅक्चर आहे की नाही. मग नसेल तर सूज असेल तर त्याच्यानंतरची ट्रीटमेंट वेगळी राहते, पण जर फ्रॅक्चर असेल तर त्यासाठी प्लास्टर करणं आणि त्याला इमोबलाइज ठेवणं म्हणजे हालू न देणं, त्याच्यामुळे ते लवकर जुळण्याचे प्रमाण असतं.
1: अच्छा अच्छा, तर आता हे ऍक्सिडेंट हा विषय असा आहे की स्पेसिफाय असतो खरं तर तो ऍक्सिडेंट कसा होईल, कारण अपघातच आहे म्हणजे त्यामुळे अपघातामध्ये जो व्यक्ती त्या अपघाताला बळी पडलेला आहे त्याचं नेमकं काय झालेलं, म्हणजे त्याचा पाय तुटला का हात तुटला हे आपण स्पेसिफाय करू शकत नाही आणि त्याची ट्रीटमेंट पण वेगळी असणार आहे. पण एक जर मेजरली जर समजा आपण विचार करायचं म्हणलं तर अशी टेक्नॉलॉजी काही आलेली आहे का, समजा कोणाचा हात पाय फ्रॅक्चर झालेला आहे किंवा पायाचा हाडाचा फ्रॅक्चर झाले हाताचा झालेला आहे, तर त्यानुसार त्याला लवकरात लवकर ते पुरवत होणं किंवा त्या पद्धतीनं होणं असं काही आपण म्हणू शकतो का, त्याला असे काही ट्रीटमेंट अव्हेलेबल असतात का किंवा आहेत का आणि आपल्याकडे आहेत का ते?
0: हो, नक्कीच आहेत. आता आपल्या अशा टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत ज्याच्यामुळे लवकरात लवकर समजून येतं की आपल्याला कुठला फ्रॅक्चर आहे किंवा कुठे आजार म्हणजे लागलेला आहे, ते लागलेलं असेल तर आपल्याला तिथे रक्तस्राव किती प्रमाणात आहे, ठीक आहे, त्यामध्ये आपण प्रायमरी याच्यामध्ये एक्सरे करतो, त्यानंतर अशा गोष्टी आहेत सीटी स्कॅन करतो, सीटी स्कॅन मध्ये हाडाचे 3D इमेज आपल्याला भेटायला लागते, त्यानंतर आपल्याकडे MRI आहेत, त्यामध्ये आपल्याला नसेला कुठे मार लागला आहे का, कुठली नस बंद पडली आहे का, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात, त्यानंतर ह्या गोष्टी आणि लगेच होणाऱ्या आहेत अशा गोष्टी की एका तासाभरात आपल्याला ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच आपल्याला आजूबाजूला ऍक्सिडेंट झालाय तर आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यानंतर हॉस्पिटलमधली जी क्षमता आहे हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात आणि मग याच्यासाठी नंतर लागणारे जे ऑपरेशन आहेत किंवा मग प्रायमरी लगेच आपल्याला जर जास्त मार लागला असेल तर त्यासाठीच प्रायमरी स्टॅबिलायझेशन आहे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच आणि चांगल्या प्रमाणात आपल्या इथे अवेलेबल आहेत.
1: अच्छा अच्छा, तर डॉक्टर सुयजी खरं तर अजून डोक्यामध्ये असे बरेचसे प्रश्न येत आहेत, पण आपण त्याच्यावर परत परत चर्चा करत राहूया. जसं की हातापायाला सूज आल्यानंतर घरगुती उपचार म्हणून त्याच्यावर लेप लावण्यापासून ते शेकण्यापर्यंतचे असे बरेचसे प्रकार असतात किंवा अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की आपण येणाऱ्या काही कालावधीमध्ये बोलत राहणार आहोत. पण एकूणच हाडांची काळजी, हाडांचे आजार कुठले कुठले असतात त्याविषयी आपण खरं तर चर्चा करत करत गेलोत. अजूनही श्रोत्यांना मी म्हणेन की जर आपल्याला हाडांच्या विषयी असं जर स्पेसिफिक काही असं वाटत असेल की असे आमचे काही आजार असू शकतात किंवा त्याविषयी डॉक्टर सुयश शिंगळे यांच्याशी चर्चा करायची, तर आपण त्यांना रेडिओ तेरणावर पण निमंत्रित करूयात आणि त्यांच्याशी जर थेट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर संपर्क क्रमांक डॉक्टर सुयश शिंगळे यांचा असा आहे 70 20 63 66 42. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो 70 20 63 66 42 असा डॉक्टर सोये शिंगडे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, ज्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. सरांच्या रिसेप्शनचा पण हा नंबर आहे, तुम्ही विचारू शकता की डॉक्टर साहेब बिझी आहेत का, किंवा बोलू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर सोयेजी, जसं मी सुरुवातीलाच एक विषय बोलला होता तो म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हे केलं, तर आम्हाला आता MBBS MS ऑर्थोपेडिक म्हणजे हे थोडंसं लक्षात येतं, FIJR आणि FIMISS असं एक आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
0: तर MBBS म्हणजे माझी डॉक्टर पदवी 12वी नंतरची MBBS ही झाली, ती

0: माझी पदवी नगर इथे विखे पाटील महाविद्यालयातून झाली. त्यानंतर माझं एम एस ऑर्थोपेडिक झालं. एम एस ऑर्थोपेडिक हे रत्नागिरीतल्या वालावलकर महाविद्यालयातून झालं, मेडिकल कॉलेज इथून. त्यानंतर मी पुढे शिक्षणासाठी स्पेसिफिकली फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट याला म्हणतो आपण, त्यासाठी मुंबईला गेलो. तिथे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये मी डॉक्टर निलेन शहा, जे मुंबईचे रिनाउंड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, त्यांच्या हाताखाली अराउंड एक वर्षभर काम केलं. तिथे रिलायन्स हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल या हॉस्पिटल्समध्ये रेग्युलरली गुडघे बदलायच्या शस्त्रक्रिया असतील ह्या शस्त्रक्रिया आपण डॉक्टरांच्या ह्याच्याखाली आम्ही करायचो. त्यासोबत नंतर गुडघे बदलल्यानंतरची होणारी काळजी, गुडघे बदलण्याचे जे मोठे मोठे यंत्रणा आहे, या यंत्रणे अंडर जसं आपण आत्ता म्हणतो की रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे, ह्या गोष्टी आपण तिथे मुंबईमध्ये मी शिकल्या सरांच्या अंडर. त्यानंतर कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे रोबोट न वापरता किंवा रोबोट वापरून ज्या शस्त्रक्रिया करता येतात गुडघे बदलायच्या, त्यासोबत पुढचं असतं की ज्या लिगामेंटच्या सर्जरी आहेत, ज्या लिगामेंट गुडघ्यांना जॉईंट करून ठेवतात त्या लिगामेंटच्या सर्जरी आपण ज्या शिकतो त्या मुंबई इथे शिकल्या. त्यासोबत नंतर जे मणक्याचे आजार आहेत, जे फेलोशिप इन मिनिमल इन्वेजिव्ह स्पाईन सर्जरी असं म्हणतो त्याला आपण, ते मणक्याचे जे दुर्बिणीद्वारे होणारे ऑपरेशन आहेत, त्याच्यासोबत मणक्यामध्ये स्क्रू टाकण्याचे ऑपरेशन आहेत, गादी सरकल्यानंतर जे मणक्यातून खाली पायामध्ये कळ जाते ते थांबवणं किंवा जे मणक्याचे इंजेक्शन देतो, ह्या गोष्टी मी पुणे येथे डॉक्टर सतीशचंद्र गोरे सर यांच्या अंडर शिकल्या. याचही तिथे अराउंड एक वर्ष त्याच्यामध्ये पारंगत झालो. या गोष्टी आता आपल्या इथे सेवा देण्यासाठी म्हणून या गोष्टी आपल्या इथे प्रथमच होतील आणि मी प्रथमच करेल या दृष्टीने.
1: नाही हा, मी ते एक सुरुवातीला सांगायचं राहिलं की डॉक्टर सुयश यशवंत इंगळे हे एम एस आर्थो असणारे तसे धाराशिव जिल्ह्यातले पहिले आपण डॉक्टर आहात की जे एम एस आर्थो झालेले आहात. आणि आता जे तुम्ही आता डिग्रीचं जे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीचं जे तुम्ही बोललात त्या संदर्भातलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथला पेशंट एकतर ऍक्सिडेंट होऊ नये हे मी म्हणतो की त्याचं सगळं पालन करावं, पण जर समजा असे काही जर मेजर काही गोष्टी असतील तर धावपळ करण्याची आवश्यकता
0: नाही. नक्कीच नाही. जे अगोदर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी इथून मोठ्या मोठ्या सिटीजला जावं लागायचं किंवा मग आपण तसं म्हणतो की सोलापूरला काही ऍक्सिडेंट झाला, काही मेजर गोष्टी ऑपरेशन करायचे आहेत, तर ऑपरेशन धाराशिवमध्ये होत नाही असा जो समज होता अगोदरचा तो आता समज भरपूर प्रमाणात कमी झाला आहे. आपल्या इथे तेवढ्या टेक्नॉलॉजी आहेत आणि तेवढे ऑपरेशन करणारे तज्ञ आहेत, तर प्रत्येक गोष्टीसाठी सोलापूर, बार्शी, लातूर जाण्याचं प्रमाण आता नक्कीच कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत, आपण इथे गोष्टी करतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ न करता थांबून विश्वास ठेवून गोष्टी थोड्याशा होतील ह्या गोष्टी तरीने आपण विचार करायला गेलं तर धाराशिवमध्ये सगळ्याच गोष्टी आजकाल आता सगळ्या भेटायला लागल्या.
1: डॉक्टर सुयश जी, जसं तुम्ही म्हणतात की तुमचं मूळ गाव तेर पण धाराशिवमध्ये, तुमचं स्कुलिंग पण धाराशिवमध्ये झालं अकरावी?
0: हा, अकरावी लहानपणीपासून स्कुलिंग इथे झालं,
1: भोसले हायस्कूल.
0: भोसले हायस्कूल इथे.
1: तुमचे वडील पण भोसले हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक आहे, त्यामुळे इथं शिक्षण तुमचं झालं. पुन्हा तुम्ही नगरला गेलात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग रत्नागिरी, मुंबई असा प्रवास सगळा चालू होता. मग एवढं सगळं स्मूथ स्मूथ झालं की कधी अप डाऊन झाले?
0: नाही, अप डाऊन येतच असतात. सगळं स्मूथ झालं तर ते आयुष्यच काय असं असतं.
1: अच्छा.
0: तर अप डाऊन येतात. अकरावी बारावी मध्ये ज्यावेळेस परीक्षा अवघड होती त्यावेळेस एक इयर ड्रॉप घ्यावा लागला.
1: बरोबर.
0: त्यानंतर एमबीबीएस मध्ये तेवढाच अभ्यासक्रम मोठा, त्या अभ्यासक्रमाचं तेवढं सगळं आपलं हे करून फक्त अभ्यास आहे की अभ्यास असंही कधी कधी करावं लागलं. त्यानंतर ज्यावेळेस इंटर्नशिप होती एमबीबीएस झाल्यानंतर तिथेही पूर्ण 12-12 तास आपल्याला हॉस्पिटलमध्ये काम करावं लागलं. त्यानंतर पीजीची तयारी करताना किंवा एमडीची तयारी करताना तिथे एक वर्ष पूर्ण वेळ देऊन औरंगाबादमध्ये अभ्यास करणं हे आलंच. ज्यावेळेस एमएस कोविडमध्ये चालू झालं त्यावेळेस कोविडचा पिरियड होता, त्यावेळेस एमएसचं तयारी करताना काही एमएसच्या ज्यावेळेस ऑपरेशन असतात त्याच्यासोबत कोविडचाही भरपूर पेशंटला बघणं, कोविड आयसीयू सांभाळणं अशाही गोष्टी आल्या. तर हे अप अँड डाऊन्स येतच असतात पण आयुष्य आहे.
1: आणि ह्या अप अँड डाऊन्स मध्ये काय गोष्ट होती की जी तुम्हाला मोटिवेट करत होती?
0: मोटिवेट करण्याची गोष्टी होत्या जसं की आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आणि धाराशिव मध्ये येऊन सेवा द्यायची.
1: अच्छा, ही गोष्ट मोटिवेट करायची ड्युरिंग द एमबीबीएस एमएस काय
0: सगळ्या ज्यावेळेस पुण्याला होतो मुंबईला होतो तिथेही कधी मन लागत नव्हतं, कारण की वाटायचं की शेवटी आपल्याला इथे येऊन सेवा द्यायची, तर कधी संपतंय आणि कधी आपण इकडे येतोय हा एक विषय.
1: अच्छा, आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं,
0: हो हे सगळं तर

0: आपला म्हणजे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या.
1: मग आता असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये येतंय की ते तुम्ही सांगू शकता, जे आपण या मुलाखतीच्या नंतर जे आहे ते सर्वांसाठी ऐकूयात?
0: असं एक गाणं आहे जे आपण सावरखेड एक गाव मधलं आहे, वाऱ्यावरती गंध पसरला.
1: अच्छा, एकदम
0: या गोष्टीत तर
1: मला वाटलं तुम्ही हाडांचे डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर असं काही हाड नाही मोडेगा भागले असं स्पोर्टी असं काहीतरी येईल असं वाटलं होतं. पण ठीक आहे डॉक्टर सोयजी, खरं तर मी आपल्याला आता तुम्ही धाराशिवमध्ये आलेला आहात, तुम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण धाराशिवच्या सेवेसाठी आलात, तर रेडिओ तरणाच्या वतीनं तुम्हाला विनंती असेल की तुम्ही इथल्या लोकांना आणखी थोडंसं जागृती वाढवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये हे हाडांचे आजार जे असतील किंवा नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आली असतील किंवा जे काही समजा हाडांचे रिलेटेड आपण जे आज सब्जेक्ट बोललेले आहेत त्याला सोडून अजून काही जर विषय असतील तर त्याविषयी आपण वारंवार बोलत राहूत, लोकांना जागृत करत राहूत आणि आपण रेडिओ तरणावर येत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो.
0: नक्कीच, रेडिओ तरणा प्लॅटफॉर्म मलाही खरंच खूप आवडलेला आहे. 90.4 FM रेडिओ तरणा चालू होणार अराउंड आता 2-3 वर्ष झालेले आहेत, त्या दृष्टीने याच याच्यातून कळतंय की आपलं धाराशिव आता प्रोग्रेस करतंय. तर या प्लॅटफॉर्मवर नक्कीच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा नक्कीच आहे असेल, तर ते मी करत राहील, वारंवार येत राहील, आपल्याला त्रास देत राहील.
1: अरे नाही, त्रास नाही, ऑलवेज वेलकम. तर हे होते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे, जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून तर आहेत, पण त्यांचं स्वतःचं असं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक म्हणून आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा सुविधा आहेत ज्या की आपण आत्ता पूर्णपणे मुलाखतीत ऐकलेलो आहोत. आणि त्यांना परत एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतो की 70-20-63-66-42 असा क्रमांक आहे, तर या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. परत एकदा डॉक्टर सुयश इंगळेजी आपले धन्यवाद. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत, जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का, किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे। त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे। याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात। एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता। यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं। तो म्हणतोय 1,000 रुपये तर मी सहज करू शकतो, दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5,000 करू शकतो, तिसऱ्यानं सांगितलं 50,000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5,00,000 रुपये करू शकतो। जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती। सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते। पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो। पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो। तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50,000 रुपये तरी मिळू शकतात। तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्ज बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता। मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे। एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमिनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे। प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले। जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे। शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत। पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे। लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 मध्ये धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे. आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत. तज्ज्ञांच्या मते 2030 पर्यंत वाढलेल्या लोकसंख्येमुळे आजच्या तुलनेत पाण्याची मागणी

0: महत्त्वाचे आहे. बायोमास ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो, म्हणजेच वनस्पतीचे मूळ, खोड, फांद्या, पान, फुले, फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते, तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50 ते 300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200 ते 300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे, तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी, गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्ष लागत असते, शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल. तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्न वाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील चित्रपट आहे 1993 साली प्रदर्शित झालेला चित्रपट अनाडी। या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं के मुरली मोहन राव यांनी। या चित्रपटाचे निर्माते होते डी रामा नायडू, तर या चित्रपटाचं लेखन केलं होतं कमलेश पांडे यांनी। दक्षिणेकडील सुपरहिट चित्रपट चिन्नतंबी अर्थात छोटा भाई या चित्रपटाच्या कथेहून हा चित्रपट प्रेरित होता। दक्षिणेमध्ये चिन्नतंबी हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला, त्याच्यानंतर अनाडी या चित्रपटाची निर्मिती झाली, जो की 1993 साली हिंदीमध्ये प्रदर्शित झाला। दक्षिणेकडील चित्रपटांचं औत्सुक्य आपल्या सर्वांना पहिल्यापासूनच राहिलेलं आहे, परंतु अनाडीच्या माध्यमातून दक्षिणेतील कथा असेल, दक्षिणेतील कलाकारांचा अभिनय असेल, या माध्यमातून चांगल्या कलाकृती आपल्या हिंदीमध्ये बनतात आणि त्या सुपरहिट देखील होतात। त्याचंच उदाहरण म्हणजे अनाडी। तर आज आनंद घेऊयात अनाडी या चित्रपटातील सुंदर गीतांचा।

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात अनाडी या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुपरहिट गीतं आपण ऐकत आहे. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

मित्रांनो, अनाडी या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात. आता थोडंसं या चित्रपटाच्या कथेकडे बघूयात. रामा आपली आई सावित्री सोबत एका गावामध्ये राहतो आहे. रामाचा स्वभाव थोडासा भोळा आहे. त्याच गावामध्ये भाईराजा नावाच्या जमीनदाराचा मोठा दरार आहे. त्याचे आणखी दोन भाऊ देखील आहेत आणि त्यांची एक लाडाची बहीण राजनंदिनी सुद्धा आहे. राजनंदिनीच्या जन्माच्या वेळेस ज्योतिषाच्या भविष्यानुसार ती या घराला सुख तर देणार असतेच, परंतु तिचा विवाह मात्र या सर्वांच्या इच्छेविरुद्ध होऊ शकतो अशी भविष्यवाणी वर्तवण्यात येते. त्यामुळे राजनंदिनीला कडेकोट बंदोबस्तामध्ये घरातच ठेवलं जातं. याच काळात भाईराजा आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भोळ्या रामाकडे सोपवतो. रामाचा निरागसपणा पाहून राजनंदिनी रामाच्या प्रेमात पडते आणि एके दिवशी एक मंगळसूत्र ती रामाला तिच्या गळ्यामध्ये घालण्यास भाग पाडते. रामाला यातलं काहीही माहिती नसतं. जेव्हा ही गोष्ट भाईराजाच्या लक्षात येते त्यावेळेस तो रामाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो आपली माणसं देखील पाठवतो, परंतु त्याची आई सावित्री त्याला दुसरीकडे पाठवते. म्हणून वैतागून भाईराजा अन्वित अत्याचार सावित्रीवर करतो आणि शेवटी रामा येऊन सावित्रीला वाचवितो आणि या तिघा भावांना शासन करतो. आणि शेवटी रामा आणि राजनंदिनीचे मिलन होते आणि भाईराजा देखील रामाला स्वीकारतो अशी ही अनाडी चित्रपटाची कथा होती.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात अनाडी या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुपरहिट गीतं आपण ऐकत आहे. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

अनाडी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसले. दक्षिणेकडील सुपरस्टार व्यंकटेश दगुबत्ती, करिश्मा कपूर, राखी गुलजार, सुरेश ओबेरॉय, गुलशन ग्रोवर, जॉनी लिव्हर आणि लक्ष्मीकांत बेर्डे या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उमदा अभिनय या चित्रपटामध्ये सादर केला. व्यंकटेश या अभिनेत्याचे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण झाले. यानंतर मात्र त्याचे आलेले चित्रपट फारसे चालले नाहीत. करिश्मा कपूर हिनं साकारलेली राजनंदिनी आजही लोकांच्या स्मरणात आहे आणि सुरेश ओबेरॉय त्याचबरोबर राखी गुलजार यांचा सामना देखील प्रेक्षकांना खूप आवडला. या सर्वच बाबी असल्यामुळं बॉक्स ऑफिसवर फार मोठी कमाई या चित्रपटाला करता आली. तर आज ऐकूयात अनाडी या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात अनाडी या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुपरहिट गीतं आपण ऐकत आहे. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

अनाडी या चित्रपटाला संगीत दिलं आनंद मिलिंद या संगीतकार जोडीनं. या चित्रपटातील गीतं गायली उदित नारायण, साधना सरगम, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. या चित्रपटातील सर्वच गीतं लिहिली होती समीर यांनी. 1990 दशकामध्ये जसा नदीम श्रवण या संगीतकारांचा जलवा होता, तसाच काहीसा जलवा आनंद मिलिंद यांचा सुद्धा होता. पारंपरिक वाद्याद्वारे उत्तम संगीत निर्मिती आनंद मिलिंद हे करत असत आणि त्यामुळेच त्यांचं संगीत श्रवणीय असायचं. तर आज आनंद घेऊयात अनाडी या चित्रपटातील सुपरहिट गीत.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात अनाडी या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुपरहिट गीतं आपण ऐकत आहे. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात अनाडी या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची सुपरहिट गीतं आपण ऐकत आहे. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. श्रोते हो, भरभरून प्रेम आपले श्रोते जे आहेत बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला देतात, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. आणि आजचा देखील बिग स्टार शो असाच स्पेशल व्यक्तीसोबत मी घेऊन आलेली आहे आपल्यापर्यंत. तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात आजच्या आपल्या बिग स्टार शोला. श्रोते हो, आपल्या हिंदी सिनेमांना हिट करणारा आपला एक नेहमीचा फॉर्म्युला आहे, हिट गाणी, कथानक, मसाला सीन आणि ऍक्शन करणारा हिरो. हे सगळं जमलं की सिनेमा हिट ठरलाच म्हणून समजा. आणि धमाकेदार ऍक्शन करणारा हिरो तर कायमच लागतो. हीच परंपरा हिंदी सिनेमांनी अगदी दारा सिंग यांच्यापासून टायगर श्रॉफ यांच्यापर्यंत हिट ठरली. परंतु ऍक्शन सोबतच तडपदार डायलॉग आणि सर्वांचीच मनं जिंकणारी देहबोली प्रत्येक हिरोला लाभेल असं नाही. परंतु नशिबाने म्हणा किंवा फिल्मी वारसा म्हणा, एक नायक मात्र 1983 पासून आस्था गायत गदर करतोय घायल बनून. ते म्हणजे आपले फिल्म इंडस्ट्रीचे तारा सिंग अर्थात सनी देओल. तेव्हा आज जाणून घेऊयात सनींचा ऍक्शन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आजचे आपले बिग स्टार सनी देओल.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आज आपले जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती नक्कीच मला सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचा 2.5 किलो कहात अर्थात सनी देओल. मंडळी, सनी देओल यांनाही फिल्म जगताचा मोठा वारसा लाभलेला आहेच. पिता आणि महान अभिनेते धर्मेंद्र यांचा. जशी धर्मेंद्र यांना ऍक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली तशी ती सनीलाही मिळाली. परंतु हा प्रवास सोपा नव्हता. 1983 साली धर्मेंद्र यांनीच सनीसाठी बेताब या चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये त्यांची नायिका होती अमृता सिंग. या चित्रपटाने सनी देओल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिलं नामांकन देखील मिळालं. कौटुंबिक संघर्ष आणि वर्ग विभाजनात सर्वांना तोंड देत नायक नायिका यशस्वी होतात. बेताबची कथा ही विल्यम शेक्सपियर यांच्या द टेमिंग ऑफ द श्रू यावर आधारित होती. बेताब बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. 1983 साली तो दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो या कार्यक्रमात. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सनी पाजी. मंडळी, यानंतर सनींचे सनी मंजिल मंजिल आणि सोनी मेहवाल असे चित्रपट आले. यापैकी सोनी मेहवाल हा चित्रपट हिट ठरला. यामध्ये ते पूनम थिल्लन यांच्या सोबत दिसून आले. चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली आणि रशियामध्ये त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. यानंतर पुन्हा एकदा राहुल रवेल यांच्या अर्जुन या चित्रपटात सनी देओल यांनी यादगार भूमिका साकारली. एक बेरोजगार कट्टरपंथी तरुणाची भूमिका जो त्याच्या मित्रासह भ्रष्ट आणि शोषण करणाऱ्या यंत्रणेविरुद्ध लढतो. या चित्रपटाला समीक्षकांची ही पसंती मिळाली आणि चित्रपट मोठा हिट ठरला आणि इथूनच सनी देओल यांना ऍक्शन हिरोचा दर्जा मिळाला.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेत आहोत फिल्म इंडस्ट्रीचा 2.5 किलो का हात म्हणजेच सनी देओल यांचा जीवन प्रवास. यानंतर धर्मेंद्र सोबत सनी दिसून आले ते सल्तनत या बिग बजेट सिनेमामध्ये. यानंतर सनींनी अनेक यादगार सिनेमांमध्ये उत्कृष्ट अभिनयाचं दर्शन घडवलं. यामध्ये डकेत, जेपी दत्तांचा यतीन याचबरोबर पाप की दुनिया, वर्दी या चित्रपटांचा समावेश होतो. 1989 मध्ये सनींनी आणखीन एक यादगार चित्रपट दिला, तो होता राजीव राय यांचा त्रिदेव. यामध्ये त्यांच्या सोबत दिसून आले नसरुद्दीन शहा, जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित. हा चित्रपटही त्या काळामध्ये ब्लॉक बस्टर ठरला. आणि चालबाज या श्रीदेवी यांच्या सोबतच्या सिनेमानंही त्यांना चांगलेच यश मिळाले.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरती आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि आजचा आपला बिगस्टार शो हा लाईव्ह ऐकत असणारे श्रोते मला 9970509 या क्रमांकावरती सांगू शकतायत की आजचा बिगस्टार शो त्यांना कसा वाटतोय. ते आजचे आपले बिगस्टार आहेत सनी पाजी. 1990 दशक हेही सनी देओल यांच्यासाठी खास ठरलं आणि त्यांनी एक ऐतिहासिक चित्रपट केला. यावेळीही वडील धर्मेंद्र मदतीला धावून आले आणि निर्मित केला घायल. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राजकुमार संतोषी यांनी. हा चित्रपट त्या वर्षाचा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि देशांतर्गत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने त्यावेळेस तब्बल 20 कोटींची कमाई केली होती. याच चित्रपटासाठी सनींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. घायल हा शोले नंतरचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार सनी देओल. घायलच्या जबरदस्त यशामुळे सनींनी 90s च्या दशकात खूप यशस्वी काळ अनुभवला. त्यानंतर सनींचे जे चित्रपट प्रदर्शित केले त्यामध्ये संजय दत्त सोबत योद्धा आणि यन चंद्रा यांचा नरसिम्हा या चित्रपटांचा समावेश होतो. नरसिम्हा या चित्रपटातील भूमिकेने सनी देओल यांना मेगा स्टारचा दर्जा मिळवून दिला. यानंतर 1992 मध्ये सनी यांचा एकच चित्रपट प्रदर्शित झाला, तो होता विश्वात्मा. या चित्रपटात त्यांच्या सोबत दिसून आले नसरुद्दीन शहा, चंकी पांडे आणि दिव्या भारती. परंतु या सर्वांमध्ये सनी देओल यांची भूमिका भाव खाऊन गेली.

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत बिग स्टार शो मधून सनी पाजींचा प्रवास. मंडळी, 1993 साल देखील सनी देओलसाठी उल्लेखनीय होतं, कारण याच वर्षी त्यांचे प्रमुख 4 चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये लुटेरे, क्षत्रिय, दामिनी आणि डर नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले. लुटेरा हा एक ऍक्शन पट होता, जो त्या वर्षामध्ये सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक होता. यानंतर सनी देओल यांचा क्षत्रिय प्रदर्शित झाला. अतिशय दर्जेदार असा हा चित्रपट. यामध्ये त्यांच्या सोबत होते दस्तूर खुद्द, धर्मेंद्र, विनोद खन्ना, राखी आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आणि एक जबरदस्त कथानक, राजस्थानी पार्श्वभूमी आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे हा चित्रपट आजही स्मरणात आहे.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सनी देओल. मंडळी, सनी देओलचा दामिनी हा चित्रपट हा सनींसाठी एक जबरदस्त क्रेज ठरवणारा ठरला. ये 2.5 किलो का हात जब किसी पे पडता है तो आदमी उठता नाही, उठ जाता है. या संवादाने आणि तारीख पे तारीख या संवादाने गोपाल हे त्यांचं पात्र अजरामर ठरलं. त्याचबरोबर डर या सिनेमांनी देखील ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळाला, परंतु भाव खाल्ला शाहरुख खाननी. यानंतर मात्र सनींनी यश चोप्रा यांच्या सोबत कधीही काम केलं नाही. 1996 मध्ये पुन्हा सनींनी कम बॅक केलं. यावर्षी त्यांचे हिम्मत, जीत, घातक आणि अजय या चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये घातक आणि जीत हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले.

बिग स्टार शो या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत आहात तर रेडिओ तिरणा 90.4 एफएम वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमात. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. तर आजचे आपले बिग स्टार आहेत सनी पाजी. मंडळी, 2001 मध्ये सनी देओल यांना आणखीन एक ऐतिहासिक चित्रपट मिळाला. तो होता अनिल शर्मा यांचा गदर एक प्रेम कहाणी. यामधील सनींनी साकारलेली तारा सिंग ही भूमिका हिंदी सिनेमातील मैलाचा दगड ठरली. गदर हा त्या वर्षी हिंदी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि हँडपंपचा सीन हा सांस्कृतिक प्रतीक बनला. आजही तारा सिंग देशभक्तीचं प्रतीक बनला. यानंतर 2023 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात आला, तोही ब्लॉक बस्टर ठरला. सनी देओल यानंतरही अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून चमकत राहिले. यामध्ये यमला पगला दिवाना, मा तुझे सलाम, जिद्दी अपने, जाट, दिवाना, अर्जुन पंडित या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सनी पाजी. मंडळी, सनी देओल यांना आजही एक शिस्तप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणून ओळखलं जातं. सनी देओल यांचे फिल्मी करिअर स्वप्नवत राहिलं आहे. त्यांचे करिअर 1983 मध्ये सुरू झालं, त्याचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांचे संवाद, त्यांनी केलेल्या भूमिका या अचूक आणि भारावून टाकणाऱ्या अशाच आहेत. बॉर्डर मधील कुलदीप सिंग ही व्यक्तिरेखा जेव्हा त्यांनी साकारली तेव्हा एक देश प्रेमाची लहर देशामध्ये निर्माण झाली. असं भाग्य फार कमी कलाकारांच्या नशिबात असतं, परंतु या सगळ्या चमकत्या हिंदी चित्रपट जगतात हा माणूस आगळा वेगळा स्टार आहे, जो स्थिर असतो परंतु त्याची चमक सगळ्यांना आकर्षित करत राहते आणि मग आपणही चकित होऊन पाहत राहतो. म्हणूनच सनी पाजी आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग स्टार.

चला तर वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतलं सनी पाजी यांचा जीवन प्रवास. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला मला 9970509 क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या अभिव्यक्ती सोबत आपल्या रेडिओ उतरण्यावरती आपल्या बिग स्टार शो मधून. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उतरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. जलवा जलवा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:17 होत आहेत। व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमात। तर 15 मिनिटं थोडीसा उशीर झाला आहे आपल्याकडे गेस्ट आल्यामुळे, तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला। पहिलीच फरमाईश, ब्लॉकबस्टर ठरलेलं गाणं दिल से या चित्रपटातील, आणि श्रोते आहेत महेश अपसिंगीकर, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश अपसिंगीकर, पूर्ण अपसिंगीकर फॅमिली आहे औसा धाराशिव येथून। तर त्यांना आज दिल से या चित्रपटातील जे सुपर डुपर हिट ठरलेलं गाणं आहे, जे रेल्वेवरती खरं तर चित्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये SRK आहेत त्याच्यावरती, आणि सुंदर असं गाणं आहे ते गीत पुन्हा बघा, गुलजार यांचं गीत आहे आणि मणी रत्नम यांनी हा चित्रपट डिरेक्ट केला आहे। तर खूप छान चित्रपट आहे। मनीषा कोइराला आहेत, शाहरुख खान यांच्यासोबत प्रीती झिंटा देखील आहेत आणि बरीचशी मंडळी आणखीन आपल्याला या चित्रपटात पाहायला भेटतात। तर आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या सुंदरशा गीतानी।

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत आणि यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. ज्यांची बुधवार टू बुधवार फरमाईश असते असे आपले नियमित श्रोते आहेत अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते आहेत, यांना आज एक गीत ऐकायचं आहे. तर त्यांना आज वेगळं गीत ऐकायचं आहे. सन ऑफ सरदार या चित्रपटातील गीत खूप सुंदर असा, हा देखील चित्रपट कॉमेडी असणारा चित्रपट होता. गाणी पण गाजली होती. त्याच्यातलंच एक गाणं आहे जे वेगळं आहे आणि अजय देवगण आणि सोनाली सोनाक्षी सिन्हा या पडद्यावरती दिसतात. खूप छान असं गीत त्यांनी आज वेगळं गीत पाठवले. ऐकवायात आपले नियमित श्रोते अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून आपले नियमित श्रोते यांच्या व्हॉट्सअप फरमाईशचा आनंद घेऊयात आता. आणि 979-5909 क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवून.

0: चला थोडीशी वेगळी गीतं आज आलेत, कारण की ट्रॅकच पहिल्यापासूनच सुरू झाला छैया, परत राणी मैं तो राजा एक वेगळी झोनची गाणी आली, आणि पुढचं देखील गीत असं छान असं इम्प्रेसिव्ह आणि सर्वांच्या ओठात रेंगाळणारं आजकाल जे गीत आहे, अगदी छोटूशा मुलांच्या तोंडात देखील हे गाणं आहे, जे की माझी म्हणू का ही फियट गाडी माझी म्हणू का, म्हणजे माझ्या दिदीची मुलगी आहे ती तर इतकी सुंदर म्हणते, त्याच्यातलं पुढचं कडवं इतकं छान म्हणते ती, आणि इतकं मुलांच्या देखील ते लक्षात राहिलेलं गाणं आहे जे खूप ट्रेंडिंगमध्ये ठरलेलं आहे गाणं. तर तेच गाणं ऐकायचं आहे कल्पना सिद्धेश्वर गळ केकवे येथून, आपल्या नियमित श्रोते आहेत, तर त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. पूर्ण फॅमिली आहे, कल्पना घळके, सिद्धेश्वर घळके, स्वप्नाली घळके, सायली घोलप, रुद्र घोलप, शारदा घळके. तर आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे म्हणतात, तर नक्कीच ताई फरमाईश पूर्ण करते. आणि उद्या आहे 20 तारीख, तर उद्या आहे वास्तुक शांती दादांच्या घरची, आणि त्यामुळे बरेचसे श्रोते कोण येणार आहेत मला माहिती नाही, पण मी तर जाणार आहे उद्या, त्यामुळे आपले जे श्रोते येणार आहेत अशांनी मला नक्कीच सांगा. उद्या आपण भेटूयात मातोश्री निवास कदम फार्म लोंढेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या सर्व परिवाराला उद्या आपण भेटणार आहोत. सस्नेहाचं निमंत्रण दादांनी दिलं होतं, वास्तुशांती सत्यनारायण पूजा व महादेव मंदिर कलशारोहण हे होणार आहे उद्या, तर नक्कीच उद्याचा देखील दिवस असाच आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे, एक वेगळी उद्याचा दिवस असणार आहे सर्वांसाठीच, घरी एक वेगळा माहोल असणार आहे. उद्या एक सरप्राईज देखील ठेवलं आहे तिथे, तर नक्कीच तुम्ही त्या सरप्राईजचा आनंद घ्यावा अशी आशा करते. भेटूयात उद्या, तर जाता जाता पुढची माझी फरमाईश घेते, तर गाणं फियाट गाडी ऐकूयात. वामन दादा कर्डक यांचं जे हे खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे, तर हेच गीत ऐकायचं आहे घळकेताईंच्या फॅमिलीला.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का,
2: आऊई फियाट गाडी माझी म्हणू का,
1: कुणाची,
2: आमच्या वामन दादांची,
1: म्हणा की म्हणा.

खूप सुंदर आणि ट्रेंडिंगमध्ये ठरलेलं हे देखील गीत होतं आणि पुढची फरमाईश ज्यावरती बऱ्याच लोकांनी रील केलं होतं असं देखील गाणं आलं आहे. पुढचं देखील गाणं असंच, सुनील श्रीमंतराव ठेकणी, गायत्री ॲटो वर्क्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मित्रनगर, लातूर. येथून बऱ्याच दिवसानंतर मला बॉलिवूडमधला धुरंधर या चित्रपटातील चित्रपट खूप आवडला, तर या चित्रपटातील एक गाणं विशेषतः माझ्या पसंतीचं उतरलेलं आहे, शरारत. आणि खरं तर मला हे गाणं फार आवडलं. या गाण्याची एक खासियत म्हणजे त्यांचा संगीताचा अंदाज आणि दोन्ही गायकांचे दमदार सादरीकरण, त्यामुळे हे गाणं पुन्हा एकदा रेडिओवर ऐकण्याची इच्छा आहे. प्रगतीदाई, कृपया माझी फरमाईश पूर्ण करावी, शरारत गाणी आपल्या रेडिओवर अवश्य प्रसारित करावं असं त्यांनी सांगितलं आहे. तर जास्मिन आणि मधुबंती यांनी हे गाणं म्हटलं आहे आणि खूप क्लासी आवाज आहे दोघींचा देखील, खूप छान आहे हे देखील गाणं आणि बऱ्याच जणांनी याच्यावरती देखील रील केलं आहे. तर आज गाणीच वेगळी आलेली आहे तर छान वाटतंय. ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत सुनील सर यांची व्हॉट्सअप फॉर मॅश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरची फरमाईश घेऊयात संतोष धरमकार, राहणार पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. पहिल्यांदाच

समावेश पाठवत आहेत. त्यांचे मित्र म्हणजेच आपले नियमित श्रोते हिरामन खिराडे रेडिओ तेरणावर जोडले आहेत, तर अखिल भारतीय श्रोता संमेलन भिलाईला जात आहेत. 19 आणि 20 ऑगस्टला हा कार्यक्रम आहे. तर आज आम्हाला सिंग इज किंग या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सोबत त्यांच्यासोबत आहेत राजू माठे, हिरामन खिराडे, सुरेश गुजर, संतोष धरमकार, मोहन नेवारे, संतोष एसकाळे, परत सुरेश भिसे पाटील, पी एस नावरकर. वरील सर्व जण सोबत आहेत असं म्हणतात. आणि सिंग इज किंग या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे जे गायलं आहे श्रेया घोषाल यांनी. राहत फतेह अली खान यांचा देखील आवाज यात आपल्याला ऐकायला भेटतो. कटरीना कैफ आणि अक्षय कुमार यांचा हा चित्रपट आहे. खूप छान असा हा देखील कॉमेडी असणारा चित्रपट आहे. छान चित्रपट, गाणं देखील खूप सुंदर आहे. ऐकूयात, आनंद घेऊयात. तर थँक्यू सो मच हिरामन खिराडे सर की तुम्ही रेडिओ तेरणासोबत एक नवीन शो ते परत एकदा जोडलेत. संतोष सर, नक्कीच छान वाटलं आज तुमचा मेसेज आलाय पाहून. तर अशाच पद्धतीत इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या तुम्ही. ऐकूयात आपले नियमित आता श्रोते होणार आहेत ते म्हणजे संतोष धरमकार सर आणि त्यांच्यासोबत जेवढे सर्व त्यांचे मित्र आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेन 90.4 FM वरून. यानंतरची फरमाईश घेऊयात शैलेश वाघमारे, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मधुमीरा कॉम्प्लेक्स, लातूर. आज माझी एक विशेष गाण्याची फरमाईश आहे, सतत रेडिओ तेन ऐकत असतो, गाणी खूप सुंदर असतात. थँक्यू सो मच सर. आणि त्रिदेव या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. कल्याणजी आनंदजी यांचं म्युझिक आहे, मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, आनंद बक्षी यांचं गीत आहे. हे गाणं ऐकण्याची इच्छा आहे. फरमाईश करते सुमित बांगड, ओंकार जाधव, विश्वास धानोरे, सुनील अण्णा, कृपया माझी फरमाईश पूर्ण करा असं म्हणतात. तर नक्की सर, थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ तेनासोबत कनेक्ट झालात, असेच ऐकत चला आणि आनंद घेत चला. ऐकूयात आपले नवीन श्रोते शैलेश वाघमारे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला आज बऱ्याच दिवसानंतर वेगळी गीतं ऐकायला भेटतात, त्याचा खरंच आनंद आहे. म्हणजे ही गीतं आपण ऐकतोत पण बऱ्याच दिवसानंतर ही गीतं आलेली आहेत. तर पुढची फरमाईश टँगो चार्ली या चित्रपटातील एक गीत बऱ्याच आपल्या श्रोत्यांना देखील आवडतं, तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत पण कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात. योगेश दुपारे सर फ्रॉम बार्शी नियमित श्रोते आहेत ते देखील, तर त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. खूप छान असं गीत आहे, जे गीत सर्व भरपूर श्रोत्यांना हे गीत आवडतं मी पाहिलं तसं. तर नक्कीच आज पुन्हा एकदा आनंद घेऊयात टँगो चार्ली या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तीन 90.4 FM वरून. यानंतरची फरमाईश ऐकूयात गारगोटी कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोत आहेत अमित सावंत सर. त्यांना एक गीत ऐकायचं आहे जे खूप सुंदर असं गीत आहे. हे देखील खूप छान आणि आपल्या श्रोत्यांचं भरपूर श्रोत्यांचं हे गाणं आवडीचं आहे. तर माहिती आहे उद्या 20 ऑगस्ट आहे आणि उद्या 20 ऑगस्ट मला आत्ता अमित सरांनीच सांगितलं, म्हणजे दुसरे अमित सर जे लोंढेवाडी कोल्हापूर येथून आहेत, तर तिथून आपले पन्हाळा लोंढे वारणानगर येथून आपले अमित नारायण लोंढे सर आहेत. त्यांनी मला आता सांगितलं की उद्या 20 ऑगस्ट 2026 रोजी रेडिओ श्रोता दिन साजरा केला जातो. तर 20 ऑगस्ट रोजी सर्व श्रोत्यांना आपण रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपल्याला कोणकोण श्रोते भेटले, तसेच एक श्रोता म्हणून रेडिओ तेरणा हा आपणास कसा वाटतो याबद्दलचे अभिप्राय व्हॉट्सअप ऑडिओच्या स्वरूपातून आपल्याला द्यावेत असं मला वाटतं. आणि निवेदन दिलं तर भरपूर श्रोते अभिप्राय देखील देतील असं त्यांनी सांगितलं आहे. तर बघा श्रोते हो, उद्या आहे श्रोता दिन. तर इन ॲडव्हान्समध्ये आपल्या सर्व श्रोतूजनांना खूप साऱ्या शुभेच्छा देते की उद्या श्रोता दिन आहे. आणि नक्कीच आता उद्या तर मी नाही आहे त्यामुळे की सांगावं असं वाटतं की आजच तुम्ही मला पाठवा की तुम्हाला कोणकोणते श्रोते भेटले, रेडिओ तेरणा कसा वाटतो. आणि खरं तर ऑडिओ स्वरूपात दिला तर ते खूपच छान वाटेल.

तर उद्या अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलन भिलाई छत्तीसगड या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती संभाजी नगरला देखील या देखील ठिकाणी भरपूर श्रोते जात आहेत असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच अमित सर, तुम्ही एवढी सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल. आणि आता ही जी फरमाईश आहे आत्ता सांगते, जसं की सरांनी सांगितलं की रेडिओ तरणाच्या माध्यमातून कुठले कुठले श्रोते तुम्हाला भेटले आणि रेडिओ तरणा हा आपणास कसा वाटतो हे तुम्ही मला ऑडिओच्या स्वरूपात पाठवू शकता. तर ही पुढची देखील फरमाईश आहे अमित सावंत सर, जे आहेत गारगोटी कोल्हापूर येथून, यांची जी फरमाईश आहे खिलाडी या चित्रपटातील गीतासाठी.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर भरपूर श्रोत्यांनी पाठवलं देखील आहे. आपले नियमित श्रोते आहेत दत्तात्रे सर, दत्तात्रे बागल सर, ते म्हणतात की रेडिओ भरपूर आहेत, रेडिओ तेरण्यासारखा नाही, कारण तेरणा रेडिओला आरजे तुमच्यासारखा गुणवंत आणि आवाजाचा बादशहा मिळाला आहे. तुमच्यामुळे रेडिओला श्रोते जोडले गेले आहेत, केवळ तुमच्यामुळे रेडिओला आहे, तुम्ही आहात म्हणून नंबर एक आहे. थँक्यू सो मच सर, खूप छान, खूप अगदी छोटूशा शब्दात त्यांनी खूप मोठं वर्णन केलं आहे, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सर. जे तुम्ही वर्णन पाठवलं रेडिओबद्दल किंवा रेडिओचं जे प्रेम आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच दत्तात्रय बागल सर. तसंच आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे सातारा फलटण येथून प्रकाश बोबडे सर, ते म्हणत आहेत रेडिओ तेरणा हा माझ्या आयुष्याचा एक प्रमुख घटक बनला आहे. कामात असताना आणि प्रवासात माझा अखंड सोबती हा रेडिओ तेरणा आहे. या रेडिओ तेरणामुळे मला प्रगतीजींचा गोड आवाजाच्या आरजे मिळाल्या. आणि त्याचबरोबर अनंत कुलकर्णी सर, हिरामण खिराडे सर, अमोल कांबळे सर यांच्याबरोबर माझ्या फलटण तालुक्याचे माझे मित्र रेडिओ तेरणाचे मित्र गणेशजी खलाटे सर हे मिळाले. धन्यवाद रेडिओ तेरणा आणि आरजे प्रगतीजे. थँक्यू सो मच सर, खूप छान, थँक्यू सो मच. तसंच भरपूर श्रोते आणखीन पाठवत देखील आहेत. उद्या आहे श्रोता दिन, तर पुढची फरमाईश आहे बाळूमामांचं एक गाणं आलं आहे. बरेच दिवस झाले आपले नवीन श्रोते आहेत ज्यांना ऐकायचं आहे, तर ते म्हणतात प्रमोद नारायण मगर राहणार वेळापूर पहिल्यांदाच फरमाईश पाठवतात. आणि मला आणि माझा भाऊ दीपक निकम आणि माझे मेहुणे ज्योतिराम चव्हाण, गौरव चव्हाण, शंभू चव्हाण राहणार दसूर तालुका माळशिरज, आज आम्ही कार्यक्रमानिमित्त एकत्र बसलो आहेत. सर्वजण रेडिओ त्यांना ऐकतोय. आज आम्हाला बाळूमामांचं एक गाणं ऐकायचं आहे. तर तुमचे कार्यक्रम चांगले आहेत, पण तुम्ही फक्त असं म्हणतात की गाणी पाठवण्याचीच घेता, त्यामुळे नवीन श्रोत्यांना तुमचा नंबर देऊ नका, जेणेकरून आम्हाला अपमान झाल्यासारखं असं आहे तसं नाही आहे. जसं मी सांगते की आणखीन भरपूर श्रोत्यांच्या फरमाईशी राहतात सर, भरपूर फरमाईशी येत राहतात, मेसेजेस खूप येत राहतात, त्यामुळे फरमाईश राहिली असेल तर नक्कीच सॉरी म्हणते. आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकवत प्रमोद नारायण मगर सर, नियमित आता श्रोते होणार आहेत आणि आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात नवीन श्रोते आहेत वेळापूर येथून प्रमोद सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश घेऊया. 2026 10वी फरमाईश आहे आपले नियमित श्रोते कुबेर मस्केसर आणि मीनाताईंची. तर आज त्यांना गीत ऐकायचं आहे लुटेरा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे. म्युझिक आहे आनंद मिलिंद यांचं. धर्मेश दर्शन यांचं गीत आहे. ऐकूयात कुबेर सर आणि मीनाताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

शुभ दुपार आरजे प्रगतीताई नमस्कार. रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार आणि रामराम. तर उद्या आहे 20 ऑगस्ट श्रोता संमेलन दिवस. तर उद्या संभाजीनगर या ठिकाणी संमेलन आहे, तसेच भिलाई या ठिकाणी श्रोता संमेलन आहे, आणि त्यानंतर आमचे परमप्रिय मित्र समाधान दादा यांची पण वास्तुशांती आहे. ज्यावेळेस तेरणा आकाशवाणी सुरुवात झाली त्यावेळेस मी ऍप पाहत असताना मला तेरणा आकाशवाणी केंद्र सापडलं. त्यानंतर मी ऐकतो त्या ठिकाणी व्हॉट्सअप फॉर्मेशन हा कार्यक्रम त्या काळामध्ये नव्हता. अगोदर त्या ठिकाणी फक्त व्हॉट्सअप फॉर्मेशन अगोदर घ्यायची, त्यानंतर प्रसारित व्हायचं, पण लाईव्ह प्रोग्राम नव्हता. आणि ज्यावेळेस लाईव्ह प्रोग्राम चालू झाला त्यावेळेस मी वारंवार आकाशवाणीला फोन करतो, कार्यक्रम तुम्ही करत जा, तर व्हॉट्सअप फॉर्मेशन कार्यक्रम चालू. त्यानंतर मला बरेचसे मी दररोज माझं या ठिकाणी श्रोते कमी असतात, दररोज या ठिकाणी माझं गाणं वाजत होतं. आणि तेरणा कार्यक्रम ऐकत असताना मला सर्वप्रथम कुबेर मस्के यांचा फोन आला की तुम्ही कोण आहेत, काय, कुठे, यानंतर त्यांची पहिली सुरुवात झाली. सर्वप्रथम मला कुबेर मस्के मिळाले, त्यानंतर अमोल कांबळे, समाधान दादा, त्यानंतर हिरामन खिराडे यांनी आम्ही ग्रुप तयार केला. हिरामन खिराडे यांनी सर्वप्रथम ग्रुप तयार केला तेरणा, आणि त्याच्यावर बरेचसे मित्र मिळत राहिले. त्यानंतर ओमप्रकाश गीते, राजकुमार माने, रंगनाथ क्षीरसागर, दत्ता कदम हे तर खूप जुने मित्र आहेत, तेसुद्धा रेडिओच्या माध्यमातून मिळाले. आणि बरेचसे मित्र आहेत, त्यांची नावं सध्या मी घेणं तर म्हणजे वॉईस थोडा मोठं होत चाललेला आहे. नमस्कार, मी अनंत कुलकर्णी दौंड या ठिकाणी, आणि आजचे गाणे खूप छान चाललेले आहेत. नमस्कार प्रदीपताई.

यानंतर जी फरमाईश घेऊयात. थँक्यू सो मच कुलकर्णी सर, छान फीडबॅक पाठवला तुम्ही देखील. तर आग और शोला या चित्रपटातील गीत आलेलं आहे मोहम्मद अजीज साहेब आणि लता मंगेशकर यांचा आवाज. याल्बमचं म्युझिक आहे विलास सारफळे, वरद संजय स्वाती सारफळे, मुकम पोस्ट पोहनेर, तालुका आणि जिल्हा धाराशिव. तर ऐकवात विलास सर आणि त्यांच्या सारफळे फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 2:36 यानंतरची फरमाईश बालाजी कुंभार येरमळा तालुका कळंब जिल्हा धाराशिवेतून. आज आमच्या बालाजी आर्टमध्ये लगबगीने बाप्पाचे काम चालू केलं आहे आणि आमच्या घरच्यांनाही बाप्पाचं गाणं ऐकायचं आहे. वडील सुभाष कुंभार, शोभा कुंभार, बहीण सिद्धी आणि संध्या कुंभार आज आम्हाला बालगणेशाचे आमचं रंगकाम चालू आहे असं म्हणतात. खूप छान सरांच्या मूर्ती देखील सरांनी केलेल्या आहेत बाप्पांच्या आणि दर्शन देखील मला दिलेलंच आहे असं म्हणेन मी, कारण की फोटो पाठवले त्यांनी. तर त्यांना गीत ऐकायचं आहे, बाप्पाचं एक सुंदर असं गीत आहे. तर नक्की सर आपली फरमाईश पूर्ण करते. बालाजी कुंभार येरमळा, सर येरमळा येथून आहेत सर, तर नक्कीच आनंद घेऊयात कुंभार फॅमिलीच्या या सुंदर अशा गीताचा.

यानंतरची फरमाईश ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत आर्या इन्फ्रा अँड सोला सोल्युशन पुणे येथून, चंद्रकांत रुटे सर, शिवाजी पांचाळ, आकाश काळे, प्रणव कांदे, विपिन कुमार, राजेंद्र कुमार, इरफान भाई, शिवराम कांबळे, श्रीनाथ. ऑल टीम आहे आर्या इन्फ्रा अँड सोलार सोल्युशन पुणे येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर ऐकूयात या सर्व आर्या इन्फ्रा सोलार सोल्युशनची म्हणजेच सर्व या श्रोत्यांची जी व्हॉट्सअप फरमाईश आहे. राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांचं हे सुंदर असं गीत आहे, खूप छान असं गीत त्यांनी पाठवलेलं आहे. किशोरांचा आवाज आहे, यल्पींचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत, चित्रपट राजपूत.

पुढची फरमाईश आहे आपले नियमित श्रोते जे आहेत अनंत कुलकर्णी सर यांची. कन्या रेडिओ ऐकतीये सध्या आणि काल तिने फरमाईश पाठवली होती पण माझ्याकडून राहिली होती घ्यायची. तर संस्कृती अनंत कुलकर्णी दौन पुणे. काल मी तुम्हाला गाणं पाठवलं होतं पण काल काही फरमाईश माझी पूर्ण नाही झाली आहे. तर उद्या पण सुट्टी आहे म्हणतात. आता माझी फरमाईश कधी पूर्ण होईल? तर एक ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे ते त्यांना ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. श्रेया घोषाल आणि जावेद अली यांचा आवाज आहे. तर आज तिने पहिल्यांदाच फरमाईश पाठवली तर नक्कीच पूर्ण करूयात. ऐकूयात संस्कृती अनंत कुलकर्णी दौंड पुणे हिची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. आणि थँक्यू सो मच संस्कृती, तू रेडिओ तरणासोबत कनेक्ट झाली, खूप छान वाटलं मला देखील. तर आनंद घेऊयात संस्कृतीच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशीचा.

पुढची फरमाइश घेऊयात. चंदनगड कोल्हापूर येथून आपल्या श्रोत आहेत प्राजक्ता ऋतुराज गडकरी, ज्यांना गीत ऐकायचं आहे हम आपके है कौन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. नियमित श्रोते आहेत त्या देखील, तर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाइश आली आहे, त्या नक्कीच पूर्ण करूयात. ऐकूयात प्राजक्ता ऋतुराज गडकरी ताईंची व्हॉट्सअप फरमाइश, ज्या आहेत कोल्हापूर येथून.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच, आणखीन बऱ्याच श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर जसं की अमित नारायण नोंढे सरांनी आपल्याला सांगितलं की उद्या श्रोता दिन आहे आणि तेरणाच्या माध्यमातून आपल्याला जसं मी सांगितलं कोणकोण भेटले हे तुम्ही सांगू शकताय रेडिओ तेरणावरती व्हॉइस पाठवून की तुम्ही कनेक्ट रेडिओ तेरणासोबत कसे झाला, तुमचा अनुभव सांगा श्रोत्यांचा, कोणकोण श्रोते नवीन भेटले, आठवणी सांगा, काही आठवणी आपल्या तयार झाल्या असतील तर अशा आठवणी देखील तुम्ही सांगू शकताय, अभिप्राय देऊ शकताय आणि रेडिओ तेरणा आपल्यास कसा वाटतो हे देखील तुम्ही मला सांगू शकता. तर यानंतरची फरमाईश जी आहे ती आपली फरमाईश आहे आपले नियमित श्रोते जे आहेत अमित नारायण लोंढे सर, ज्यांना ज्यांनी आज मेसेज केला आहे ते म्हणतात रेडिओ तेरणाच्या माध्यमातून मला भरपूर असे श्रोते भेटले आहेत, त्यामध्ये अनंत कुलकर्णी सर आहेत दौंड पुणे, समाधान कदम सर आहेत कव्हे तालुका बार्शी येथून आपले श्रोते आहेत असं म्हणतायत, नंतर भरपूर श्रोते झालेले आहेत, त्याचबरोबर निवेदक रमेश पेठे सर तसेच आरजे प्रगती मॅडम या सर्वांचं खूप छान असं निवेदन आम्हाला ऐकायला मिळतं. त्याचबरोबर आम्ही त्यांना जी माहिती देत असतो म्हणजे एखादा अभिनेता अभिनेत्री किंवा संगीतकार गीतकार गायक त्याचबरोबर काही विशेष असा खास दिवस असेल तरी देखील नोंद करून माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतात आणि रेडिओ तरणाचे प्रसारण अतिशय छान आणि त्याचबरोबर दुपारी 1 वाजले की आम्हाला फक्त आणि फक्त आठवण येते ती म्हणजे रेडिओ तेरणा ऐकण्याची हा माझा अभिप्राय आहे मॅडम. श्रोत्यांना पुन्हा एकदा रेडिओ तेरणा श्रोता दिनाच्या रेडिओ श्रोता दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझं तर असं म्हणणं आहे की ज्या दिवशी रेडिओ तेरणाची सुरुवात झाली त्या दिवशी वर्षातून एकदा सर्व श्रोत्यांना त्या ठिकाणी एकत्र बोलवावे म्हणजे सर्व श्रोत्यांना प्रत्यक्षात भेट होऊन आनंद द्विगुणित करता येईल. नक्कीच सर खूप छान माहिती सांगितलीत आणि असा योग नक्कीच लवकरात लवकर यावा अशी मी देखील प्रार्थना करते आणि त्याचबरोबर जे तुम्ही केलेलं जे तुम्ही लिहून पाठवलात अभिप्राय तो देखील खूप सुंदर सर, थँक्यू सो मच. आणि बऱ्याच आणखीन शोधाच्या माहिती फरमाईश राहिलेल्या आहेत तर यानंतर एक फरमाईश घेऊयात. पहिल्यांदा फरमाईश पाठवत आहेत नागठाणा येथून आहेत मुक्कम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून गोपाळ ओंकार सुरुषे बोलतोय. मॅडम आम्हाला आपला हा कार्यक्रम खूप आवडतो, रोज शेतात काम करत असताना कार्यक्रमाचा आनंद घेतो त्यामुळे दिवस खूप छान आनंदात जातो. तर

मॅडम, आज आम्हाला ऐकायचं आहे ते म्हणजे मिलन की रात या चित्रपट आई मिलन की रात या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नवीन श्रोते आहेत हे, तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. ऐकूयात, नवीन श्रोते आहेत नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून गोपाळ ओंकार सुरुषे यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: मी ओम प्रकाश गित्ते, तळणी तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, इथून बोलत आहे. उद्या 20 ऑगस्ट रोजी रेडिओ श्रोता दिवस आहे, त्यामुळे सर्व श्रोत्यांना माझ्याकडून शुभेच्छा. व संभाजीनगर आणि छत्तीसगड भिलाईमध्ये श्रोते संमेलन ठेवले आहे, आपले श्रोते भरपूर तिकडे गेले आहेत. तर मॅडम, सांगायचं झाले तर मला रेडिओ उत्तीर्णामुळे आनंद कुलकर्णी, रामन खिराडे, रंगनाथ साहेब, राजप्पा दुर्गे, पेंटर माने साहेब, अशोक शिंदे, संतोष काळे, दिनकर शिंदे, राक्षी मामा, संतोष कोळी, सचिन झेंगडे, दत्ता कदम, समाधान दादा हे मित्र मला रेडिओ उत्तीर्णामुळे भेटले आहेत. आणि गोड आवाज असणाऱ्या आमच्या आरजे प्रगती मॅडम यांचे तगुण शब्दात तर सांगता येणार नाहीत, असे अनमोल रत्ने मला रेडिओ उत्तीर्णामुळे भेटली आहेत. असं हे रक्ताचं नातं नाही पण त्या पलीकडे आहे. आम्ही सर्व मित्र रोज ग्रुपवर चॅटिंग करत असतो, फोन करत असतो एकमेकांना. असं आमचं मैत्रीचं नातं घट्ट झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे उद्या 20 तारखेला आमचे मित्र समाधान दादा यांच्या घरी वास्तुशांती, सत्यनारायण पूजा व महादेव मंदिर कलशारोहण असा कार्यक्रम आहे. त्याचे मला आमंत्रण सुद्धा मिळाले आहे, पण माझ्या अडचणीमुळे मला जाऊ शकत नाही. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सांगायला भरपूर आहे पण मी वेळेअभावी थांबतो. धन्यवाद.
1: आज बऱ्याच दिवसानंतर ओमप्रकाश गेते सरांनी व्हॉइस पाठवला, खरंच छान वाटलं. आणि थँक्यू सो मच सर, आज आवर्जून व्हॉइस पाठवला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि हे जे नातं आहे ते खूप छान नातं झालेलं आहे आपल्या श्रोत्यांचं आणि माझं, त्यामुळे श्रोते जे आहेत ते भरभरून प्रेम करत असतात. त्यांचे मेसेजेस आणखीन देखील बऱ्याच श्रोत्यांनी पाठवलेत, पण आता वेळ झाली या टाटा बाबा म्हणण्याची. आणि आज ओमप्रकाश गेते सरांचा इतक्या दिवसातून मेसेज आला आहे. फरमाईश तर ते आजकाल पाठवत नाहीत, कधीतरी पाठवतात, पण आज व्हॉइस पाठवलं आहे. तर त्यानिमित्त त्यांच्याच आवडीचं गीत जाता जाता देणार आहे. त्यांचा आवडतीचा चित्रपट आहे प्यार झुकता नाही, हा चित्रपट आहे. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचा आवाज आहे. पडद्यावरती मिथुन दा आणि पद्मिनी कोल्हापुरे, अगदी ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट, सुपर डुपर हिट ठरलेली गाणी, आज पण ती गाणी आपल्याला आवडतात. तर याच गीतासोबत मी आरजी प्रगती इथेच थांबते. थँक्यू सो मच ओमप्रकाश गीते सर, तुम्ही व्हॉइस पाठवला त्याबद्दल. असंच ऐकत रहा आणि हे नातं अजून असंच घट्ट व्हावं, असंच प्रेम, तुमचा आशीर्वाद मला भेटत राहावे ही आशा करते. आणि उद्या सर्वच श्रोत्यांना श्रोता दिनाच्या, रेडिओ श्रोता दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: Listen up, yo. It's Valentine's Day. Groove.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो आणि श्रोते हो, आरोग्य मंत्रा हा आपला कार्यक्रम असतो। आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी, आपल्याला जर कुठले आजार असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्यात, आणि आपण एकूणच जर जागृत झालात तर निश्चितच आपल्याला प्रिकॉशन काही घेता येतील आणि त्या आजारांपासून दूर राहता येईल, अशा पद्धतीचा आपला हा कार्यक्रम असतो आरोग्य मंत्रा। आणि श्रोते हो, आज आपण आरोग्य मंत्रा या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत, आपल्याला जर काही हाडांचे आजार होत असतील किंवा कधी ना कधी कुठे ना कुठे तरी आपला ऍक्सिडेंट होतो किंवा ऍक्सिडेंट झालेला पाहतो आणि त्यावेळेस बरेच आपल्याला फ्रॅक्चर झालेलं दिसतं किंवा बऱ्याच वेळेस हात पाय कुठेतरी असे तुटलेले दिसतात, आणि मग त्या ठिकाणाहून पुढे आपण कशा पद्धतीनं आपली ट्रीटमेंट घ्यायची काही नाही आणि बरीचशी अशी काळजी त्याच्या पाठीमागे येते। त्याला सोडून जे आता प्रामुख्यानं आजार आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे गुडघ्यांचे आजार असतात बऱ्याच जणांना मणक्यांचे आजार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संधिवात आहे, पुन्हा त्याच्यानंतर स्पाईनच्या रिलेटेड मणक्याच्या संदर्भामधला मी आत्ता विषय बोललास त्या पद्धतीने आजार असतात। एकूणच या सर्व विषयी आज आपण चर्चा करणार आहोत, आणि यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांना। ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, आणि नुकतंच त्यांनी धाराशिव इथे सुयश आर्थो केअर क्लिनिक म्हणून त्यांनी त्यांचं स्वतःचं एक क्लिनिक सुरू केलेलं आहे, जे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी आहे। डॉक्टर सुयश इंगळे हे MBBS आणि MS आर्थोपेडिक मध्ये आहेत, तसेच त्यांची जे पोस्ट डिग्री झालेली आहे ती FIJR मुंबई, हे नेमकं काय ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि FIMISS अशी पण त्यांची एक अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, तर तो पण नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। ते कन्सल्टंट आहेत ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून, ते सध्या धाराशिवमध्ये आणि धाराशिवकरांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत, आणि सुयश आर्थोकेअर क्लिनिकमध्ये त्यांच्याकडे सध्या ज्या आता उपलब्ध सुविधा आहेत त्याप्रमाणे आहेत की ते फ्रॅक्चर आणि ऍक्सिडेंटवर उपचार करतात, मणक्याचे इंजेक्शन आणि ऑपरेशन यावरही ते एक्सपर्ट आहेत, दुर्बिणीद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया असेल, सांधा प्रत्यारोपण सुविधा असेल, संधिवात उपचार, फिजिओथेरपी आणि बोन आहे आपल्या, तर त्याच्या आजाराच्या संदर्भामध्ये डॉक्टर सुयश इंगळे हे आता सेवा देण्यासाठी धाराशिवमध्ये उपलब्ध आहेत। आणि एकूणच डॉक्टर सुयश इंगळे हे नेमके आपल्या धाराशिवमध्ये कसे आले, ते धाराशिवचेच कसे आहेत, आणि एकूण त्यांच्या लाईफची जर्नी ही पण आपण समजून घेणार आहोत। तेव्हा डॉक्टर सुयश इंगळे, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: नमस्कार।
1: जसं आत्ता एक मी इंट्रोडक्शन करून दिलं की तुम्ही धाराशिवमध्ये आलात आणि सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहात, पण तुम्ही स्वतःचं एक क्लिनिक पण सुरू केलेलं आहे, तर आत्ता मी आता एवढा सगळा तुमचा अभ्यासक्रम, तुम्हाला मिळालेल्या डिग्र्या पण मी सध्या सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून दाखवल्या, तर सर्वात अगोदर हे सांगा की तुम्ही कुठले आहात आणि धाराशिवमध्ये तुम्ही सेवा कशी सुरू केली।
2: नमस्कार मित्रांनो, मी धाराशिवचाच आहे, माझं तसं मूळ गाव तेर, सो तिथलाच धाराशिवचा राहिला असल्यामुळे मला शिक्षण इथेच झालं धाराशिवमध्ये, त्यानंतर मी इथे धाराशिवकरांना आता सेवा देण्यासाठी माझा पूर्ण अभ्यासक्रम, त्यानंतर डिग्री, त्यानंतरचा माझा पुढच्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाईनचं पूर्ण काम करून सगळं करून आता धाराशिवकरांना सेवा देण्या

0: साठी आलेलो आहे. तसा मी इथलाच राहण्याचा मूळचा असल्यामुळे मला इथल्या लोकांना सेवा देण्याची अगोदरपासूनची इच्छा होती. तर ती आता इच्छा माझी आणि धाराशिवकरांना चांगल्या प्रतीची आणि चांगली सुविधा मिळेल यासाठी मी इथे धाराशिव मध्ये आलेलो आहे.
1: अच्छा डॉक्टर सुहे जी, आता जसं तुम्ही मूळता तेरचे राहणारे, धाराशिव मध्ये तुम्ही आता सर्व इथल्या धाराशिवकरांना सेवा देत आहात, तर सर्वात प्रथम एक तर सांगा, जसं आम्ही प्रत्येक डॉक्टरना हे विचारतो की याची सुरुवातच नेमकी कशी, तर हाडांचे आपण तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे नेमकं काय, आणि हाडांचे कुठले कुठले असे प्रकार असतात की ज्या प्रकारामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला प्रायमरी फेजमध्ये उपचार करणं किंवा काळजी घेणं गरजेचं असतं.
0: बरोबर आहे. हाडाचे असे काही आजार असतात ज्यांना आपण काही प्रमाणामध्ये पहिल्यांदा जर काळजी घेतली तर पुढे आपण ते वाढणार नाहीत. त्यामध्ये पहिली गोष्ट असते हाडांची ठिसूळता. हाडांची ठिसूळता म्हणजे जसं वय वाढेल, आता अगोदर 50 ते 60 वर्षानंतर आपल्याला हाडाचे आजार किंवा हे सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्या आता आपल्या लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा बाकीच्या गोष्टींमुळे अराउंड आता 40 ते 50 किंवा त्याच्या अगोदरही आपल्याला हाडाचे आजार चालू होतात. त्यामध्ये हाडाची ठिसूळता, हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचे आता जास्त प्रमाणात चालू झालंय, कारण आपण जे अगोदर काम करायचो किंवा वर्क जास्त प्रमाणात व्हायचं ते आता बैठे काम चालू झाल्यामुळे काम कमी होत आहे. तर कॅल्शियमचं जेवढं आपल्याला उपलब्ध असेल किंवा आपल्याला काम केल्यामुळे हाडामध्ये जाणारं कॅल्शियम असेल ते आता काही प्रमाणामध्ये कमी झालंय. त्यामुळे हाडाचे आजार आजकाल पूर्णच सगळ्यांमध्ये, माणसांमध्ये आणि बायकांमध्ये दोघांमध्ये जास्त प्रमाणात आता वाढायला लागलेले आहेत.
1: अच्छा, म्हणजे एकूणच हाडांचा जो आजार आहे तो अगोदर जसं सर्दी वगैरे कॉमन झाली किंवा हिवताप सीझन बदलल्यानंतर कॉमन आला, असे जे काही सर्वसामान्य आजार होते, पण हाडांचे आजार क्वचितच व्हायचे, ते आता कॉमन झाले,
0: कॉमन झालेले आहेत.
1: अच्छा अच्छा, तर आपण सुरुवातच अशी करूयात की हाडांचं कॅल्शियम कमी होणं असं जे तुम्ही म्हटलं ते नेमकं काय असतं आणि त्याचे मूळतः कारण काय असू शकतं?
0: बरं, हाडांचं कॅल्शियम म्हणजे आपण जे जेवण करतो किंवा मग खाण्यामध्ये आपलं पूर्ण सकस आहार असतो त्या आहारातून येणारं कॅल्शियम असतं ते आपल्या रक्ताद्वारे आपल्या हाडांमध्ये जातं आणि तिथे त्या हाडांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे साठतं आणि त्याच्यामुळे हाडाची ताकद वाढली जाते. ठीक आहे. आता मोठे मोठे हाडातले असतील, मांडीचा हाड असेल किंवा हातातले हाड असतील किंवा मणक्याचे हाड असतील, याच्यामध्ये हाडाचं कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे. पण आता जसं आपण काम कमी असल्यामुळे किंवा बाकीच्या याच्यामुळे ते कॅल्शियम आपल्याला शरीराला भेटत नाही, त्या प्रमाणामुळे आपलं ते शरीरातलं रक्तातलं कॅल्शियम बोन मध्ये जाण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात. त्याच्यामुळे जे हाडाचं दुखणं आहे ते लवकर चालू होतं आणि ते आताच्या प्रत्येक लहान ते 20 ते 30 वर्षापासून ते 40 ते 50 वर्षामध्ये प्रत्येकामध्ये कधी ना कधी येतंय असं सर्वसामान्य जनतेत आपल्याला आता तरी दिसतंय.
1: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्याचं म्हणताय तुम्ही, आता बैठे काम असेल किंवा हे, ह्याच्यामध्ये आपल्याला वर्गवारी करता येऊ शकलं का? जसं तर तुम्ही महिला आणि पुरुष असं तर दोन्ही कॅटेगरीमध्ये सांगितलं, पण आपण वयोमानाप्रमाणे जर पाहायचं म्हटलं तर समजा आता लहान मुलं असतात जे की समजा 1वी 2वी 5वीला जाणारे, 10वीपर्यंत जाणारे समजूयात, जे आता महाविद्यालयीन युवक वर्ग आहे तो युवक वर्ग, मग तो ठीक 20-25 वर्षाचा, तुम्ही 40-50 वर्षाचा तर असं म्हटलेलाच आहात, तर ह्याच्यामध्ये असं तुम्हाला काही कॅल्शियम डिफिशियन्सी दिसून येते, तो अनुवंशिक आहे की केवळ आहार आणि आपल्या जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे असं काही विषय होतो?
0: नाही, अशी अशी डिफिशियन्सी आपल्याला लहान मुलांमध्ये पण कधीतरी दिसते किंवा मग जे 14 ते 15 जे वय वाढण्याचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये कधी कधी दिसते. त्यामध्ये एक जास्त मोठा फॅक्टर असतो की आपल्याला कॅल्शियम तयार करण्यासाठी जे शरीरातले जीवनसत्व आहेत व्हिटॅमिन डी म्हणतो आपल्याला, ते आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जास्त प्रमाणात भेटतं. ते कमी भेटत असेल तर त्याच्यामुळे आपलं कॅल्शियम जरी भेटलं तरी ते पूर्ण आपल्या शरीरात प्रक्रिया होण्याचा कार्यक्रम व्हिटॅमिन डी मुळे होतो. ते व्हिटॅमिन डी आपल्याला कधी कधी शरीरात कमी दिसतं, तर 20 वर्षाच्या खाली जर असेल शरीर कॅल्शियमचं तर हे जास्त प्रमाणात असू शकतं. त्यानंतर आपल्याला जातं की कधी कधी अनुवंशिक काही आजार आहेत, त्या अनुवंशिक आजारामुळे व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होत नाही, त्यावेळेस हे प्रमाणात आजार दिसू शकतात. 20 ते 40 वर्षांमध्ये जास्त करून आपण जे आपल्याला पाहिजे असतं तेवढं कॅल्शियम आपल्याला शरीरात भेटत नाही, त्याच्यामुळे ते होतात. आणि 40 नंतर आपलं शरीर त्या कॅल्शियमची प्रक्रिया करण्याचं प्रमाणच कमी करतं, त्याच्यामुळे आपल्याला कधी होत नाही. याच प्रमाणात आपण आता वर्गवारी करताना बघितलं पुरुष आणि महिला, तर महिलांना 40 ते 50 वर्षांनंतर ज्यावेळेस आपले चेंजेस चालू होतात त्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण त्यांच्या ह्याच्यातलं कमी होतं आणि त्याच्यामध्ये सांध्याची ठिसूळता किंवा हाडाची ठिसूळता त्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. ह्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये वर्गवारीनुसार करता येतील.
1: अच्छा, मग आता हे जे कॅल्शियमचं जे प्रमाण आहे जे की तुम्ही आता ज्या वर्गवारीमध्ये सांगितलं कमी होण्याचं, त्याच्यात व्हिटॅमिन डी चा रोल तुम्ही एक खूप मोठा सांगितला जो की कोवळ्या उन्हामध्ये मिळतो असं तुम्ही म्हटलेलं. तर बऱ्याच वेळेस असं असतं की व्हिटॅमिनच्या बऱ्याचशा टॅबलेट किंवा असं बरंच उपलब्ध झालेलं आहे, तर तुम्ही असं काही सजेस्ट करता की फक्त टॅबलेट खाणं हे, कारण जो आपला जुना काळ होता तो थोडंसं सकाळी लवकर झोपेतून उठणं पुन्हा थोडंसं एक्सरसाइज करणं हे करणं असा बराचसा विषय असायचा, आता तो कमी प्रमाणात दिसतो असं.
0: बरोबर आहे. आपल्याला अगोदर ज्या वेळेस जे सकाळी सांगायचे जुने लोक की सकाळी लवकर उठा, त्यानंतर व्यायाम करा, त्यानंतर तुमच्या कार्य म्हणजे दिनचर्या आपली चालू करा, ते आता उलट होऊन आपण रात्री जास्त जागतो आणि सकाळी लवकर उशिरा उठतो, त्यामुळे जे सकाळचं कोवळ्या उन्हातून आपल्याला जे मिळणारे व्हिटॅमिन डी आहे ते प्रमाण भरपूर कमी झालंय. मग त्यासाठी नंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि व्हिटॅमिन डीचा टॅबलेट घेतो, कॅल्शियमचा टॅबलेट घेतो, पण ते शेवटी होऊन त्या गोळ्यात झाल्या, गोळ्यातून भेटणार आणि आपल्याला नैसर्गिक भेटणार, ह्या दोन गोष्टींमध्ये आपण कधीच एकत्रपणे हे करू शकत नाही, एकत्र त्यांना बघूच शकत नाही. नैसर्गिक ते नैसर्गिकच आहे, गोळ्यांनी आपल्याला त्याचे साईड इफेक्टही होतात मग त्या गोळ्यांच्या पुढे जाऊन, हा एक प्रश्न असतो. त्यामुळे स्वतःहून येऊन कोणीतरी सांगतंय तर त्यावेळेस आपण फक्त गोळ्या देण्यापेक्षा त्यांना दिनक्रम बदला, सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम चालू करा, ह्या गोष्टी आपण नक्कीच सांगू शकतो.
1: अच्छा अच्छा, तर आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक म्हणून सह्याद्री हॉस्पिटल समोर आहे, डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी. आणि आज ते आपल्याला या हाडांच्या वेगवेगळ्या आजारांविषयी एक जनरल चर्चा करत आहोत, आपण अजून स्पेसिफिक चर्चा करणारच आहोत. पण डॉक्टर सुयश, आता जसं तुम्ही कॅल्शियमची कमी या पद्धतीनं एक विषय सांगितला, मग त्याला लागूनच एक पुन्हा अजून थोडासा विषय येतो, तो म्हणजे गुडघ्यामधले आजार. म्हणजे आता मोस्ट ऑफ द टाइम आम्ही पण आता रेडिओच्या माध्यमातून समजा जाहिराती करताना किंवा आमच्या हातामध्ये ज्यावेळेस कधी एखादं पॉम्पलेट लिफलेट येतं किंवा कॉमनली ज्यावेळेस लोक बोलतात अहो गुडघ्यामध्ये खूप त्रास व्हायला, आम्हाला चालताना फिरताना कटकट आवाज येतोय गुडघ्यामध्ये किंवा एकदा बसलं तर उठता येत नाहीये, अशा बरेचसे प्रॉब्लेम गुडघ्याविषयी सांगतात. आणि अर्थात हे गुडघ्याचे जे प्रॉब्लेम असतात ते काय फक्त ऍक्सिडेंटमधून झालेले असतात असा भाग नाहीये, जे कॉमन लाईफ आहे ज्यांचा आयुष्यामध्ये कधी ऍक्सिडेंट पण झालेला नाहीये ते सुद्धा म्हणतात की गुडघ्याचा त्रास आहे. ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याविषयी तर आपल्याला चर्चा पुढे करायचीच आहे, पण मूळतः असं आपल्याला कानावर बरंच येतं आणि खास करून जे तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऐकायला येतं की आम्हाला गुडघ्यामध्ये दुखायला लागलं, तर ते नेमकं काय सांगा.
0: आता आपण याच्या तरी वर्गवारी करू शकतो. गुडघ्याचा आजार हा कॉमन झालाय, म्हणजे दर 3 माणसांमध्ये एका माणसाला गुडघ्याचा आजार कंटिन्युअसली चालू आहेच. त्याबद्दल आपण बोलताना असं बोलू शकतो की गुडघ्याचा आजार हा स्पेसिफिक फक्त गुडघ्याचा म्हणता येत नाही, त्याच्या आजूबाजूला असणारे स्नायूंचे आजार त्यात वर्गवारी करता येते. त्यासोबत आपण जर ॲथलीट असतील जे रोजचे पळण्याचे किंवा जास्त त्यांचं वर्क आहे त्यांच्यामध्ये गुडघ्याचे आजार कॉमन होतात. त्यानंतर वयोमानानुसार आपण ज्यावेळेस 30 ते 40 वर्षांनुसार जातो त्यावेळेस गुडघ्यांचे आजार जास्त वाढतात, कारण की इतक्या वर्ष गुडघ्याची जी वाटी असते त्यांची झीज व्हायला चालू होते. हा एक वर्गवारी करता येते. त्यासोबत जर जास्त खेळण्यामध्ये लिगामेंटचे किंवा जर असे तुटले असतील तर त्यामध्ये गुडघ्याचे आजार त्यामध्येही मोडतात. अशा प्रकारे आपल्याला गुडघ्याचे आजार काही न होता जे रेग्युलर मध्ये चालू असणारे गुडघ्याचे आजार आहेत ते या ह्याच्यात आपल्याला एकत्रित करता येतील. त्यामध्ये जसं तुम्ही म्हणतात तसं आपल्याला कधी कटकट आवाज येतो, कधी कधी काही न होता नाही हळूच कधी गुडघ्याचं दुखणं चालू होतं. ह्या गुडघ्याच्या आपल्या जे काम असतं थोडासा आराम देणं गुडघ्याला, ह्या गोष्टी आता भरपूर ज्या साध्या जीवनामध्ये होत होत्या त्या आता धावपळीचं जीवन झालं, आपल्याला कंटिन्युअसली काम करावं लागतं, दिवसभर काम असतं, त्यामध्ये हे आजार वाढलेले असतात. याची कारणही आपण बघू शकतो की अगोदर जेवढे आपण शरीराला जेवढा व्यायाम करायचो तेवढा व्यायाम आता होत नाही, आपण फक्त काम आणि काम करत राहतो, त्यामुळे शरीरातले जे व्यायाम झाल्यामुळे जे स्नायू ताकदवर होतात ते ताकद आता स्नायूंची कमी होते, त्यामुळे पूर्ण त्याचं वजन असेल ते फक्त गुडघ्यावर येतं आणि आता पूर्ण शरीराचं वजन 1/3 ते 2/3 वजन फक्त एक गुडघा हा जॉईंट आहे तो पेलतो, त्यामुळे तेवढ्या गुडघ्यावर वजन कंटिन्युअसली असेल तर गुडघा कधी ना कधी आपल्या पूर्ण ह्याच्यात दुखायला चालूच होतं. असा हा गुडघ्याचा आजार आता भरपूर कॉमन प्रमाणात झालेला आहे.
1: अच्छा, आता हे तुम्ही आजार झालेला हा तर सांगितलं आपण, तुम्ही कामामुळे म्हणतायत. कामं दोन प्रकारचे, दोन तीन प्रकारचे आहेत. सध्या आपण जर असं ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एक कामाचा प्रकार आहे तो म्हणजे ऑफिशियल काम, म्हणजे एका खुर्चीवर बसून आहेत आणि दिवसभर ते कॉम्प्युटरवर असेल, क्लेरिकल असेल, व्हॉटएव्हर मे बी असेल, पण ते बसून काम करतायत. दुसरा कामाचा प्रकार आहे जे की शेतकरी किंवा शेतमजूर किंवा जे बाकीच्या आता धावत पळत काम करतायत, फळ विक्रेते असणारे ते काम करणारे आहेत. तर अशा पद्धतीने जर विचार करायला गेलं म्हणजे आपण साध्या एका किराणा दुकान जरी पाहिलं तर मालक हा गादीवर बसलेला असणार आहे पण तो बसून काम करतोय आणि जे बाकीचे लोक आहेत ते लेबर्स आहेत ते समजा ते दुकानामध्ये फिरून काम करतात. मग दोघंही कामं करतायत, दोघांमध्येही गुडघ्याचा प्रकार जर आढळत असेल दुखण्याचा तर नेमका कसं त्याला समजायचं? मग
0: आता आपण तेच विचारायला गेलं तर जे बैठे काम करतात आणि जे आपले पूर्ण हार्डवर्क करतात बरोबर, जर दुखण्याचं प्रमाण जर बघायला गेलं तर बसून जे जे खातात म्हणजे की
1: त्यांना जास्त,
0: त्यांना जास्त आहे कारण की त्यांचं त्या प्रमाणामध्ये त्यांचं शरीर तेवढं काम करत नाहीये. आणि जे शरीर काम करतंय दिवसभर त्यामध्ये आपल्याला त्यामुळे त्या शरीराला तेवढी काम करण्याची ताकद येते, ताकदेमुळे त्या लोकांमध्ये गुडघ्याचं दुखण्याचं प्रमाण भरपूर कमी ह्याच्यात असतं. या गोष्टी आपल्याला प्रमुखते जाणवतात अशा.
1: अच्छा अच्छा, म्हणजे जास्त गुडघ्यावर जो ताण पडणार आहे ते जे बैठे काम करणार आहे त्यांच्या गुडघ्यावर जास्त ताण पडणार.
0: हो,
1: मग याच्यामध्ये आणखीन एक विषय येतो तो म्हणजे गुडघ्यावर ताण पडण्याचा, तो म्हणजे वजनाचा काही प्रकार आहे का?
0: जसं आता आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस बाकी वजन थोडस कमी प्रमाणात असतं पण आपण बैठे काम करतो, आपल्या जेवणाच्या ज्या सगळ्या सवयी बदललेल्या आहेत त्या सगळ्यांमुळे वजन वाढलेलं आहे. वजनाचं आपलं आता सांगितलं तसं 60-70% आपलं वजन पूर्ण गुडघ्याच पेल, तर मग ते गुडघ्यावर वजन जास्त असल्यामुळे आणि कंटिन्युअसली आपण त्या प्रक्रियेतून जात असल्यामुळे गुडघा हा दुखायलाच लागतो, त्याच्यात वजनाचं भरपूर जास्त प्रमाणात आपल्याला आढळत. वजन हा एक फॅक्टर भरपूर आहे.
1: अच्छा, तर ज्याला आपण नी जॉईंट असं म्हणतो किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतो आणि आपल्या बाकी काही बोली भाषेमध्ये गुडघ्यातलं पाणी कमी झालं, गुडघ्याच्या वाट्या बदलावं लागतील, असा जो एक प्रकार कानावर येतो तर तो नेमका कसा असतो, काय असतो? आणि असा जर नी जॉईंट रिप्लेसमेंट असेल तर त्याला काय डायरेक्टच ऑपरेशन करायचं हाच पहिला पर्याय असू शकतो का काय असू शकतो?
0: नाही, नी जॉईंट रिप्लेसमेंट हा आपल्याला सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणता येईल कारण की पहिल्यांदा आपण गुडघे दुखी चालू झाल्यानंतर ती कशामुळे आहे हे पहिल्यांदा तपासून बघतो. ते तपासण्यासाठी आपण गुडघ्याचे एक्सरे करतो. गुडघ्याच्या एक्सरे मध्ये आपल्याला गुडघ्याच्या दोन गुडघ्यांच्या हाडामधली जागा किती प्रमाणात कमी झाली हे कळतं एक्सरे मध्ये. एक्सरेमुळे आपण मग त्यानंतरच्या स्टेज असतात 1, 2, 3, 4 त्यामध्ये स्टेजमध्ये पहिल्या दोन स्टेजमध्ये आपण जसे लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो, वजन कमी करा सांगू शकतो, चालायला जावा सांगू शकतो, याच्यामुळे आपले स्नायू ताकदवर होतात, वजन कमी होतं, याच्यामुळे गुडघ्याचं दुखणं कमी होतं. नंतरच्या स्टेजमध्ये आपण त्यांना गोळ्या औषधांनी ते दुखणं किती प्रमाणात कमी येतं हे बघू शकतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये आपण कधी गुडघ्यामध्ये जर वरून काही आवरण घालून किंवा नी कॅप्स घालून हे कमी होतंय का हा ट्रायल देतो. त्यानंतरच्या स्टेजमध्ये जर गुडघ्यामध्ये जर इंजेक्शन दिलं ज्यावेळेस आपण पाणी कमी होतं किंवा ह्या गोष्टी म्हणतो तर ते काही इंजेक्शनमुळे किती प्रमाणामध्ये गुडघ्याचं दुखणं कमी होतंय या सगळ्या गोष्टी बोलतो. आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये शेवटी कशामुळेच फरक पडत नसेल आणि गुडघ्याची वाटी तितकीच खराब झाली असेल तर मग त्यासाठी आपण नी रिप्लेसमेंट हा शेवटचा पर्याय म्हणून त्याच्याकडे बघतो.
1: अच्छा अच्छा, बरं. आता हे काहीच होऊ नये आणि आता मला गुडघ्यामध्ये त्रास होतोय, गुडघ्यामध्ये दुखतंय असं प्राथमिक दृष्ट्या लक्षात आलं की आपण काय करायचं? मग ते दुखणं सहन करायचं म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या न्यायच्या, एकतर गुडघा दुखायला द्या म्हणजे की सेल्फ मेडिकेशनचा हा भाग येतो. मी प्रत्येक डॉक्टरांना हा प्रश्न विचारतो सेल्फ मेडिकेशनचा, तर मेडिकलमध्ये जायचं, गोळी घ्यायचं, एक पेन कमी होतात, किंवा कुठलं तर ऑइल घेऊन गुडघ्याला चोळायचं, किंवा मग एखादी जशी क्रीम मिळते ती क्रीम मिळून गुडघ्याला चोळली की आपलं गुडघं दुखणं थांबतं. मग आपलं थांबलं असं समजायचं का?
0: नाही, थांबलं असं नाही, आपलं दुखणं कमी झालं असं समजू शकतो पण जोपर्यंत आपल्याला ते कारण शोधून त्यासाठी उपचार करत नाही तोपर्यंत ते तात्पुरता आजारासाठीच हे झालं. आपण ज्यावेळेस मेडिकलमध्ये जातो स्वतः आपण गुगलवर सर्च करतो आता तर की कशामुळे झालंय आणि त्यासाठी आपण पुढे जाऊन स्वतःच गोळ्या घेतो, तसं न करण्यापेक्षा त्याचं कारण काय हे बघून त्याच्यासाठीचा योग्य उपचार काय हे प्राथमिकरित्या सापडणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: आणि कोमॉर्बिडिटी पण काय असू शकते, इतर आजार पण असू शकतात, त्याच्यामुळे जर ते औषधं घेतले तर कदाचित इतर आजारांना स्वतः त्रास होऊ शकतो.
0: हो, तर ते कारण की आपण ज्यावेळेस बघतो की गुडघ्याचं किंवा प्रत्येक दुखणं कमी करण्यासाठी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस रेग्युलरली आपल्याला दिले जाणाऱ्या गोळ्या मेडिकलमधून अशा असतात की पेन किलर असतं. बरोबर, पेन किलरचा सगळ्यात जास्त साईड इफेक्ट होतो किडनीवर आपल्या, तेव्हा किडनी खराब होण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात म्हणजे वाढलेलं आहे आता. कारण की आपण कंटिन्युअसली काही गोष्टी घेत जातो जसं पेन किलर, दुसरी गोष्ट झाली स्टिरॉइड्स. स्टिरॉइड्समुळे आपल्या शरीरावर वजन वाढणे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वाढायला लागतात. दुखणं कमी तात्पुरतं होतं, ते बंद नाही होत. त्याचं कारण न सापडता आपण फक्त तात्पुरतं बंद करण्याचं त्याच्यामध्ये घेतो. तसं न करता डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घेऊन त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं भरपूर गरजेचं आहे.
1: आणि हे जर सुरुवातीलाच केलं तर पुढच्या मेजर गोष्टी थांबू शकतात.
0: म्हणजे ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या पाळल्या, जे योग्य व्यायाम करायला सांगितलेले केले, आपली दिनचर्या थोडीशी बदलली, तर यामुळे पुढे जो वाढणारा प्रकार आहे गुडघे दुखीचा किंवा जॉईंट रिप्लेसमेंट लागेलच प्रत्येकाच्या मध्ये, ते भरपूर प्रमाणात कमी होतं.
1: अच्छा, तर हे झालं गुडघ्यांच्या आजारांच्या विषयी. आपल्याला आणखीन थोडस डॉक्टर साहेबांशी बोलायचंच आहे. आपण जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि त्यासोबत सुयश ऑर्थो केअर क्लिनिक म्हणून त्यांचं सह्याद्री हॉस्पिटल समोर डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी क्लिनिक आहे. आणि त्यांनी MBBS MS ऑर्थोपेडिकमध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर FIGR केलेलं आहे मुंबई येथून आणि FIMISS असं एक त्यांचं आहे. कन्सल्टंट ट्रॉमा स्पाईन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तर आता ह्यासोबत आणखीन एक आजार येतो तो म्हणजे जो मेजरली जाणवतो आणि जे खऱ्या अर्थानं खूप खर्चिक पण असतं आणि त्रासदायक पण असतं, त्याच्या वेदना पण खूप जास्त असतात, तो म्हणजे मणक्याचा आजार आहे. तर ते मणक्याच्या आजाराचं पण सांगा.
0: यस, मणक्याचा आजार आपल्याला बोलता येईल की मणके, जास्त करून हे बोली भाषेमध्ये असं बोलतात की मणके सरकले, दुसरं असतं गादी सरकली, तिसरं असतं सियाटिका म्हणतो त्याला, चौथं असतं
1: स्लीप डिस्क
0: असं म्हणतो. या सगळ्या बोली भाषेतल्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्याला एक या सगळ्यांचं कारण असतं की मणक्याची जी झीज झाली आहे ते, त्यामध्ये आपण मगाशी बोलतो तसं मणक्यामध्ये किंवा मणक्याची ठिसूळता येते त्याच्यामध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं. दुसरी गोष्ट असते जे मणक्यामध्ये जी गादी असते ती जास्त भार उचलल्यामुळे किंवा या गोष्टींमुळे आपली नसेवर दाब करते, तिथून जाणारी आपली नव्ज असतात ज्या गुडघ्याला सप्लाय करतात ते असतं. नंतर त्यानंतर आपण म्हणतो की कंबर दुखायला लागते. कंबर दुखी म्हणजे तिथल्या आजूबाजूचे स्नायू ओढल्यामुळे का त्यांच्यावर ताण आल्यामुळे ते चालू होतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितरित्या कंबर दुखणं असं म्हणून एकत्र आपण त्यांना संबोधतो.
1: अच्छा अच्छा, मग हे जे स्पाईनचे तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले याचे कारण काय असू शकतील? तुम्ही तर जसं ठिजोळपणा वगैरे सांगितलं, आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्यावेळेस झोपेतून उठतो म्हणजे झोप ही तर सगळ्यात महत्वाची जी काही स्पाईनवरच टेकलेली आहे, तर झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत आणि झोपेचा पूर्ण कालावधी, तर याच्यामध्ये नेमकं काय काय असतं ज्याच्यामुळे आपल्याला असे स्पाईन्सचे किंवा मणक्याचे आजार होऊ शकतात?
0: हो, तर झोपेतून उठल्यापासून जसं तुम्ही सांगताय झोप, झोपेमध्ये झोपतो कसं, ते आपण काम करतो कसं आणि काम किती प्रमाणात करतो या सगळ्यांमुळे स्पाईनवर फरक पडतो. त्याच्यामध्ये आपण उठल्यापासून बघितलं तर सकाळचे व्यायाम किंवा सकाळचं चालणं, त्यानंतर आपण जे काम करतो, त्यानंतर आपण जे वजन उचलतो, या सगळ्या गोष्टींमुळे मणक्यावर परिणाम पडायला चालू होतात. त्यानंतर आपण जे जेवण करतो त्यामध्ये आपल्याला काय काय आहार येतात, त्यानंतर आपण दिवसभरात जे काम करतो, त्यानंतर रात्रीचे व्यायाम असतील किंवा रात्रीचे जे आपली बसण्याची किंवा दिवसभरातही बसण्याची पोश्चर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पूर्णपणे त्या मणक्यावर ताण येतो किंवा मणक्याच्या ज्या गोष्टी असतात त्या बदलतात. त्याच्यामध्ये मणक्याचा आपला जो कणा असतो त्याचा एक कर्व असतो, तो कधी कधी जास्त बसल्यामुळे तो कर्व निघून जातो आणि मणका आपला स्ट्रेट होतो, त्याच्यामुळे मणका दुखायला चालू होतो. कधी कधी आपण पुढे वाकून जास्त प्रमाणात वजन उचलतो, त्याच्यामुळे मणक्याचे जे झालेले आजूबाजूचे स्नायू थकलेले असतात त्यामुळे ते स्नायू तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे स्लिप डिस्कचा आजार चालू होतो. जसं मी सांगितलं तसं हाडांची ठिसूळता असते त्यामुळे बोन पेन असतं, त्याच्यामुळे ते मणक्याचे आजार चालू होतात. जसं जसं वय वाढतं कधी कधी आपले हाडं ठिसूळ झाल्यामुळे तिथला मणका एकमेकांवर जोडलेले असतात, ते जोडलेले मणके एकमेकांवरून सरकायला लागतात, त्यामुळे मणक्यातून जी आपल्या पायात जाणारी नस आहे ती दबल्यामुळे पायाचं दुखणं आपल्याला चालू होतं, अशा प्रमाणात मणक्याची दुखणे आपल्याला चालू होतं.
1: अच्छा, याच्यात जर डॉक्टर सुहेजी आपण जर समजा विचार करायचं म्हटलं तर आपण एक दोन जर मेजर गोष्टीवर जर विचार केला स्पाईनशी रिलेटेड, तर एक तर म्हणजे जे बसून काम आहे, कारण आपण मेजरली जर पाहिलं आता ऑफिसेसमध्ये पहा किंवा कुठेही पहा, जिथं आपण मार्केटमध्ये जरी गेलो कुठेही जरी गेलो, तर बसून काम हे वाढलेलं आहे. म्हणजे जसं की समोर कम्प्युटर आहे, कम्प्युटर बसून एक आपण एका पोश्चरमध्ये बसलेलो आहोत, तर एक तर ते बसून कामाची पद्धत आहे, अर्थात जे ओझे उचलतात ते तर तुम्ही सांगितलेले, किंवा त्याने जर अननेसेसरीली जर समजा काय असं ओझं उचललं तर त्यामुळे स्पाईनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जे बसून एका पोश्चरमध्ये काम करतात तो एक भाग आहे, आणि दुसरा म्हणजे झोपणं. तर ज्या गादीवर झोपतात ज्याच्यामुळे स्पाईनमधल्या मणक्याच्या गादीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर ती गादी आणि ते झोपणं हे नेमकं कसं असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे हे एक थोडं सांगा.
0: आपण आता दोन गोष्टींबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये आपण जे बैठे काम आहे त्या बैठे कामामध्ये आपण आपलं बसून जे कॉम्प्युटर वर्क करतो त्याच्यामध्ये दोन्ही वेळेस होतं, जे मणक्याचं आणि आपण जे म्हणतो मानेच्या इथे दोन्हीचे त्रास चालू होतात. त्यामुळे जे आपण पुढे वाकून आपण कणा वाकून किंवा असं पुढे बाक काढून बसतो, आपला तो प्रश्न येतो. त्यामध्ये बाक काढून बसल्यामुळे जे मणक्याचे अगोदर आपले नैसर्गिक कर्ज आहेत ते निघून जातात, त्यामुळे आपण ते दुखणं भरपूर चालू होतं. एकाच जागेवर बसून आपण 3-4 तास 4-5 तास काम करतो, त्या कामामध्ये आपल्याला पहिल्यांदा जाणवत नाही, पण असं कंटिन्युअसली 4-6 महिन्यांनंतर आपल्याला तो त्रास भरपूर चालू होतो. तिसरं प्रमाण असतं की आपण ड्रायव्हिंग करतो, ड्रायव्हिंग करताना आपण असेच बसलेले असतो बैठे काम करतो, त्यावेळेस आपला तिथेही बाक तयार होतो, त्या बाकेमुळे आपल्याला ते स्नायूचे आणि मणक्याचे दुखण्याचे प्रमाण चाललं होतं. त्यासोबत आपण मोबाईल बघत असतो, मोबाईल बघताना
1: मान तर आता इतका मेजर इश्यू आहे की मोबाईल मध्ये तासन तास रील मध्ये असं मान वाकून बघून कसं निघून जातात.
0: तेच मान तिथेही मानेचाही कर असतो जो नैसर्गिक, तोही आता जसं जसं आपण खाली वाकून काम करतो मोबाईल बघत राहतो त्यामुळे तिथेही मानेचे दुखणं चालू होतं. त्यामध्ये मानेचा कर्व कमी झाल्यामुळे किंवा स्नायू आखडल्यामुळे हे दुखणं चालू होतं आणि हे कंटिन्युअसली राहतं. मग त्यासाठी आपल्याला घेण्याची काळजी असते. आपण अर्धा ते एक तास काम केल्यानंतर थोडंसं उठून चालणं, थोडंसं रिलॅक्स होणं, त्यानंतर थोडंसं मानेचे व्यायाम करणं किंवा कमरेचे व्यायाम करणं दिवसभरात, ह्या गोष्टी इथे कामाला येऊ शकतात. त्यासोबत दुसरा मुद्दा आपण बोलतोय की झोपताना झोपायचं कसं किंवा हे, गादीवर झोपतो आणि आपली गादी खराब होते असंही प्रमाण येत आहे. तर तसा न विचार करता आपण जे नॉर्मल पोश्चर वापरतो त्या पोश्चरमध्ये झोपणं, जास्त मऊ प्रमाणातही नसावं आणि जास्त कडकही गादी नसावी.
1: अच्छा, खाली जमिनीवर, आता बरेच जण असं म्हणतात की गादीवर झोपून पाठ खूप दुखायली म्हणून बरेच जण जमिनीवरच झोपतात.
0: हो, तसंही येतं. तर जास्तही मऊ गादी न बघता आपल्याला कम्फर्टेबल आपण आहेत त्याच्यात आणि जास्तही फक्त फरशीवर किंवा याच्यावर न झोपता थोडीशी कडक असलेली गादी युज करणं, कुठल्याही हायफाय गोष्टी न करता ज्या साध्या गोष्टी आहेत त्यांनी, जास्त मोठ्या उशी न वापरणं त्यामुळे मणक्याचे किंवा मानेचे आजार तयार होतात. तर ह्या गोष्टी टाळता आल्या तर आपल्याला मोठ्या प्रमाणातले आजार टाळता येतात.
1: अच्छा, आणि जे आपण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहतो की बऱ्याचशा अशा गाद्या आहेत, ऑर्थोपेडिक गाद्या आहेत, याची किंमत एवढी लाख आहे, त्याची एवढी आहे, असं काही तुम्ही त्याला काय असं सजेशन देऊ शकता किंवा काय?
0: नाही, अशा प्रमाणात कुठल्याही हायफाय गोष्टी मी आता जर सांगतो, हायफाय जे फक्त ऑर्थो डॉक्टर किंवा याच्या हे न करता आपण जे नॉर्मल अगोदरपासून वापरतोय उशी न वापरता जास्त करून साध्या गाद्यावर झोपलं आणि कंटिन्युअसली नॉर्मल पोश्चर मध्ये झोपलं तर या गोष्टींची गरजही पडत नाही आणि एवढा आपला पैसाही खर्च होत नाही.
1: अच्छा अच्छा, तर आता हे झालं स्पाईनच्या संदर्भात जे की तुम्ही बाय नॅचरली झोपणं बसणं असं म्हणतात. जसा वजनाचा एक नेहमी प्रकार येतो गुडघ्यावर प्रॉब्लेम होतो, तसं जर समजा शरीराचं वजन वाढलेलं असेल तर स्पाईनला प्रॉब्लेम होतो.
0: हो, नक्कीच होतं. जसं मी म्हणलं आपलं गुडघा 60-70% आपलं वजन पेलतात, तसंच आपलं मन काही अराउंड 50% आपलं जे वजन आहे पोटाचं असेल किंवा शरीराचं असेल ते वजन पेलतो. त्यामध्ये जसं जसं वजन वाढतं तसं तसं त्या मणक्यावरचंही प्रेशर वाढतं. तर जसं प्रेशर वाढतं तिथले स्नायू दुखायचे किंवा मग स्नायू कमकुवत होतात, कारण की वजन आपलं स्नायूच वाढत नाही ते आपलं फॅट वाढतं.
1: बरोबर,
0: त्यामुळे मग ते वजन आपल्याला स्नायू कमकुवत करण्यासाठी हे होतं, पुढे जाऊन अफेक्ट होतं. तर त्या वजनाचा नेहमीच मणक्यावर परिणाम पडतो. तसंच आपण ज्यावेळेस बसतो बैठे कामामध्ये आपलं नेहमीच वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे आपण पुढे बाग करून बसायला लागतो, त्यामुळे मणक्याचे आजार चालू होतात.
1: अच्छा, तर डॉक्टर साहेब मी आणखीन एक हा प्रश्न विचारणार आहे. आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थो केअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर डीआयसी रोड धाराशिव या ठिकाणी. डॉक्टर सुयशजी, जसं मी आत्ता म्हणत होतो की हे स्पाईनचा विषय झाला, सगळा झाला, आम्ही सध्या एक आता रील्स पाहतोय, तर आता रील्स पाहू नका असं बरेच जण डॉक्टर म्हणतात की असं वाकून, म्हणून त्या रील्समध्येच आम्ही असं पाहतोय की मोबाईल असा धरून पहा रील्स, म्हणजे जेणेकरून तुमच्या मानेवर किंवा स्पाईनवर ताण पडणार नाही असे रील्स पाहतो. आणि काही रील्स असे पाहतोय की ज्याच्यामध्ये स्वतः डॉक्टर आहेत असे म्हणणारे ते वेगवेगळ्या प्रकारे हाडं मोडतात, म्हणजे त्यांनी तो माईक लावलेला असतो आणि ते हाडं मोडलेला आवाज येतो की असं थोडंसं पाठीला काहीतरी धरतात असं करतात, म्हणजे आणि ते हाडं मोडलेला थोडक्यात आवाज येतो. तर हे जे रील्स पाहतो काय नेमकं त्याचा काय विषय असू शकतो?
0: ओके, आता जसं म्हणतो की पहिला प्रश्न होता की आपण जो मोबाईल खाली बघून धरतो तोच जर आपण मोबाईल आपल्या डोळ्यांच्या ज्या आहे पॅरलल लेवलला धरला तर आपली मान खाली वाकत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात जे मणक्याचं दुखणं आहे मानेच्या मणक्याचं दुखणं येतं ते कमी येईल. पण मग आपण किती वेळ बघणार असं आणि कितीच रील्स बघणार? आपण तासन तास जर बघत असेल तर तो डोळ्यालाही परिणाम करतो आणि आपल्या पूर्णच मणक्यालाही आणि शरीरालाही परिणाम करणार. तर जास्त मोबाईल बघणं टाळणं हेच त्यासाठी उपाय आहे. जेवढा गरजेचं आहे तेवढा मान खाली न वाकवता बघावा. दुसरं जसं आपण बघतो आता की जे हाडं मोडणारे डॉक्टर आहेत किंवा मग जसे आहेत कायरो प्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला, ठीक, तर मग त्यामध्ये त्याचा किती प्रमाणात फरक पडतो याच्यापेक्षा हा तात्पुरता फरक आहे.
1: अच्छा,
0: पण त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन किंवा त्याच्यामुळे होणारे सांध्याचे आजार ते पुढे वाढून जास्त वाढू शकतात. त्याच्यामध्ये बघायला गेलं तर तात्पुरतं थोडस चांगलं वाटावं याच्यासाठी हाडं मोडून घेणं हे चुकीची पद्धत आहे असं. त्यापेक्षा मग आपण स्वतः व्यायाम करावे, व्यायामामध्ये स्ट्रेचिंग करावी, रिलॅक्स व्हावं, नॉर्मल योगासनं करावी, याच्यामुळे जे हाडं मोडण्याचं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या लागतात त्या भरपूर प्रमाणात कमी होतील.
1: अच्छा, पण ते इझी आहे, थोडस लवकर रिलीफ मिळतो म्हणून त्याच्याकडे लोक जास्त वळतात?
0: हो, नक्कीच वळतात. आपण ज्या आपल्याला समोर दिसतात आपल्याला लवकर त्याच्यामुळे बरं वाटतं अशा गोष्टींकडे आपण लवकर जातो आणि आपलं दैनंदिन जीवन बदलण्याच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भरपूर अवघड अशा वाटतात त्या गोष्टी आपण अवॉइड करतो किंवा टाळतो. पण त्याचा आपला लॉंग टर्म परिणाम बघितला तर त्याच्यामुळे भरपूर धोकादायक परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा, तर जसं तुम्ही व्यायामाचं आणि योगासनाचं नाव काढलं म्हणून तो प्रश्न लगेचच विचारतो डोक्यात चालू आहे म्हणून. एक तर आजकाल बऱ्याचशा जिम निघालेले आहेत, फिटनेस क्लब असं नावाचे प्रकार निघालेले आहेत, पुन्हा त्याच्यानंतर योगासनं असं म्हणता तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्याला कोणाला असा आजार असणार आहे, मी पर्टिक्युलर आजार म्हणतो, जे यंग जनरेशन जात आहे ठीक आहे त्यांच्या सहन करण्याची ताकद आहे ते सगळे करतायत, पण जे समजा थोडंसं त्यांचं एज झालेलं आहे किंवा बऱ्याच आता रील्स किंवा चित्रपट पाहून ज्यांना थोडस आपलं फिट असायला पाहिजे बॉडी असं ज्यांना वाटतं, पण ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे मेनली, स्पाईनचा त्रास आहे, असं बसून काम करण्याची पद्धत आहे, तर त्यांनी नेमका तुमचा त्यांना काय सल्ला असणार आहे की त्यांनी अगोदर थोडस स्वतःच चेकअप करावं की गेले की लगेचच डम्बेल्स वेटलिफ्टिंग असं काहीतरी करावं?
0: नाही, तसं तर कोणीच करू नये. आपलं शरीराचं वजन हेच आपल्यासाठी पहिला तर धोकादायक असू शकतं, त्यामुळे ज्यावेळेस आपण जायला चालू करतोय वय हा फॅक्टर न बघता आपली आत्ताची शरीराची काय ठेवण आहे ते बघावी. त्यांच्या प्रॉपर ट्रेनर्स कडून पहिल्यांदा बघावं की आपल्याला स्टार्टिंगला कुठले कुठले वजन उचलू शकतो, आपण किती प्रमाणात अगोदर व्यायाम केलेले आहेत आणि आपल्याला किती जमतात. आलं आणि 20-30 किलो उचललं तर लगेच 8 दिवसात कोणाचंही बॉडी बनत नाही किंवा कोणालाही चांगलं बनत नाही. तर पहिल्यांदा आपण जे नॉर्मल स्ट्रेचिंग म्हणतो किंवा मग लहान प्रमाणातली योगासनं असतील, नॉर्मल आसनं असतील, हे करावी. पण या सगळ्याच्या अगोदर नॉर्मल चालायला जावं, अर्धा एक तास चालावं, त्याच्यामुळे जे शरीरात होणारे बदल आहेत ते चांगल्या प्रमाणात करावेत. जेवढं शरीर त्यानंतर केपेबल होईल त्यानंतर मग थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन आपण व्यायाम करायला चालू करू शकतो, जिम मध्ये चालू करू शकतो किंवा योगासनं चालू करू शकतो. पण ते तज्ञांच्या सल्ल्यानं आणि त्या दृष्टीनेच करावेत.
1: हा म्हणजे ज्यांना जाणवतं की माझ्या स्पाईनमध्ये पाठीमध्ये मानेमध्ये किंवा गुडघ्यामध्ये पेन आहेत किंवा कुठेतर माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. आपल्याला ऍक्सिडेंट हा तर खरं मोठा विषय, पण तसं काही झालं असतं तर योग्य आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या सगळ्या गोष्टी करा.
0: नक्कीच.
1: अच्छा, तर डॉक्टर सुयेश जी आणखीन एक आता याच्यामध्ये विषय येतो तो म्हणजे कॉमनली कानावर येतो तो म्हणजे संधिवात. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की संधिवात संधिवात होतोय म्हणून, तर ते संधिवात म्हणजे नेमकं काय हा एक प्रकार येतो. आणि खास करून आणखीन एक संधिवाताला धरून म्हणा किंवा तो प्रश्न असा एक कॉमन येतो तो म्हणजे असा असतो की आभाळ आलं आणि आमचे गुडघे दुखायला लागले, पाठ दुखायला लागली, किंवा जिथं कधी ऍक्सिडेंटमध्ये पडलेलो आहेत मुक्का मार लागलेला आहे ते दुखतंय. आणि संधिवात असणारे पण म्हणतात की आभाळ आले आणि दुखणं, याचा काय संबंध आहे का?
0: हा तसं बोलायला गेलं तर संधिवात हा आजार वेगळ्या प्रकारात होतो. संधिवात म्हणजे आपण त्याला वयामध्ये कधी पकडू शकत नाही, ते त्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस ऑफ एनी जॉईंट असं बोलतो. संधिवातामध्ये आपले वेगवेगळे चार पाच प्रकारचे संधिवात असतात. तर संधिवात हा आजार मुख्य प्रामुख्याने जसं वय वाढेल 40-50 वर्षांनंतर जास्त प्रमाणात दिसायला लागतो. त्यामध्ये पहिल्या गोष्टी अशा असतात की संधिवातामध्ये कधी कधी जसं आभाळ आलं किंवा जास्त थंडी वाजून आली, थंडी वाढली की संधिवात चालू होतो. तर ह्या गोष्टी जसं नक्की अशा काही कुठे प्रूव्हन नाही आहेत किंवा मग कुठल्या गोष्टी अशा ऑपरेशन नंतर तिथलं दुखायला लागतं. तर मग संधिवात हा जर असेल किंवा मग तसे असतील, छोटे बोट दुखायला लागतात, सकाळी जास्त होतं, त्यानंतर दिवसभर काम केल्यानंतर हा जर कमी होतो, तर अशी काही लक्षणं असतील तर डॉक्टरांकडे जाऊन आपण संधिवाताच्या तपासण्या करणं, कारण की हा रक्तातून जाणारा आजार आहे जो आपल्या छोट्या छोट्या सांध्यांपर्यंत जातो आणि ते सांधे दुखायला लागतात, सांध्यांना सूज यायला लागते, त्यानंतर हे सांधे वाकडे व्हायला लागतात पुढच्या स्टेजेसमध्ये जाऊन. तर हे होण्याच्या अगोदर आपण जर तो चेक केला आणि त्यासाठी योग्य ट्रीटमेंट घेतली तर ती महत्वाची राहील.
1: अच्छा, आणि हा संधिवाताचा जो प्रकार आहे तो वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो की कोणालाही होऊ शकतो?
0: नाही, तो कोणालाही होऊ शकतो. त्याच्यात जे चार पाच प्रकार मी आता सांगितले त्यामधले दोन तीन प्रकार असतात, जसे अँकलोसिस, स्पॉन्डलायसिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, हे आहेत ते आपल्याला कुठल्याही संधिवाता म्हणजे वयामध्ये कुठल्याही वयामध्ये दिसायला येतात. तेच जर पुढे जाऊन आपण विचार केला की रुमॅटॉइड असतील किंवा आर्थरायटिस ऑफ जॉईंट असेल जो आपण नॉर्मल गुडघ्याचा संधिवात बनतो, तो आपल्याला जास्त करून 40-50 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात दिसायला चालू होतो.
1: अच्छा, आणि हा अनुवंशिक आहे कसा आहे?
0: नाही, हा अनुवंशिक काही प्रमाणामध्ये अनुवंशिक आहे, जे अँकलॉजिंग स्पॉन्डलायसिस आपण म्हणतो तो अनुवंशिक प्रमाणामध्ये जास्त मोडला जातो. पण जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जसं जसं वय वाढेल किंवा मग काही रुमॅटॉइड फॅक्टर नावाचा एक घटक असतो, तो घटक वाढल्यामुळे आपल्याला तो शरीरामध्ये दिसायला लागतो.
1: अच्छा, मग असं जर समजा काही संधिवात झाला तर एक तर ठीक आहे डॉक्टरांकडे जाणं, पण त्याच्यासाठी काय असं दैनंदिन आपल्या जीवनामध्ये काय असं फरक करावा लागतो का लाईफस्टाईलच्या दृष्टिकोनातून?
0: लाईफस्टाईल ही प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक आजारामध्ये कामालाच येते नक्कीच.
1: अच्छा,
0: तर संधिवात असेल तर आपण जे नॉर्मल सकाळी उठल्यानंतर जे कामाला डायरेक्टली लागतो ते न करता पहिल्यांदा प्रत्येक सांध्याचे व्यायाम करणं, नॉर्मल रिलॅक्स होणं किंवा स्ट्रेचिंग करणं, सकाळचे कामाला जायच्या अगोदर स्वतःच्या दिनचर्येमध्ये व्यायाम ही गोष्ट घालणं, याच्यामुळे जे वाढण्याचं प्रमाण आहे संधिवात हेही कमी होतं आणि जो जर स्टार्टिंगमध्ये चालू झाला असेल तर तोही मोठ्या प्रमाणात कमी होतो. जसं आपण कंटिन्युअस लाईफस्टाईलमध्ये काम करायला लागतो एकदा केलं की तर 2-3 तास किंवा अर्धा एक तास काम झाल्यानंतर थोडंसं थांबून थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर तर दुखण्याचं प्रमाण आणि तो वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती भरपूर प्रमाणात कमी होते.
1: अच्छा, तर आणखीन एक डॉक्टर सुयेशजी असा विचार येतो म्हणजे एक कानावर शब्द पडत होता हाडाच्या संदर्भामध्ये किंवा असा, तो म्हणजे लहानपणी म्हणा किंवा आमच्या लहानपणी म्हणा असं एक कॉमन अरे काय मुडदुसासारखा बसला असं म्हणायचे, किंवा तुला का मुडदुस बिडदूस झाला का, जरा उठून जरा खेळ ना किंवा असं काहीतरी बाहेर जाणं असं जरा असं का बसून राहिला असं. तर हा मुडदूस हा शब्द येतो नेमका तो असा हाडाच्या आजारांशी रिलेटेड आहे का नेमका कसा?
0: तर मुडदूस हा शब्दच मी आता काही दिवसात ऐकला, कारण की हा मराठी शब्द आहे आणि हा भरपूर बोली भाषेतला आहे. आपण त्याला सायन्समध्ये किंवा ऑर्थोपेडिक भाषेत त्याला रिकेट्स असं म्हणतो. तर रिकेट्स म्हणजे जसं वयाच्या लहानपणी मेन असतं की कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असायला पाहिजे, ते कॅल्शियमचं प्रमाण 90-80% जर कमी असेल तर आपले हाडं ठिसूळ असतात आणि हाडं वाकडे होतात. ठीक आहे, मग वाकडे होऊन आपले जे नॉर्मल जसे लहान मुलांचे वय वाढतं तसं त्यांचं पोश्चर वाढतं, जसं ताट राहण्याची किंवा चालण्याची क्षमता वाढते, तर ह्या मूर्धस आजारामध्ये ती क्षमता कमी असते.
1: अच्छा.
0: पाय वाकडे दिसतात, हात वाकडे दिसतात, कॅल्शियम कमी असतं, याचेही भरपूर प्रकार आहेत. दोन तीन प्रकार, त्यात अनुवंशिक असतो, दुसरा असतो पहिल्यापासून आपल्याला जे कॅल्शियम भेटायला पाहिजे ते भेटलं नाही, नंतर असतं काही गोष्टींमध्ये जसं आपल्याला दुधामधून कॅल्शियम भेटतं आईच्या, ते दुधामधून कॅल्शियम दूध न पिल्यामुळे भेटू नाही शकत, ह्या गोष्टींमुळे
1: हा
0: मूर्धसा आजार चालू होतो किंवा असतो.
1: मग आता हे जे तुम्ही मूर्धस आजार म्हटलात किंवा हे म्हटलात, हे लहानपणी मग ह्याच्यावर काही त्या त्यावेळेस उपचार करणं आवश्यक असतं कसं असतं नेमकं?
0: हो,
1: आणि हे म्हणजे मूर्धस आजार आजारच म्हटला तर तो पूर्ण म्हणजे बरा होऊ शकतो?
0: हो, हा आजारच म्हणतो तर प्रत्येक आजारावर शेवटी औषध ते आहेच. तर मग लवकर जेवढ्या लवकर आपल्याला समजतंय किंवा आईला जाणवतंय की आपल्या मुलामध्ये वाढण्याची किंवा नॉर्मल मुलापेक्षा आपला मुलगा कधीतरी वेगळा वाटतोय, त्या डॉक्टरांकडे जाऊन तो का आहे आणि त्याची कारणं काय आहेत हे बघणं, त्याच्यासाठीच्या स्पेसिफिक रक्ताच्या तपासण्या करून घेणं, ज्याच्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन हे बघणं, त्याच्या तो का आजार आहे हे बघितल्यानंतर तो त्याच्यासाठीची योग्य ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असेल, कॅल्शियम असेल किंवा मग सलाईनवरचे औषधं घ्यायला पाहिजे ते घेणं, नंतर लहान मुलांमध्ये आपण मगाशी बोललो तसं सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांना जास्त वेळ बसवणं, ह्या गोष्टी केल्यामुळे हा आजार काही प्रमाणात आटोक्यात येतो. जे वाढत्या वयामध्ये जे वाकडे झालेले पाय किंवा हात असतात तेही भरून येतात, पण योग्य वेळेस जाऊन योग्य ट्रीटमेंट घेणं हे नक्कीच गरजेचं आहे या आजारामध्ये.
1: अच्छा. आता हे आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस बोलतोय आपण मुळातच कॅल्शियम कमी हाडांमध्ये इथून सुरुवात केली होती बोलण्याची, आता मूर्धसवर येऊन थांबलेलो आहेत, तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातून कॅल्शियम हा शब्द बाहेर जात नाहीये. तर कॅल्शियम हा जर भाग असेल, जसा आजकाल आपण जिममध्ये गेलो किंवा कुठे गेलो तर प्रोटीनची डिफिशियन्सी असं बरेच जण म्हणतात, किंवा थकवा खूप जाणवणं म्हणजे B12 व्हिटॅमिन कमी आहे असं पण बरेच जण म्हणतात, तशा पद्धतीनं कॅल्शियम कमी आहे मग हे कसं समजायचं की माझ्यामध्ये कॅल्शियम कमी आहे का उगीच मनानं जाऊन जसं प्रोटीन खायचं म्हणून काहीतरी घेणं तसं मला द्या कॅल्शियमच्या गोळ्या जर कॅल्शियम कमी आहे असं म्हणणं असं काय असू शकतं का?
0: नाही, नक्कीच नाही. आपण जसं म्हणतो आता की व्हिटॅमिन कमी आहे, कॅल्शियम कमी आहे किंवा मग आपल्याला थकवा लवकर जाणवतोय, प्रोटीन कमी आहे, हे फक्त आपल्याला वाटतं म्हणून कधी गोळ्या घेऊ नका डॉक्टरकडे जाऊन. जर आपल्याला थकवा जाणवत असेल रेग्युलरच्या कामात, आपण जे अगोदर 2-4 वर्ष अगोदर जर 100% काम करू शकत असेल ते 60% आलंय, 70% आपण थकायला लागतो, जास्त हाडाचं दुखणं वाढतंय म्हणजे आपण मसल पेन करता माझा हाड दुखायला लागते सगळ्या शरीरातले.
1: ह्याच्यातलं डिफरेंशिएशन कसं करायचं मसल पेन आणि हाडाचं?
0: मसल पेन म्हणजे आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आपले हात म्हणजे मसल वर ताण येतोय असं होतं, पण जे आतून वाटतंय की आपले हाड दुखत आहेत इथं हात लावल्यानंतर, हाडावर हात लावल्यानंतर ते दुखायला लागतं.
1: अच्छा, ओके.
0: जर असं वाटत असेल तर ते हाडाचं दुखणं झालं. आपण जास्त चाललोय तर मनका दुखायला लागतो जास्त वेळ, किंवा मग उगच उभारल्यानंतर आपले गुडघे किंवा मग टास दुखायला लागते, अशा वेळेस आपण ते हाडाचं दुखणं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आपल्याला वाटायला लागते, पण ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला रक्त तपासण्या करून कॅल्शियमचं प्रमाण किती आहे, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 प्रमाण किती आहे हे बघायला पाहिजे, आणि हे सगळं प्रूव्ह झाल्यानंतरच आपल्याला गोळ्या घेणं हे गरजेचं आहे.
1: अच्छा अच्छा. तर आपण जे चर्चा करत आहोत ते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे यांच्याशी, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी. तर डॉक्टर साहेब, आता खरं तर सगळ्यात मोठा विषय आहे खरं तर याच्यावर आपण जेवढी चर्चा करू तेवढी कमी आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी दृष्टीसमोर येतात, तो म्हणजे ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट हा एक असा विषय झालेला आता सध्या आपल्याकडे 4 लेन झालेली आहे, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, वाहतुकीचे नियम पाळा म्हणून दररोज जाहिरातींचं बंबार्डमेंट चालू आहे, सगळ्या सोशल मीडियापासून सगळ्या मीडियावर सांगितलं जातं की बाबा तुम्ही ऍक्सिडेंटपासून वाचण्यासाठी ह्या नियमांचं फॉलो करा. अगोदर सिंगल रोड होता त्यावेळेस ऍक्सिडेंट होते म्हणून ओरड होते, पण आता 4 लेन झाल्यामुळे तेवढे वाहनांचे प्रकार पण वाढलेले आहेत, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा म्हणजे त्या ऍक्सिडेंटचा आपल्यावर परिणाम होणार आहे ते आपण सांगू शकत, म्हणजे हात तुटेल, पाय तुटेल का डोकं फुटेल हे सांगता येत नाही. तर अशा पद्धतीमध्ये सगळ्यात मेजरली जर समोर कुठल्या गोष्टी येत असेल तर ते हाडांचं तुटणं किंवा पायाचं तुटणं असेल काही असेल, तर असा जर विषय काय होत असेल तर तुम्ही ह्या गोष्टीला अगोदर कसं सांगू शकता ते सांगा की ऍक्सिडेंट आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम ते वाचण्यासाठी काय करावं लागेल हे तर सगळ्या गोष्टी माहितीच आहेत लोकांना, पण ऍक्सिडेंटची नेमकी काय भूमिका असते ते सांगा.
0: ऍक्सिडेंट हा ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छोटस हार्ट तुटण्यापासून ते आपल्या पोटामध्ये इजा होणं, त्यासोबत फ्रॅक्चर होणं, ते जीव जाणं, इथपर्यंत हा आजार मोठा आजार म्हणताच येणार नाही.
1: ती घटना आहे.
0: ती घटना कशी होते हे पेक्षा आपल्याला ते झाल्यावर काय करणं आणि त्याच्यासाठी प्राथमिक उपचार ते लगेच आपल्याला हॉस्पिटलला नेण्यासाठीच्या गोष्टी, ह्या गोष्टींवर आपण जास्त फोकस करू. कारण की जी एखादी गोष्ट झाली आहे ती न थांबवता त्यासाठी पुढच्या गोष्टी काय करता येतील लगेच त्यासाठी. त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यावर एक असतं की फ्रॅक्चर होऊ शकतं, हाड तुटू शकतं, कुठले असेल म्हणजे शरीरातलं कुठले हाड तुटेल त्यापासून ते जखम झाल्यामुळे रक्तस्राव होणं, तो रक्तस्रावामुळे रक्त जाणं, या गोष्टी होऊ शकतात. तर प्राथमिक दृष्ट्या ॲम्ब्युलन्सला झालेला लगेच फोन करणं, जे काही लोक असतील बघणारे त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन करणं, ॲम्ब्युलन्स आल्यावर त्या माणसाला तिथून थोडस बाजूला घेऊन थोडशा एका सेफ जागेवर तिथपर्यंत पोहोचवणं, तो त्याची आत्ताची तात्पुरती प्राथमिक पाहणी करून तो बोलतोय नाही बोलतोय, दुखतंय कुठं, जिथून रक्तस्राव होतोय तिथलं तो रक्तस्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यासोबत जर त्याला अनकॉन्शियस असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलला पोहोचवणं, जर अशा गोष्टी

0: मध्ये मनके किंवा जे स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर असण्याचे जास्त चान्स असतात, तर त्याच्या दृष्टीने त्याला जास्त हालचाल त्याची न करणं, एकाच जागी त्याला ठेवून तसंच स्ट्रेचरवर ठेवून हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणं, जर पोटात इजा झाली असेल, त्याला जास्त अनकॉन्शियस असेल तर त्याची काळजी घेणं, जर कुठून जास्त हातातून किंवा पायातून रक्त येत असेल, जर तिथे माती असेल तर ते थोडस बाजूला करून त्याची काळजी घेणं, जास्त रक्त जात असेल त्याच्यावर काहीतरी लावून किंवा त्याला कपड्याने बांधून ते रक्तस्त्राव थांबवणं, ह्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. तिथून अॅम्ब्युलन्सला बोलवल्यानंतर त्या अॅम्ब्युलन्स येईल, त्यांना मदत करून तिथून त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. त्यात जी एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाल्यावर गाडीमध्ये कोणी अडकलेलं असू शकतं, तर लोकांना बोलून, एकट्यानेच काही न करता लोकांना बोलून, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्या गोष्टीतून बाहेर काढणं, या गोष्टी प्राथमिक आणि प्रायमरी लेवलला केलेल्या चांगल्या असतात.
1: अच्छा, तर जसं आपण एक उदाहरण दाखल जर घ्यायचं म्हटलं तर ठीक आहे, फोर व्हीलर हा एक प्रकार वेगळा आहे, टू व्हीलर वेगळा आहे. जनरली टू व्हीलरवर जाताना समजा कोणी स्लिप होऊन पडलेला आहे, हाताला पायाला लागलेला आहे किंवा असं काहीतरी विषय झालेला आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीनं पण काय काळजी घ्यावी किंवा आजूबाजूच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, हाडाच्या दृष्टिकोनातून मी मेजरली विचारतो, जर समजा असं काही फ्रॅक्चर झालेलं लक्षात येत असेल.
0: हो, जर आपल्याला वाटत असेल की आता टू व्हीलरवरून पडलोय आपण, थोडंसं खरचटलंय, पण आपण ते खरचटलंय तर मग ठीक आहे, कशाला त्याचा जास्त विचार करायचा, थोडं वरूनच आहे, असाही विषय होतो. पण कधी कधी जर जास्त सूज आली असेल, ज्यावेळेस आपण हाडाच्या दृष्टीने एखादं हाड फ्रॅक्चर होतं, त्यावेळेस तिथले रक्तवाहिन्या तुटतात, हाड तुटतं, त्याच्यामुळे तिथे सूज मोठ्या प्रमाणात यायला चालू होते. जर अशी सूज दिसत असेल तर त्याला फक्त काहीतरी वरून खरचटलंय किंवा काही लागलंय, थोडंसं होतंय, चालल्यानंतर थोडंसं मुरगळाय पाय, काही नाही चालून जातं, अशा गोष्टी न करता जर सूज वाटत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन त्या भागाचा स्पेसिफिक एक्सरे काढून बघितलं तर आपल्याला लवकर निदान होतं की हे फ्रॅक्चर आहे की नाही. मग नसेल तर सूज असेल तर त्याच्यानंतरची ट्रीटमेंट वेगळी राहते, पण जर फ्रॅक्चर असेल तर त्यासाठी प्लास्टर करणं आणि त्याला इमोबलाइज ठेवणं, म्हणजे हालू न देणं, त्याच्यामुळे ते लवकर जुळण्याचं प्रमाण असतं.
1: अच्छा अच्छा, तर आता हे ऍक्सिडेंट हा विषय असा आहे की स्पेसिफाय असतो खरं तर तो ऍक्सिडेंट कसा होईल, कारण अपघातच आहे म्हणजे त्यामुळे अपघातामध्ये जो व्यक्ती त्या अपघाताला बळी पडलेला आहे त्याचं नेमकं काय झालेलं आहे, म्हणजे त्याचा पाय तुटला का हात तुटला हे आपण स्पेसिफाय करू शकत नाही, आणि त्याची ट्रीटमेंट पण वेगळी असणार आहे. पण एक जर मेजरली जर समजा आपण विचार करायचं म्हणलं तर अशी टेक्नॉलॉजी काही आलेली आहे का, समजा कोणाचा हात पाय फ्रॅक्चर झालेला आहे किंवा पायाचा हाडाचा फ्रॅक्चर झाले हाताचा झालेला आहे, तर त्यानुसार त्याला लवकरात लवकर ते पुरवत होणं किंवा त्या पद्धतीनं होणं असं काही आपण म्हणू शकतो का, त्याला असे काही ट्रीटमेंट अव्हेलेबल असतात का किंवा आहेत का आणि आपल्याकडे आहेत का ते?
0: हो, नक्कीच आहेत. आता आपल्या अशा टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत ज्याच्यामुळे लवकरात लवकर समजून येतं की आपल्याला कुठला फ्रॅक्चर आहे किंवा कुठे आजार म्हणजे लागलेला आहे, ते लागलेला असेल तर आपल्याला तिथे रक्तस्राव किती प्रमाणात आहे, ठीक आहे, त्यामध्ये आपण प्रायमरी याच्यामध्ये एक्सरे करतो, त्यानंतर अशा गोष्टी आहेत, सीटी स्कॅन करतो, सीटी स्कॅन मध्ये हाडाचे 3D इमेज आपल्याला भेटायला लागते, त्यानंतर आपल्याकडे MRI आहेत, त्यामध्ये आपल्याला नसेला कुठे मार लागला आहे का, कुठली नस बंद पडली आहे का, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात, त्यानंतर ह्या गोष्टी आणि लगेच होणाऱ्या आहेत अशा गोष्टी की एका तासाभरात आपल्याला ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच आपल्याला आजूबाजूला ऍक्सिडेंट झालाय तर आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यानंतर हॉस्पिटलमधली जी क्षमता आहे हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात, आणि मग याच्यासाठी नंतर लागणारे जे ऑपरेशन आहेत किंवा मग प्रायमरी लगेच आपल्याला जर जास्त मार लागला असेल तर त्यासाठी प्रायमरी स्टॅबिलायझेशन आहे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच आणि चांगल्या प्रमाणात आपल्या इथे अवेलेबल आहे.
1: अच्छा, तर डॉक्टर सुयेजी खरं तर अजून डोक्यामध्ये असे बरेचसे प्रश्न येत आहेत, पण आपण त्याच्यावर परत परत चर्चा करत राहूया. जसं की हातापायाला सूज आल्यानंतर घरगुती उपचार म्हणून त्याच्यावर लेप लावण्यापासून ते शेकण्यापर्यंतचे असे बरेचसे प्रकार असतात, किंवा अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की आपण येणाऱ्या काही कालावधीमध्ये बोलत राहणार आहोत. पण एकूणच हाडांची काळजी, हाडांचे आजार कुठले कुठले असतात त्याविषयी आपण खरं तर चर्चा करत करत गेलो. अजूनही श्रोत्यांना मी म्हणेन की जर आपल्याला हाडांच्या विषयी असं जर स्पेसिफिक काही असं वाटत असेल की असे आमचे काही आजार असू शकतात किंवा त्याविषयी डॉक्टर सुयेश इंगळे यांच्याशी चर्चा करायची, तर आपण त्यांना रेडिओ तेरणावर पण निमंत्रित करूयात, आणि त्यांच्याशी जर थेट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर संपर्क क्रमांक डॉक्टर सुयेश इंगळे यांचा असा आहे, 70 20 63 66 42. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 70 20 63 66 42, असा डॉक्टर सुयेश इंगळे यांचा

0: मोबाईल क्रमांक आहे ज्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. सरांच्या रिसेप्शनचा पण हा नंबर आहे, तुम्ही विचारू शकता की डॉक्टर साहेब बिझी आहेत का, किंवा बोलू शकता आणि मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर सुयेशजी, जसा मी सुरुवातीलाच एक विषय बोलला होता तो म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हे केल्या, आम्हाला आता MBBS MS ऑर्थोपेडिक म्हणजे हे थोडंसं लक्षात येतं, FIJR आणि FIMISS असं एक आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा.
1: तर MBBS म्हणजे माझे डॉक्टर पदवी 12वीनंतरची MBBS ही झाली. ती माझी पदवी नगर इथे विखे पाटील महाविद्यालयातून झाली. त्यानंतर माझं MS ऑर्थोपेडिक झालं. MS ऑर्थोपेडिक हे रत्नागिरी इथल्या वालावलकर महाविद्यालयातून झालं, मेडिकल कॉलेज इथून. त्यानंतर मी पुढे शिक्षणासाठी स्पेसिफिकली फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट याला म्हणतो आपण, त्यासाठी मुंबईला गेलो. तिथे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये मी डॉक्टर निलेन शहा, जे मुंबईचे रिनाउंड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, त्यांच्या हाताखाली अराउंड एक वर्षभर काम केलं. तिथे रिलायन्स हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल या हॉस्पिटल्समध्ये रेग्युलरली गुडघे बदलायच्या शस्त्रक्रिया असतील, ह्या शस्त्रक्रिया आपण डॉक्टरांच्या ह्याच्याखाली आम्ही करायचो. त्यासोबत नंतर गुडघे बदलल्यानंतरची होणारी काळजी, गुडघे बदलण्याचे जे मोठे मोठे यंत्रणा आहे, या यंत्रणे अंडर जसं आपण आता म्हणतो की रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे, ह्या गोष्टी आपण तिथे मुंबईमध्ये मी शिकल्या सरांच्या अंडर. त्यानंतर कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे रोबोट न वापरता किंवा रोबोट वापरून ज्या शस्त्रक्रिया करता येतात गुडघे बदलायच्या, त्यासोबत पुढचं असतं की ज्या लिगामेंटच्या सर्जरी आहेत, ज्या लिगामेंट गुडघ्यांना जॉईंट करून ठेवतात, त्या लिगामेंटच्या सर्जरी आपण ज्या शिकतो त्या मुंबई इथे शिकल्या. त्यासोबत नंतर जे मणक्याचे आजार आहेत, जे फेलोशिप इन मिनिमल इन्वेजिव्ह स्पाइन सर्जरी असं म्हणतो त्याला आपण, ते मणक्याचे जे दुर्बिणीद्वारे होणारे ऑपरेशन आहेत, त्याच्यासोबत मणक्यामध्ये स्क्रू टाकण्याचे ऑपरेशन आहेत, गादी सरकल्यानंतर जे मणक्यातून खाली पायामध्ये कळ जाते ते थांबवणं, किंवा जे मणक्याचे इंजेक्शन देतो, ह्या गोष्टी मी पुणे इथे डॉक्टर सतीशचंद्र गोरे सर यांच्या अंडर शिकल्या. याचही तिथे अराउंड एक वर्ष त्याच्यामध्येही पारंगत झालो. या गोष्टी आता आपल्या इथे सेवा देण्यासाठी म्हणून या गोष्टी आपल्या इथे प्रथमच होतील आणि मी प्रथमच करेल या दृष्टीने.
0: नाही हा, मी ते एक सुरुवातीला सांगायचं राहिलं की डॉक्टर सुयेश यशवंत इंगळे हे MS आर्थो असणारे तसे धाराशिव जिल्ह्यातले पहिले आपण डॉक्टर आहात की जे MS आर्थो झालेले आहात, आणि आता जे तुम्ही आता डिग्रीचं जे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीचं जे तुम्ही बोललात त्या संदर्भातलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथला पेशंट एकतर ऍक्सिडेंट होऊ नये हे मी म्हणतो की त्याचं सगळं पालन करावं, पण जर समजा असे काही जर मेजर काही गोष्टी असतील तर धावपळ करण्याची आवश्यकता
1: नाही. नक्कीच नाही, जे अगोदर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी इथून मोठ्या मोठ्या सिटीजला जावं लागायचं, किंवा मग आपण तसं म्हणतो की सोलापूरला काही ऍक्सिडेंट झाला, काय मेजर गोष्टी ऑपरेशन करायचे आहेत, तर ऑपरेशन धाराशिवमध्ये होत नाही असा जो समज होता अगोदरचा, तो आता समज भरपूर प्रमाणात कमी झाला आहे. आपल्या इथे तेवढ्या टेक्नॉलॉजी आहेत आणि तेवढे ऑपरेशन करणारे तज्ञ आहेत, तर प्रत्येक गोष्टीसाठी सोलापूर, बार्शी, लातूर जाण्याचं प्रमाण आता नक्कीच कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत, आपण इथे गोष्टी करतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ न करता थांबून विश्वास ठेवून गोष्टी थोड्याशा होतील ह्या गोष्टी तरीने आपण विचार करायला गेलं तर धाराशिवमध्ये सगळ्याच गोष्टी आजकाल आता सगळ्या भेटायला लागल्या.
0: डॉक्टर सुयेशजी, जसं तुम्ही म्हणतात की तुमचं मूळ गाव तेर, पण धाराशिवमध्ये तुमचं स्कुलिंग पण धाराशिवमध्ये झालं, 11वी 12वी?
1: हा, 11वी 11वी लहानपणीपासून स्कुलिंग इथे झालं,
0: भोसले हायस्कूल.
1: भोसले हायस्कूल,
0: तुमचे वडील पण भोसले हायस्कूलमध्ये परिवेक्षक आहे, त्यामुळे इथं शिक्षण तुमचं झालं. पुन्हा तुम्ही नगरला गेलात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग रत्नागिरी, मुंबई असा प्रवास सगळा चालू होता. मग एवढं सगळं स्मूथ स्मूथ झालं की कधी अप अँड डाऊन्स आले?
1: नाही, अप अँड डाऊन्स येतच असतात. सगळं स्मूथ झालं तर ते आयुष्यच काय असं असतं.
0: अच्छा,
1: तर अप अँड डाऊन्स येतात. 11वी 12वी मध्ये ज्यावेळेस परीक्षा अवघड होती त्यावेळेस एक इयर ड्रॉप घ्यावा लागला.
0: बरोबर.
1: त्यानंतर MBBS मध्ये तेवढाच अभ्यासक्रम मोठा, त्या अभ्यासक्रमाचं तेवढं सगळं आपलं हे करून फक्त अभ्यास आहे की अभ्यास असंही कधी कधी करावं लागलं. त्यानंतर ज्यावेळेस इंटर्नशिप होती MBBS झाल्यानंतर, तिथेही पूर्ण 12-12 तास आपल्याला हॉस्पिटलमध्ये काम करावं लागलं. त्यानंतर PG ची तयारी करताना किंवा MD ची तयारी करताना तिथे एक वर्ष पूर्ण वेळ देऊन औरंगाबादमध्ये अभ्यास करणं हे आलंच. ज्यावेळेस MS कोविडमध्ये चालू झालं त्यावेळेस कोविडचा पिरियड होता, त्यावेळेस MS चं तयारी करताना काही MS च्या ज्यावेळेस ऑपरेशन असतात त्याच्यासोबत कोविडचाही भरपूर पेशंटला बघणं, कोविड ICU सांभाळणं अशाही गोष्टी आल्या. तर हे अप अँड डाऊन्स येतच असतात, पण आयुष्य आहे.
0: अच्छा, आणि ह्या अप अँड डाऊन्स मध्ये काय गोष्ट होती की जी तुम्हाला मोटिवेट करत होती?
1: मोटिवेट करण्याची गोष्टी होत्या जसं की आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आणि धाराशिव मध्ये येऊन सेवा द्यायची.
0: अच्छा, ही गोष्ट मोटिवेट करायची ड्युरिंग द एमबीबीएस एमएस काय?
1: सगळ्या ज्यावेळेस पुण्याला होतो मुंबईला होतो तिथेही कधी मन लागत नव्हतं, कारण की वाटायचं की शेवटी आपल्याला इथे येऊन सेवा द्यायची, तर कधी संपतंय आणि कधी आपण इकडे येतोय हा एक विषय.
0: आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं,
1: हो हे सगळं तर आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या.
0: मग आता असं कुठलं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये येतंय की ते तुम्ही सांगू शकता, जे आपण या मुलाखतीच्या नंतर जे आहे ते सर्वांसाठी ऐकूयात?
1: असं एक गाणं आहे जे आपण सावरखेड एक गाव मधलं आहे, वाऱ्यावरती गंध पसरला.
0: अच्छा, एकदम
1: या गोष्टीत तर
0: मला वाटलं तुम्ही हाडांचे डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर असं काही हाड नाही मोडेगा भाग नाही असं स्पोर्टी असं काहीतरी येईल असं वाटलं होतं. पण ठीक आहे डॉक्टर सुयजी, खरं तर मी आपल्याला आता तुम्ही धाराशिव मध्ये आलेला आहात, तुम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी झाल्या, तर धाराशिवच्या सेवेसाठी आलात, तर रेडिओ तरणाच्या वतीनं तुम्हाला विनंती असेल की तुम्ही इथल्या लोकांना आणखी थोडंसं जागृती वाढवण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये हे हाडांचे आजार जे असतील किंवा नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आली असतील किंवा जे काही समजा हाडांचे रिलेटेड आपण जे आज सब्जेक्ट बोललेले आहेत त्याला सोडून अजून काही जर विषय असतील तर त्याविषयी आपण वारंवार बोलत राहूत, लोकांना जागृत करत राहूत आणि आपण रेडिओ तरणावर येत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो.
1: हो नक्कीच, रेडिओ तरण हा प्लॅटफॉर्म मलाही खरंच खूप आवडलेला आहे. 90.4 FM रेडिओ तरण चालू होणार अराउंड आता 3-3.5 वर्ष झालेले आहेत, त्या दृष्टीने याच याच्यातून कळत की आपलं धाराशिव आता प्रोग्रेस करत आहे. तर या प्लॅटफॉर्मवर नक्कीच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा नक्कीच आहे असेल, तर ते मी करत राहील, वारंवार येत राहील, आपल्याला त्रास देत राहील.
0: अरे नाही नाही, त्रास नाही, ऑलवेज वेलकम. तर हे होते डॉक्टर सुयश यशवंत इंगळे, जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून तर आहेत, पण त्यांचं स्वतःचं असं सुयश ऑर्थोकेअर क्लिनिक म्हणून आहे सह्याद्री हॉस्पिटल समोर DIC रोड धाराशिव या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा सुविधा आहेत ज्या की आपण आत्ता पूर्णपणे मुलाखतीत ऐकलेलो आहोत. आणि त्यांना परत एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक सांगतो की 70 20 63 66 42 असा क्रमांक आहे, तर या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. परत एकदा डॉक्टर सुयश इंगळेजी आपले धन्यवाद. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705000. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुली देखो, हाँ माइके, नहीं तू मत माइके माइके मत जाइयो. ए टोनी फर्नांडिस बेबी,

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

है तेरी रात को दिन और दिन को रात।

Smile.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.